पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.
1: हॅलो नगरकर, मी अलका ढोले. तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, सुप्रभात. सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग अर्थात शुभ सकाळ. आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि आज आहे 16 सप्टेंबर 2024, आजची तारीख. आणि आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण करत आहोत आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या काही घडामोडी, त्याचबरोबर महत्त्वाचे दिनविशेष हे तर आज आपण जाणून घेणार आहोत. पण दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण करूयात एका चांगल्या सुविचारानं, एका चांगल्या पॉझिटिव्ह विचारानं. आयुष्यामध्ये जुळवून घेणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणजे ॲडजस्टमेंट. आत्ताच्या काळामध्ये आपण ॲडजस्टमेंट हा शब्द वापरूयात की आत्ताच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं किंवा ॲडजस्टमेंट करणं किती महत्त्वाचं आहे. पण त्याहूनही अधिक महत्त्वाचं काय माहिती का, की समोरच्या व्यक्तीला समजून घेणं. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या जवळची व्यक्ती, आपल्या समोर असणारी व्यक्ती जिला आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो पण तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि कुठेतरी आपण इथेच कमी पडतो. त्यामुळे जुळवून घेण्यापेक्षा शक्य तेवढं समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये जर समोरच्या व्यक्तीला समजून घेतलं तर नक्कीच अनेक पुढचे मार्ग जे आहेत ते खुले होतील. अनेक पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी सोप्या आणि सहज होतील नात्यांमधल्या. या चांगल्या सुविचारानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.
3: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल ह्याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे अर्चना तुमच्यासोबत. तुम्ही ऐकताय नगरचं अंतरंग. हा कार्यक्रम दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात एका संस्कृत सुविचारानं. मोघम विंदते अपरिचिता सत्यम ब्रवीबी वद इवस इत्स्य तस्य नार्यमण पुष्यंती नो सखाय. अज्ञानी व्यक्तीचं वर्णन या संस्कृत सुविचारामध्ये श्लोकामध्ये केलं आहे. आणि अज्ञानी व्यक्तीचे प्रयत्न बऱ्याच वेळा निरर्थक ठरतात, किंवा अज्ञानी व्यक्तीचे जे काही केलेले प्रयत्न आहेत किंवा जे काही केलेलं काम आहे ते बऱ्याच वेळा निरर्थक ठरतं. त्याचं कर्म त्या प्राण्याच्या हत्येसारखे असतं, इथे वर्णन केलेलं आहे. प्राण्याच्या हत्येसारखे त्याचं कर्म असतं, त्यामुळे त्याचा विनाश होतो. किंवा अज्ञानी व्यक्तीने कुठलंही काम केलं तरी ते निरर्थक ठरतं. जो व्यक्ती आपल्या प्रियजनांचं, आपल्या जवळच्या व्यक्तीचं रक्षण करू शकत नाही, आपल्या मित्राशी म्हणजे सखायम नाते, सख्याशी जर नातं टिकवून ठेवू शकत नाही, तर तो फक्त पापाचा संचय करतो. कारण तो फक्त स्वतःचाच विचार करतो. आणि स्वतःचा विचार करणारा व्यक्ती हा अज्ञानी आहे. आणि त्यानं केलेलं कर्म हे निरर्थक आहे, असं या संस्कृत सुविचारामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया. तनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग. तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल, तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्षण तुमच्यासोबत. 16 सप्टेंबर 2024 आजची तारीख आणि महत्वाचे दिनविशेष आपण जाणून घेतोय. ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी साजरा केला जाणारा आज आंतरराष्ट्रीय दिवस आहे. त्याचबरोबर 1908 जनरल मोटर्सची स्थापना. न्यूयॉर्कच्या वॉलस्ट्रीट भागातील JP Morgan इमारतीसमोर घोडागाडीमध्ये ठेवलेल्या बॉम्बस्फोटामध्ये 38 ठार तर 400 जखमी. झेरॉक्स कॉर्पोरेशनच्या झेरॉक्स 914 या चित्रित प्रतिमुद्रक यंत्राचं पहिलं प्रात्यक्षिक 1963 सादर. महत्वाचे जन्मदिवस आणि काही महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्वात जलाचे शिंपल्यात त्या स्वात जलाचे मोतीच होती मग नक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी अन्न मिळे पोटी ग मग नक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्यासोबत आणि दिनविशेष आणि त्याचबरोबर महत्वाच्या जन्म मृत्यू नोंदीबद्दल बोलूयात. आल्ब्रेक्ट कॉसेल नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर होते. इसवी सन 1853 जन्म. एम एस सुब्बलक्ष्मी कर्नाटक शैलीतील गायिका. 1916 जन्म. जॉर्ज सुदर्शन पद्मविभूषण पुरस्कार विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. 1931 जन्म. नाद हो महानोर निसर्गकवी शेतकरी आणि आमदार देखील होते. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काही काळ त्यांचा सक्रिय सहभाग होता. 1942 जन्म. डॉमिशियन रोमन सम्राट. 1896 मृत्यू. हेमंत कुमार मुखोपाध्याय प्रसिद्ध गायक आणि संगीतकार. 1989 मृत्यू. जयवंत दळवी लेखक. 1994 मृत्यू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लस लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत. नवी मुंबईमध्ये हिंदी दिवस हा सोहळा 14 सप्टेंबरला संपन्न झाला आणि या हिंदी दिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भाषाशास्त्रज्ञ म्हणून असलेल्या योगदानाचाही यावेळी गौरव केला. सावरकरांनी मराठीसह इतर भारतीय भाषा समृद्ध करण्यासाठी अनेक नवे शब्द तयार केले होते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री शाह यांनी केलाय. मातृभाषेतील शिक्षणाच्या महत्वावर भर यावेळी त्यांनी दिला. महाराष्ट्र ही वीर सावरकरांची भूमी आहे असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिवस सोहळ्यामध्ये केलं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग। या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्या सोबत। श्रोते हो, शाळा सोडल्यानंतर किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबत हायकोर्टानं एक महत्वाचा आणि मोठा निर्णय दिला। शाळा सोडल्यानंतर दाखल्यामधलं TC मधलं नाव, जन्मतारीख किंवा ज्या काही महत्वाच्या नोंदी असतात त्यामध्ये समजा नजर चुकीनं काही चुका झाल्या तर आता त्या दुरुस्त करणार येणार आहे। हायकोर्टानं या संदर्भामध्ये निर्णय दिलाय। उच्च न्यायालयाचा हा महत्वाचा निर्णय आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठानं हा महत्वाचा निर्णय दिलाय। केवळ विद्यार्थी शाळा सोडून गेला म्हणून त्याला रेकॉर्ड दुरुस्तीपासून वंचित यामुळे ठेवता येणार नाही असं न्यायालयानं याबाबत स्पष्ट केलं। त्यामुळे शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये ज्या काही किरकोळ चुका झाल्या आहेत त्या आता दुरुस्त करता येणार असल्याचं सांगितलं आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालन, ती अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, मराठा आरक्षणासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेटकडे वळूयात. तर मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुंबईमधल्या आझाद मैदानावर जे 19 सप्टेंबरला आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील आंदोलक यांनी केली होती, आता हे उपोषण करण्याची घोषणा देणारे मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी पुन्हा एकदा झटका दिलाय. मुंबई पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा अर्ज फेटाळत आझाद मैदानामध्ये उपोषणाला परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवानंतर इतर ठिकाणी परवानगी देण्याचे पत्रामध्ये म्हटलं गेलं आहे. पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे जरांगेच्या मुंबई आंदोलनावर अनिश्चिततेचे ढग साचले आहेत. जरांगे यांना ही परवानगी दुसऱ्यांदा नाकारण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं मी झालो ऐरा गैरा, आता साहेबाचा तोरा

0: कुणी डोस घेतो बघा, कुणी टाळ घेतो बघा, कुणी डोस घेतो बघा, कुणी टाळ घेतो बघा, कुणी डोस घेतो बघा, कुणी टाळ घेतो बघा, कुणी डोस घेतो बघा, कुणी टाळ घेतो बघा, कुणी डोस घेतो बघा, कुणी टाळ घेतो बघा, कुणी डोस घेतो टाळ घेतो हो आणि डांग चिंगडी चांग, डांग चिंगडी चांग, डांग चिंगडी चांग, डांग चिंगडी चांग, डांग चिंगडी चांग, डांग चिंगडी चांग, डांग चिंगडी चांग, डांग चिंगडी चांग, डांग चिंगडी चांग, डांग चिंगडी चांग, डिचांग डिचांग हो
1: झकास गातो गाणं तरी गाढव जमती बारा अरे झकास गातो गाणं तरी गाढव जमती बारा अन्ना चावडांग चिंगडी चांग म्हणती इनपुट असला का पोरा अन्ना चावडांग

सपून झालो आडवा म्हणती आळशी आहेस भोरा अरे थकून झालो आडवा म्हणती आळशी आहेस भोरा ऐकून डोसक उठ शान्या परीस येणा मरा असं ऐकून डोसक उठ शान्या

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. गणेशोत्सवाच्या या काळामध्ये रेल्वे प्रवाशांना खूप मोठा फटका बसणार आहे. पुण्याजवळ पायाभूत कामांसाठी 14 दिवसांचा मेगा ब्लॉक करण्यात आला आहे. मध्य रेल्वेनं हडपसर ते घोरपडी दरम्यान तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी येणाऱ्या 19 सप्टेंबरपासून ते 4 ऑक्टोबरपर्यंत मेगा ब्लॉक घोषित केला आहे. या काळामध्ये तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामामुळे 42 रेल्वेच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून 25 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये घेतलेल्या या ब्लॉकमुळे पुणे परिसरातील उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसेवन तरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. रामायण पार्ट 1 हा जो सिनेमा आहे या चित्रपटातलं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलंय. रामायणमधलं पहिलं गाणं जय जय राम हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय आणि या गाण्यामध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी अभिनेत्री आपल्याला दिसत आहेत प्रभू राम आणि सीता यांच्या भूमिकेत. या गाण्याला AR रहमान यांनी संगीत दिलंय तर डॉक्टर कुमार विश्वास यांनी याचं गीत लिहिलं आहे. अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी हे गायलेलं अप्रतिम सुंदर गाणं आहे जे सोशल मीडियावर रिलीज झालं आहे आणि रामायण याचं पोस्टरसुद्धा रिलीज करण्यात आलं. हे गाणंही प्रदर्शित करण्यात आलं. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। श्रोते हो, महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोकजीवनाशी घट्ट जोडलेला हा गणेशोत्सव राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे। या उत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव परंपरेचं डिजिटल स्वरूपामध्ये कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण करण्यासाठी bappa.org या अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे। नागरिकांनी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। या उपक्रमामध्ये फक्त सार्वजनिक गणेश मंडळं नाही तर घराघरामधील सुद्धा गणेशोत्सवाची नोंद केली जाणार आहे। पिढ्यान पिढ्या जपल्या जाणाऱ्या घरगुती गणपतीच्या परंपरा, कुटुंबाची सजावट, स्थानिक लोककला, गणेशोत्सवाची संबंधित आठवणी, त्याचबरोबर काही विशिष्ट परंपरा, पारंपरिक गणेश मूर्ती घडवणारे मूर्तिकार आणि विविध हस्तकला कारागिरांच्या कलेचीही यावेळी नोंद केली जाणार आहे। या उपक्रमामध्ये स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची किंवा क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही आहे, तर फक्त bappa.org या 2 ते 4 ओळी असणाऱ्या मंचावर तुम्हाला तुमची माहिती बप्पाची पाठवता येऊ शकते। या अधिकृत मंचावर नोंदवावी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलं आहेच आहे. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्या नोंदणीकृत ज्या काही धर्मदाय संस्था आहेत, न्यास आहेत, मंडळं आहेत, त्यांना एक जाहीर आवाहन शासनातर्फे करण्यात आलेलं आहे, आपल्या AMC तर्फे करण्यात आलं आहे. गणपती उत्सवाच्या काळामध्ये म्हणजे 14 ते 25 सप्टेंबरमध्ये श्री गणेशा आरोग्याचा 2026 हे अभियान शासनामार्फत राबवण्यात येत आहे. नोंदणीकृत गणेश मंडळ ज्यांनी सामुदायिक आरोग्य शिबिरं किंवा कॅम्प काही राबवण्याचा प्रयत्न केला आहे, यशस्वी आयोजन केलेलं आहे, अशा सगळ्या जिल्ह्यातील नोंदणीकृत धर्मदाय संस्था न्यास मंडळे यांनी आवश्यक ते अन्न, औषधं, वैद्यकीय साहित्य, आवश्यक सेवा पुरवून सहकार्य करावं असं आवाहन AMC तर्फे करण्यात आलं आहे. धर्मादाय रुग्णालयांनी या काळामध्ये गणेश मंडळात आरोग्य शिबिरं आयोजित करावीत. सामान्य गरजू नागरिकांनीही याचा लाभ घ्यावा आणि हे अभियान यशस्वी करावं असं AMC अर्थात अहिल्या नगर महानगरपालिकेच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी आवाहन केलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचंय का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार नगर, मी पूनम चौधरी पाटील आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: My name is Anthony Gonsalves.
2: Gonsalves?
1: Right. My name is Anthony Gonsalves.

0: जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्शियानू तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग नगर संतरंग या कार्यक्रमात. आणि गणपती बाप्पाचं आगमन तर संपूर्ण राज्यभरामध्ये झालं आहे. घरगुती गणपती बाप्पा बसलेत. गणेशोत्सव मंडळामध्ये सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव जे आहेत ते थाटामाटात साजरे होताना दिसत आहेत. पण पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर प्रसिद्ध गणेश भेणं 21,000 पाणीपुऱ्यांचा वापर करून 13 फूट उंच गणेश मूर्ती साकारली. आपण पाहतो की वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या सामानांचा साहित्याचा वापर करून अनेक गणेश मूर्ती गणपती मूर्ती ज्या आहेत त्या बसवल्या जातात. आणि FC रोडवर सध्या 21,000 पाणीपुऱ्यांपासून जी काही बसवलेली साकारलेली 13 फुटांची भव्य गणपती मूर्ती आहे ना, ती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होती आहे. रुपेश आणि दिनेश गुडमेवार यांनी 2 महिने अथक मेहनत घेतली आहे आणि ही अनोखी कलाकृती तयार केली आहे. वातावरणापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा विशेष काळजी या पाणीपुऱ्यांच्या पुऱ्यांची घेतली गेली आहे. आणि विसर्जनानंतर या पुऱ्यांपासून पर्यावरणपूरक सेंद्रिय खतसुद्धा बनवलं जाणार आहे. म्हणजे ही एक आकर्षक मूर्ती भाविकांचं प्रमुख आकर्षण सध्या FC रोडवर ठरते. FC रोडवर ही पाणीपुरीची जी काही साकारलेली भव्य अशी 13 फुटांची गणेश मूर्ती आहे, ही पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होताना दिसते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्या सोबत. नमस्कार नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो. हिंदी दिन नुकताच काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आला आणि नवी मुंबईमध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा संमेलन सुद्धा झालं आणि हिंदी दिवस कार्यक्रम झाला. या अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी असून मातृभाषेसोबत इतर भाषा शिकणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलंय. तर शिंदे यांनी कलम 370 हटवल्याबद्दल अमित शाह यांचं कौतुक करत हिंदी मराठी अनोख्या भाषेचा अनोख्या नात्याचा गौरव केलाय. हिंदी आणि मराठी भाषा आपलाच अभिमान असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

प्रशिक्षण केंद्र। या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता। अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचा अंतरंग या कार्यक्रमात नमस्कार. गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान सोन्याच्या दरामध्ये काही प्रमाणामध्ये घसरण बघायला मिळते. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सोन्या चांदीमध्ये थोडीशी घसरण बघायला मिळते. लाईव्ह मिंटनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,52,990 आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,40,241 आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,720 रुपये, तर बंगळूरमध्ये 53,110 नोंदवला गेलाय. चेन्नई आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,53,430 आणि 1,53,230 असं राहिलंय. कोलकात्यामध्ये सुद्धा सोन्याचा 24 कॅरेटचा भाव 1,52,780 प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला आहे. गणेश चतुर्थीनंतर सोन्याच्या दरामध्ये थोडीफार घसरण बघायला मिळते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्या सोबत. शेतकऱ्यांसाठी शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान या योजनेला मंजुरी मिळाली आहे. 2 लाखांपर्यंत यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. शेतीच्या कामामध्ये किंवा शेती काम करत असताना जर अपघाती मृत्यू झाला तर कायमस्वरूपी अपंगत्व जरी आलं तरीसुद्धा कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी भूमिहीन शेतमजूर महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना कृषी विभागानं मंजूर केली. पुढच्या 5 वर्षांसाठी 200 कोटींची तरतूद केली असून मृत्यू किंवा दोन्ही डोळे हात अथवा पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये तर 1 अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये मिळणार आहेत. पात्र व्यक्तींसाठी 10 ते 75 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह या अनुदान योजनेला मंजुरी मिळाली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेनं आंदोलनासाठी जे मनोज जरांगे पाटील निघालेत त्यांना कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी पाठिंबा दिलाय. शासनानं दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करावे लागत असल्याची टीका त्यांनी केली. मराठा समाजाच्या मागण्या कायदेशीर कसोटीवर टिकणाऱ्या पद्धतीनं शासनानं तातडीनं पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा शाहू महाराजांनी व्यक्त केली आहे. आंदोलनाला परवानगी मिळालेली नाही आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, त्यामुळे जरांगे पाटील यांची सध्या आंदोलनासाठी एल्गार आणि धडपड सुरू आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीवरून नांदेडमधल्या बैठकीमध्ये सकल मातंग समाजानं सरकारला इशारा दिला. 29 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय जर झाला नाही तर राज्यभरामध्ये मातंग समाज मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करेल असा पवित्रा घेण्यात आलाय. देशामधील 6 राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही हे उपवर्गीकरण लागू करावं अशी मागणी सध्या केली जाते. आणि त्याचबरोबर ही मागणी किंवा हा निर्णय झाला नाही तर आझाद मैदानामध्ये 29 सप्टेंबरपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन होईल असं सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. गणेशोत्सवामध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेता महामुंबई मेट्रोनं 14 ते 15 सप्टेंबर दरम्यान मेट्रो मार्गिका 2A, 7, 9 आणि 2B वर रात्री 12:30 वाजेपर्यंत विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीमध्ये अंधेरी पश्चिम, दहिसर पूर्व, गुंदौली, काशीगाव, महाराष्ट्रनगर, मंडाळी आणि चेंबूरमधून शेवटची ट्रेन सुटणार आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये महामुंबईची ही मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू असणार असल्याचं सांगितलं. प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनाकडून दररोज 10 ते 15 अतिरिक्त फेऱ्या ज्या आहेत त्या चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना, मुंबईकरांना यामुळे निधी नक्कीच दिलासा मिळणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची काम आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात नमस्कार. समान नागरी कायदा कधी लागू होणार हा अनेकांना प्रश्न पडला असेल, पण आता राज्याचे आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी थेट सांगितलंय की 2029 या वर्षापर्यंत 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू होणार आहे. अमित शहा यांनी मुंबईमध्ये घोषणा केली आहे. मुंबईमधल्या पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. याचवेळी अमित शाह यांनी 2029 सालापर्यंत एनडीएची सत्ता असलेल्या सगळ्या 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा UCC लागू करण्यात येईल असं स्पष्ट केलंय. देशातील एक एक घुसखोराला बाहेर काढू अमित शहा यांचं आश्वासन त्यांनी दिलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आपला शो सुरू झालेला आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला। कसे आहात सगळे मंडळी? मी तर खूप छान आहे बरं का, कारण ऑब्व्हियसली आपले गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहे, त्याच्यामुळे जी सकाळ आहे ती अतिशय प्रसन्न होतीये। मस्तपैकी बाप्पाच्या आरतीनं सकाळ होतीये, सुरुवात होतीये आणि मंडळी बाप्पाचा प्रसाद घेऊनच मी आपल्या ऑफिसला येते आणि तुम्हाला भेटायला येते। मंडळी, तुमची सुरुवात कशी होती मला नक्की सांगा आणि मंडळी तुम्ही यावर्षी बाप्पाकडे काय मागितलं किंवा बाप्पाशी काय गप्पा मारल्यात ना तेही मला नक्की सांगा 90111 2390 आपल्या संपर्क क्रमांकावरती। मंडळी, आपला हा शो सुरूच आहे पण आपण भेटणार आहोत एका छानशा बाप्पाच्या या म्युझिकल ब्रेक नंतर। थोड्याच वेळामध्ये आपण नवीन नवीन गोष्टींसोबत चर्चा करूयाच, पण मंडळी या गाण्याचा आस्वाद घ्या आणि मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, कालच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, एक प्रश्न विचारला होता आणि त्याचसोबत खूप साऱ्या गोष्टींबाबत आपण चर्चा केलेली आणि त्याच बाबतीत मला आता पुन्हा तुमच्याशी बोलायचं आहे. बघा, आठवा थोडंसं, काल मी तुम्हाला हे बोलले होते की तुम्ही तुमच्या घरामध्ये कसं डेकोरेशन केलेलं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाप्पाचं स्वागत केलेलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पाला बसवलेलं आहे याचे मला फोटोज पाठवा. आणि खरंच मला काल खूप छान छान प्रतिक्रिया आल्या होत्या आणि त्यातलेच एक तीन फोटोज असे आहेत ना मंडळी की जे खरंच मला इतके आवडले, ज्यांचं डेकोरेशन असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला त्यातली आवडली मंडळी, हे जे तिन्ही फोटो आहेत ना, तर त्या तिन्हीही फोटो हे पूर्णतः इको फ्रेंड आहेत मंडळी. म्हणजे गणपतीची मूर्ती एकतर शाडूची आहे, दोन जणांनी तर स्वतः त्यांच्या हाताने बसवलेली आहे आणि त्यासोबत मंडळी जे डेकोरेशन सुद्धा आहे ना, ते सगळं स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. त्यातली एक मूर्ती म्हणजे मंडळी पूर्ण पारंपरिक मूर्ती आहे बरं का. त्याच्यामध्ये निसर्गाचं संवर्धन करणं काय असतं याबाबतीत सांगितलेलं आहे. आदित्य शिंदे यांनी मला ही प्रतिक्रिया पाठवली होती, त्यांचा फोटो पाठवलेला होता आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं की बाल गणेश आहे आणि त्या सोबत अवतीभोवती सर्व झाडी आहे आणि छानपैकी एका साईडला मोर नाचत आहे आणि जे धबधबा आहे ना, तर धबधब्याचं पाणी येतं असं ब्ल्यू लाईट दाखवली आहे त्यांनी आणि तशा पद्धतीने पाणी येत आहे. तर अशा पद्धतीचं एक डेकोरेशन आहे ते आणि खूप इतकं अप्रतिम आहे ना मंडळी, खूप सुंदर डेकोरेशन आहे. त्याचसोबत मंडळी सायली वानकर हिने एक मला प्रतिक्रिया पाठवली होती, तर तिने जे डेकोरेशन केले ना मंडळी, ते तिने तिच्या हाताने बाप्पा बनवलेला आहे. असा मोठा असा मोदक आहे आणि मोदकावरती हात ठेवून आपले गणपती बाप्पा म्हणजे बाल गणेश विराजमान झालेले आहेत आणि अशा पद्धतीचा फोटो आहे. आता मला तो फोटो स्पेशली यासाठी आवडला कारण त्याच्यामध्ये फक्त शाडूचीच माती नाही तर संपूर्ण नैसर्गिक रंगांचा वापर केला होता. म्हणजे बाहेरून वॉटर कलर पोस्टर कलर न आणता त्याच्यामध्ये पूर्ण जे नैसर्गिक रंग आहेत, मग बीटरूट असेल आपलं किंवा बाकीचे मातीचे रंग असतील, फुलांचे रंग असतील, अशा रंगांपासून ते मूर्तीला रंग दिला होता आणि त्याच्यामुळे ती मला एक विशेष आकर्षण वाटलं त्या मूर्तीचं. आणि खरंच ही मूर्तीसुद्धा खूप छान होती. आणि त्याचसोबत मंडळी तिसरी मूर्ती तर अतिशय सुंदर होती. त्याच्यामध्ये असं होतं की मला एक वेळ असं झालं मंडळी की आपली जी स्नेहालयाची छबी आहे ना, तर ती छबी मला त्यात आल्यासारखं झालं. एका बाजूला माता पार्वतीचा हात आहे आणि दुसऱ्या बाजूला भगवान शंकराचा हात आहे आणि त्याच्यामध्ये आपले गणपती बाप्पा असे बसलेले आहेत आणि मोदक खात आहेत, अशा पद्धतीची ती मूर्ती होती. आणि इतकी सुंदर मूर्ती आणि त्यासोबत त्याच्या आजूबाजूचं जे डेकोरेशन होतं ते संपूर्ण आपल्या घरातील ज्या वेस्टपासून बेस्ट आपण ज्या वस्तू बनवतो ना, तर त्यापासून ते बनलेलं होतं मंडळी. तर इतक्या सुंदर या तीन छान छान मूर्त्या मला वाटल्या आणि डेकोरेशन्स वाटले. अजूनही मंडळी तुम्ही सुद्धा मला परत मस्तपैकी छान छान तुमचे फोटोज पाठवा आणि कशा पद्धतीने तुम्ही बाप्पाला सजवले, बाप्पाचं आगमन होण्यासाठी किंवा बाप्पाला विराजमान करण्यासाठी तुम्ही काय तयारी करत होतात ना, याबाबतीतले मला पटापट तुम्ही फोन उचला आणि 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती आपल्या लाडक्या बाप्पाचे मला फोटो पाठवा. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी आपला गणेशोत्सव सुरू आहे आणि आता उद्या आपल्या ज्येष्ठ गौरींचं आगमन सुद्धा होत आहे आणि मंडळी गौरी पूजन आहे. आणि आता गौराई म्हटलं की मंडळी आनंदाचं वातावरण असतं, आपली ती माहेरवाशीण असते आणि घरामध्ये एक वेगळंच वातावरण असतं मंडळी. जल्लोष असतो, आनंद असतो, छानपैकी पकवान असतात आणि सर्वजण जे एकत्र कुटुंब असतं ना मंडळी, तर त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आपुलकीची भावना या काळामध्ये निर्माण होत असते मंडळी. गणेशोत्सव म्हटलं की बाप्पासोबतच या घरातल्या एका पाहुण्याची सुद्धा आतुरतेने वाट पाहिली जाते, म्हणजेच आपल्या लाडक्या गौरीची वाट पाहिली जाते. आणि गौरीचं आगमन म्हणजे मंडळी घरात चैतन्य, आनंद आणि भक्तीचं वातावरण. कुठे सुंदर साडी नेसून गौरीची सजावट केली जाते, तर कुठे पारंपरिक पद्धतीनं पूजा नैवेद्य तशीच ओटी भरली जाते. विशेष म्हणजे मंडळी गौरीला माहेरवाशीण म्हणण्याची जी परंपरा आपल्या महाराष्ट्रात खूप जास्त जिव्हाळ्याची, आणि म्हणूनच गौरी आली की घरातल्या लेकी बाळींच्या आठवणी सुद्धा जाग्या होतात. तिच्या आगमनापासून पूजन, आरती, नैवेद्य आणि मग विसर्जनाचा तो भावुक क्षण, या प्रत्येक टप्प्यामध्ये भक्तीसोबतच नात्यांची जी उभ असते ना मंडळी, तर ती सुद्धा दडलेली असते. गौरी गणपती म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाहीये, तर घराला एकत्र आणणारा, नाती जपणारा आणि आनंद वाटणारा सुंदर असा उत्सव आहे मंडळी. हा गौरी गणपतीचा सण तुम्ही उत्साहात साजरा करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडळी. आपले गणपती बाप्पा आपल्या घरी आले की आपण त्यांच्याकडे अनेक गोष्टी मागत असतो. कुणाला चांगली नोकरी हवी असते, कुणाला व्यवसायामध्ये यश हवं असतं, कुणाला घरच्यांचं आरोग्य, तर कुणाची इच्छा असते की आपल्या माणसांचं आयुष्य आनंदानं भरून जावं. पण कधी शांतपणे बाप्पासमोर बसून स्वतःला विचारलंय का की बाप्पा यावर्षी माझी ही एक इच्छा पूर्ण कर. स्वतःसाठी काय मागितलंय का तुम्ही, किंवा स्वतःच्या मनातली एखादी गोष्ट तुम्ही बाप्पाशी शेअर केली आहे का? कदाचित ती इच्छा खूप मोठी पण नसेल. एखाद्या जुन्या नात्यात पुन्हा गोडवा यावा, एखाद्या जवळच्या व्यक्तीची नाराजी दूर व्हावी, किंवा मनाला थोडीशी शांतता मिळावी, फक्त आपल्या कुटुंबाला सुखी ठेवावं, अशा काही इच्छा आहेत का? आणि म्हणूनच मंडळी, आज बाप्पाच्या चरणी तुमची एक मनापासूनची जी इच्छा आहे ना, ती नक्की सांगा. आणि कदाचित ती शब्दात सांगता येत नाही, पण बाप्पा मनातलं मंडळी नक्कीच ऐकत असतात. त्यामुळं पटापट आपल्या ज्या इच्छा असतील ना, आपलं मन आपल्या बाप्पासमोर मोकळं करा. कारण कसं असतं की अनेक जण असतात ते इंट्रोवर्ट असतात. मी सुद्धा स्वतः इंट्रोवर्ट आहे. आणि मंडळी, मी म्हणजे श्रोत्यांशी बोलते, तुमच्याशी गप्पा मारते, पण मनातल्या ज्या गोष्टी आहेत ना मंडळी, तर त्या मी मोस्टली शेअर करत नाही. पण मला एक वाटतं की हा बाबा गणपती बाप्पा आहेत ना, त्यांच्यापाशी मी खूप काही बोलू शकते. तर अशा तुमच्या काही मनातल्या गोष्टी असतील ज्या तुम्ही तुमच्या बाप्पाशी बोलत असाल, तर त्याही जर तुम्हाला मला शेअर कराव्या वाटल्या, तर नक्कीच 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती मला नक्की शेअर करा मंडळी. आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: हाय, हॅलो, नमस्कार गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, काही दिवसांपासून एक इंस्टाग्रामवरती ट्रेंड खूप व्हायरल होतो, आणि मला वाटतंय आपल्यापैकी बहुतांश जणांनी तो ट्रेंड फॉलोसुद्धा केलेला असणार आहे. आपला तो म्हणजे 80s ट्रेंड. म्हणजे प्रत्येकजण काय करतं तर AIच्या मदतीनं आपले फोटो पोस्ट करते आणि त्याचसोबत त्याला AIचा लुक देण्याचा प्रयत्न करते, आणि मस्तपैकी 80s काळातील जे लुक असायचे तर तसा लुक आपला बनवत आहे, आणि तसे फोटोज सोशल मीडियावरती आपण पोस्ट करत आहोत, आणि तसा फोटोंचा आनंद घेत आहोत, वेगवेगळी जुनी गाणी आपण लावत आहोत. यावरतूनच कळतंय मंडळी, जुनं ते सोनं आहे. आता कितीही AIचा जमाना आलाय, कितीही आपला सोशल मीडियाचा जमाना आहे, अनेक नवनवीन गोष्टी, नवनवीन फॅशन्स येत आहेत, पण तरी सुद्धा मंडळी आपलं जे मन आहे ना, ते मन कुठेतरी आपलं 90s 80s काळात अडकलेलं आहे. आता मंडळी, मी जेनझी आहे, म्हणजे माझा जन्म तसा जर म्हटला तर जेनझीच्या काळातला माझा जन्म आहे, पण मंडळी माझं मन मात्र आपलं 90s 80s काळ भाई भारी होता यामध्ये अडकलेलं आहे. ती गाणी, त्या फिलिंग्स, ते पेहराव, आणि ती चित्रपटातली गाणी असेल, चित्रपट असेल, ते वातावरण असेल, खरंच एक भारी आहे. म्हणजे तो जो काळ आहे ना तो बेस्टच होता, आणि त्या काळाची तुलना कोणताच काळ होऊ शकत नाही. आणि मंडळी, म्हणूनच आपल्याला सुद्धा आता जाणवू दे की भाई तो काळ किती बेस्ट होता, आणि आपण सुद्धा आपल्याला त्या काळाशी एकरूप करण्याचा सध्या प्रयत्न करत आहोत. मंडळी, तुम्ही सुद्धा तुमचे 80s ट्रेंडमधले फोटोज बनवलेत का मला नक्की सांगा, आणि 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती तुम्ही तयार केलेले फोटोज मला नक्की पाठवा. मंडळी, अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिला ठिकाण नाक्याच, सोळाव वरीस धोक्याच ग, सोळाव वरीस धोक्याच, सोळाव

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपण दररोज कोणाला तरी सहज थँक्यू किंवा सॉरी म्हणतो, पण जरा विचार करा, आपल्या अगदी जवळच्या जीवाभावाच्या माणसांसाठी हे शब्द कधी कधी फार औपचारिक वाटतात। नात्यांमध्ये भावना व्यक्त करायला शब्दांपेक्षा आपल्या कृती जास्त बोलक्या असाव्या लागतात बर का। मग अशा वेळी ही कृतज्ञता कशी व्यक्त करायची? कधी कधी अचानक त्यांच्या आवडत्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर करून त्यांना सरप्राईज द्या, किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती एक छोटासा मेसेज सोडा की तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी थँक्यू। तर मंडळी, त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घ्या, त्यांच्या लहान सहान कामांमध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करा, आणि सर्वात सोपं म्हणजे फक्त एक घट मिठी मारून मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास द्या। कारण सखींनो, नाती हे शब्दांच्या नियमांवरती नाही तर अशा छोट्या छोट्या हटके प्रयत्नांवरती फुलत असतात। चला तर मग आजच तुमच्या जवळच्या माणसाला असं एक छानसं सरप्राईज द्या आणि अशाच युनिक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आजकालच्या नात्यांमध्ये सिच्युएशनशिप, इट्स कॉम्प्लिकेटेड आणि टॉकिंग स्टेज सारखे नवीन शब्द खूप वाढलेत ना. आधीच्या काळामध्ये तर लग्नाच्या मंडपात किंवा पहिल्या रात्री फोटो पाहून ठरवायचे की पार्टनर कोण येते, आणि तरीसुद्धा ती नाती जन्मभर टिकायची. मग आज एवढे ऑप्शन्स, सोशल मीडियाचे पर्याय आणि फ्रीडम असताना सुद्धा नाती इतकी नाजूक का झाली आहेत? कारण मंडळी, आधीच्या काळात नात्यांमध्ये समस्या आल्या की लोक ती दुरुस्त करायचा प्रयत्न करायचे, बदलून टाकायचा नाही. आज जरासा गैरसमज काही झाला की लगेच पुढचा पर्याय शोधला जातो. पण सखींनो, माझ्या मित्रांनो, खरा पार्टनर तो नसतो जो परफेक्ट आहे. खरा पार्टनर तो असतो जो आयुष्यातील चढ उतारामध्ये तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नाती ऑप्शन्सवरती नाही तर विश्वासावरती आणि कमिटमेंटवरती टिकत असतात. त्यामुळं एका सुंदर नात्याला वेळ द्या, त्याला जपा. आणि मंडळी, आपल्याला ऑप्शन्स नाही तर जी व्यक्ती आपल्याकडे आहेत ना, त्या व्यक्तीला कोणता ऑप्शन नसला पाहिजे. मंडळी, आपली जी व्यक्ती आहे, इवन आपण ज्या व्यक्तीसाठी आहोत ना, तर आपण हे युनिक आहोत. आपली जागा कधीही कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे एकमेकांच्या चुका ॲक्सेप्ट करा, एकमेकांचे चांगले गुण काय आहेत ते ओळखायला शिका, आणि अशीच नाती जन्मभर जपत राहा. मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या घराची शोभा वाढवायला आणि वास्तू प्रसन्न ठेवायला आपण कितीतरी गोष्टी करतोय, पण आपल्या घरात निसर्गाचं एक असं वरदान असायलाच हवंय जे केवळ सौंदर्य वाढवत नाही तर आपलं आरोग्य सुद्धा जपत असतं. मंडळी, ते रोप दुसरं तिसरं काही नाहीये तर ते आपल्या सर्वांचं लाडकं आणि एकदम औषधी असणारं तुळशीचं रोप किंवा कोरफड. सखींनो, तुळस ही केवळ धार्मिक दृष्टीनंच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा घरासाठी एक नॅचरल एअर प्युरिफायर आहे आणि जी 24 तास ऑक्सिजन तर देतेच पण घरातील नकारात्मक ऊर्जा पार पळवून लावते. दुसरीकडे कोरफड आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी एका आयुर्वेदिक डॉक्टरसारखी काम करत असते. अगदी कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये आणि कमी काळजी घेऊन सुद्धा ही रोपं हिरवीगार राहतात. घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत हिरवंगार रोप असलं की मनामध्ये आपोआप एक वेगळीच शांतता येते. मग आजच तुमच्या घरामध्ये या छोट्याशा हिरव्या पाहुण्यांचं स्वागत करा. आणि हे दोनच नाही मंडळी, तर आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये जर जागा असेल, बाहेर जर जागा असेल, तर एक छोटंसं गार्डन तुम्ही तयार करू शकता. मन इतकं प्रसन्न राहतं मंडळी आणि तुम्हाला सुद्धा हळूहळू त्या गार्डनिंगची सवय होऊन जाते आणि आपण नेचर सोबत बोलायला लागतो, संवाद करायला लागतो. माझा पर्सनल अनुभव आहे. आणि मंडळी, एक वृक्ष असतात किंवा ही जी रोपं असतात ना, ती आपली मित्र असतात आणि हळूहळू आपल्याला सुद्धा त्यांची सवय व्हायला लागते. तर हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

हॅलो गाईज, वेलकम बॅक. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सण उत्सव आले की चारही बाजूंना एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहू लागतो. पण सखींनो, आजकाल आपले सण फक्त महागड्या वस्तूंची खरेदी, चक्का चौन आणि सोशल मीडियावरचे फोटो किंवा रील पुरतेच मर्यादित राहतात की काय असं वाटतंय. आता आपल्या सणांची खरी संस्कृती ही केवळ डामडौलत नाही, तर ती जोडलेली आहे आपल्या माणसांशी आणि आपल्या संस्कारांशी. सण साजरा करण्याचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, दारात आलेल्या प्रत्येकांचं स्वागत करणं, हसऱ्या चेहऱ्यानं स्वागत करणं आणि जमेल तसं त्याला मदतीचा हात पुढे करणं. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये महागड्या भेटवस्तूंपेक्षा आपल्या जवळच्या माणसांना मनापासून दिलेला वेळ हीच खरी सणाची भेट आहे. पारंपरिक पक्वानांचा गोडवा आणि आपुलकीचा संवाद यातच आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य दडले. त्यामुळे मंडळी, या सणासुदीच्या दिवसांमध्ये बाह्य दिखाव्यापेक्षा नात्यांचा गोडवा वाढवायला हवाय आणि आपल्या सणांची जी खरी समृद्ध संस्कृती आहे ना, ती जपायला हवी आहे. मंडळी, याच अशाच टॉपिकसह भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आपण भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा केलेल्या आहेत, गप्पा मारलेल्या आहेत आणि मंडळी अगदी थोड्याच वेळात म्हणजेच 1:00 आर जे वैशाली येते स्नेहवार्ता हा शो घेऊन तुम्हाला भेटायला. हसत रहा, खेळत रहा, काळजी घ्या स्वतःची आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। स्नेहवार्ता या शो मध्ये मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, परंपरा अनेक असतात, पण प्रत्येक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलीच पाहिजे असं नाही। काही परंपरा काळाच्या ओघात थांबायला हव्यात आणि बालविवाह त्यापैकीच एक परंपरा। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी गावानं एक प्रेरणादायी पाऊल उचलत स्वतःची ओळख बालविवाह मुक्त गाव म्हणून केली आहे। विशेष म्हणजे गावातील तब्बल 90 वर्षांच्या आजीने देखील आपल्या आयुष्यात बालविवाह अनुभवलेला नाहीये। ही या गावाच्या विचारांची आणि संस्कारांची एक वेगळी ओळख आहे। या बदलामागची नेमकी कहाणी काय, गावकऱ्यांचा सहभाग कसा मिळाला आणि त्याचसोबत मंडळी आपल्या स्नेहालय संचलित उडान प्रकल्पानं गेल्या वर्षभरापासून या गावामध्ये बालविवाह मुक्तीसाठी नेमकं काय कार्य केलं हे आपण आजच्या या विशेष शो मध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग भेट देऊयात करंदी गावाला आणि जाणून घेऊयात एका गावाच्या अभिमानास्पद बदलाची ही प्रेरणादायी कहाणी आपल्या रेडिओ नगर 90.4 FM माध्यमातून। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे बर का आपल्यासाठी, आणि मला ती तुम्हाला सांगावीशी वाटते आणि आवर्जून सांगावीशी वाटते की आपल्या महाराष्ट्रातील आपल्या अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील जे करंदी गाव आहे ते आता बालविवाह मुक्त गाव होत आहे। हो, तुम्ही खरंच ऐकले हे, कारण मंडळी ह्यामध्ये इतक्या वर्षांपासून एकही बालविवाह झालेला नाही आहे आणि एक आदर्श गाव म्हणून आता हे नावारूपास येत आहे आणि इथल्या आपण अनेक मंडळींशी संवाद साधत आहोत। तर मंडळी, माजी सरपंच धोंडी भाऊ ठाणगे हे आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे, त्यांनी जेवढ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ते ज्येष्ठ मंडळी आहेत, तर त्यांच्यासोबत आपण आता थोडं गप्पा मारत आहोत आणि त्यांचे अनुभव आपण जाणून घेत आहोत। तर नमस्कार सर, आता तुम्ही खूप आधी सरपंच होतात आणि तुमचा काळ तो वेगळाच होता, 1990s दशकातला त्यावेळेचा, तर तेव्हाची या गावची परिस्थिती काय होती?
3: या गावात त्यावेळेला पाणी टंचाई थोडी कमी होती, परंतु आम्ही आमच्या काळात 4-5 हजार तलाव करून गाव पाणीदार करून ठेवलं होतं त्या काळामध्ये।
2: अच्छा, आणि आता आपण बालविवाह बाबतीत बोलतच आहोत। मोस्टली जेव्हा गावाचा प्रश्न येतो तर बालविवाहांची जी संख्या असते किंवा ते जे प्रमाण असतं ते गावामध्ये शक्यतो जास्त प्रमाणात असतं आणि तुम्ही तर एवढ्या आधीच्या काळापासून तुम्ही इथे राहताय, तर तेव्हा बालविवाह बाबतीतली गावाची परिस्थिती कशी होती तुम्ही काय सांगाल?
3: आमच्या इथे बालविवाह आम्ही करूनच घेत नव्हतो, संज्ञान झाल्याशिवाय मुला मुलींचे लग्नच करून देत नव्हतो त्या काळी।
2: अच्छा, आणि मग आता बालविवाह काय फक्त सामाजिक दबाव किंवा आपल्या नातेवाईकांच्या दबावामुळे होत नाही, अनेक कारण असतात त्या बालविवाहाला, तर तुमच्या मते कोणकोणती कारण आहेत की जे बालविवाह करण्यासाठी प्रवृत्त करतात?
3: त्यांनी नाही करायला पाहिजे असं वागायला नाही पाहिजे, बालविवाह रोखायलाच पाहिजेत, त्याचे फार अनिष्ट परिणाम होतात पुढे।
2: बरोबर, आणि तुम्ही जेव्हा सरपंच होतात तर किती वर्ष सरपंच होतात, कोणत्या साली होतात तुम्ही?
3: मी 1983 पासून 1990 पर्यंत होतो। गाव त्यावेळेला सरपंच वगैरे जे लोक सांगतील ना तसं गाव वागत होतं त्यावेळेला।
2: अच्छा, आणि आता बालविवाह जर म्हटलं ना तर सर अनेक कारण असतात, जसं की समजा एखादं घर, एखादं कुटुंब आहे, त्यातला जर एखादा कर्ता पुरुष असेल, कर्ती व्यक्ती असेल, जर ती एक्सपायर झाली, अकाली मृत्यू आला, तर ती जी जबाबदारी आहे ते मग एखाद्या घरच्या स्त्रीवरती पडते, मग नाईलाज असतो त्या मुलीचं। जर एखादी मुलगी त्या कुटुंबात अल्पवयीन असेल तर मग तिचा नाईलाज असतो, विवाह करावा लागतो, तर अशा परिस्थितीमध्ये लोकांनी काय केलं पाहिजे?
3: लोकांनी त्या बाईला मदत करायला पाहिजे की बाबा तू ही संज्ञान होईपर्यंत लग्नच नको करू, काय लागेल तशी मदत गावाने केली पाहिजे तिला।
2: तुमच्या गावातून मी ऐकून आहे की इथे तुम्ही दारूबंदी सुद्धा केलेली आहे आणि आता व्यसन सोडवणं तर हे सहजासहजीची गोष्ट नाही, अनेक कारण असतात, अनेक विरोध या गोष्टीला होत असतो, तर तुम्ही दारूबंदी सुद्धा तुमच्या या गावात केली आहे, तर कसा प्रतिसाद होता आणि तुम्ही सुरुवात कशी केली?
3: मुळात मीच दारू पित होतो पहिला।
2: अच्छा,
3: आणि माझी गावात दहशत होती त्या काळी दारुड्या म्हणून, परंतु 1982 साली मी दारू सोडली आणि मला दारू सोडल्यानंतर चांगलं गावातून चांगलं म्हणू लागले. म्हणून मी 83 सरपंच झालो, पूर्ण गावात दारूबंदीच केली आणि गाव त्यापासून चांगलं वागायला लागले. लोक दारू पित नव्हते किंवा एकमेकाला दारू पिऊ नये म्हणून असं सांगत होते, त्यामुळे प्रपंच सुधारले लोकांचे.
4: आता दारूबंदी करणं हे सोपं काम नव्हतं, अनेक वेळा तुम्हाला विरोधही झालेला असणारे, अनेक वेळा तुम्हाला कदाचित धमक्याही येत असणारे, मग तेव्हा तुम्ही त्या लोकांचा प्रतिकार कसा?
3: मला गावातले बरेच लोक माझ्या बाजूने झाले ना, मी दारूबंदी केल्यानंतर गावातले बरेच लोक माझ्या बाजूने झाले का बाबा चांगलं काम केलं आहे तू गावामध्ये, दारू विकू देत नाही, चांगलं झालं, दारूची संख्या कमी झाली गावात पिणाऱ्यांची.
4: अच्छा, आता आपण आजची परिस्थिती पाहतो. आता मध्यंतरी नसरापूरची घटना झाली की एवढ्या लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार झाला, तिचा दुर्दैवी अंत झाला, अशा अनेक गोष्टी आपल्या समाजात घडतात, आपल्या भारतामध्ये घडतात, तर मग या गावची काय परिस्थिती आहे?
3: गावची लोकांनी त्याच्यावर थोडं सतर्कतेने पाहिलं पाहिजे की गावात लोक वागतात कसे, पोरं टार्गेटपणा करतात का, थोडं बुजुर्ग लोकांनी त्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे तरुण मुलांच्यावर थोडं.
4: नक्कीच. आणि आता त्या काळामध्ये आणि या काळामध्ये जेव्हा तुम्ही पिढी बघता, आत्ताची मुलं असतील मुली असतील, तर काय शक्यतो काय बदल जाणवतो त्या विद्यार्थ्यांमध्ये, त्या मुलांमध्ये काय बदल जाणवतो?
3: त्याचा जाणवतो म्हणजे ह्या मोबाईलमुळे आता जाणवतो सगळं, लहान मुलांना सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. त्यावेळेला 15-16 वर्षाची मुलं होईपर्यंत काहीच कोणाला काही समजत नव्हते, परंतु आता मोबाईल प्रत्येकाच्या हातात दिल्यामुळं ही पालकांची चूक आहे. मुलं संज्ञान होईपर्यंत पालकांनी तर त्याच्या हातात मोबाईलच नाही द्यायला पाहिजे.
4: आता त्याच अनुषंगानं तुम्हाला गावामध्ये आणखी या गोष्टीला आळा घालण्यासाठी, जसं की आता मोबाईलमुळे वाढत्या अनेक गोष्टी असतील, ज्या गोष्टी खूप नंतर कळायला पाहिजेत त्या खूप आधी कळून जातात, तर त्या गोष्टींसाठी असेल, आणि त्याचबरोबर आता भलेही तुमचं गाव बालविवाह मुक्त झालंय, पण इतर गावांचं अजून ते होणं बाकी आहे, त्यांना अजून आपण मार्गदर्शन करणं बाकी आहे, तर मग त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काय वाटतं?
3: त्यांनी थोडं मोबाईल संज्ञान मुलं होईपर्यंत हातात नाही दिलं पाहिजे मोबाईल. आणि आपल्या गावात बालविवाह होणारच नाही ते प्रत्येकानेच गावच्या लोकांनी बी थोडस विचार करायला पाहिजे ना त्याच्यावर.
4: समजा एखाद्या मुलीचा एखाद्या मुलाचा बालविवाह होतोय, तर बालविवाह जर झाला तर त्याचे पुढील परिणाम दुष्परिणाम काय असू शकतात?
3: त्यांना आयुष्यात पुढे काय आहे समजत नाही अगोदर, त्यांचं वय लहान असतं, पुढे दुष्परिणाम होतात, ते संसार टिकतच नाही. आतापर्यंत आम्ही ऐकलं पाहिलं कोणाचा संसार तो टिकला नाही, बुडून जातात मधीच.
4: थँक्यू सो मच, तुम्ही खूप सारे अनुभव सांगितले. आणि आता मंडळी, आपण माजी सरपंच धोंडी भाऊ ठाणगे यांची तर आपण मुलाखत ऐकली आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ऐकल्या, पण मंडळी आता आपल्यासोबत यांच्याच सोबत बसलेल्या आहेत आत्ताचे सध्याचे बाल संरक्षण अधिकारी जे आहेत भास्कर गव्हाणे, आणि त्याचसोबत मंडळी एक सांगायला आनंद होतो की ते एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, मार्गदर्शक आहेत विद्यार्थ्यांचे. तर तुम्ही किती वर्षापासून आहात सर सरपंच?
5: सर मी 17-22 ह्या काळामध्ये मी करंदी ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून काम केलं. त्यानंतर 22 ते आता 2027 पर्यंत माझी मिसेस सौनंदा भास्कर गव्हाणे ह्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत. पण मी युवा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी बालविवाह मुक्त समितीचा एक या ठिकाणी अध्यक्ष आहे, कारण गावामध्ये अशा कुठल्याही गोष्ट घडू नये हे तरुणामध्ये असतं, आणि त्यासाठीला माझ्या जोडीला माझी मिसेस सरपंच नंदा आहे, त्यामुळं एक महिला आणि एक पुरुष आम्ही दोघं ह्या समितीमध्ये काम करतोय. आमचं उद्दिष्टच आहे गावामध्ये बालविवाह झाला नाही पाहिजे, आणि यासाठी आम्हाला उडानची आपली नगरची स्नेहालयाची टीम आहे, आम्हाला एक वर्षापासून वेळोवेळी मार्गदर्शन करते, आम्हाला यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आम्ही गावातून एक 20 महिला स्नेहालयाला भेट दिली, त्या ठिकाणी त्यांनी जाऊन महिलांनी पाहिलं व त्यामध्ये काय परिस्थिती, मुलांची काय परिस्थिती आहे, काहींना वडील नाहीत, काहींना आई वडील दोन्ही नाहीत, एवढी भयान आणि एकदम दुर्गंधर आजार या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मुले. अक्षरशः आमच्या महिलांना त्या ठिकाणी भारावून गेल्या महिला त्या ठिकाणी, का आपण जे हे काम करतोय बालविवाह मुक्तीसाठी खरंच एक जबरदस्त काम आहे, गरजेचं आहे मॅडम हे काम करणं, खूप गरजेचं. त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठा अनुभव घेतला, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्या ठिकाणी अक्षरशः पाहिलं तर त्यांनी गेल्यानंतर. आणि त्या सर्व गोष्टी आमच्या महिला आहेत ना त्या ठिकाणी, आमच्या सचिव गोरे मॅडम आहेत, अंगणवाडीच्या सेविका असतील, तुम्हाला मदतनीस आहेत, यांनी पूर्ण गावामध्ये याची माहिती दिली बुवा गरिबी काय असते आणि त्या ठिकाणी जे अनाथ आहेत मुलं यांचा अनुभव या ठिकाणी सांगितला मॅडम.
4: तुम्ही एक बालविवाह मुक्त तुम्ही समितीमध्ये पण एक तुमचं खूप मोठं योगदान आहे यामध्ये, तर काय अनुभव येतात तुम्हाला, एक असं लक्षात राहिलेला अनुभव की हे काम करताना तुम्हाला काय सांगू शकाल तुम्ही?
5: यामध्ये काम करत असताना एक गोष्ट महत्वाची, कारण मुलगी ही ग्रॅज्युएट झाली पाहिजे. मुलगी शिकली तरच, जो बालविवाह मुक्त आपल्याला करायचं ना, मग मुलगी शिकली तरच ह्या गोष्टी टाळतात. कारण मुलगी संज्ञान झाल्यानंतर तिला अनुभव मिळतो, कॉलेजला गेल्यानंतर मोठ्या जगात तिला पाहायला मिळतो बा आपण कुठल्या याच्यात आहे, यासाठी तिला खूप माहिती मिळाली. आणि गावामधून आम्ही असं आमचं मार्गदर्शन केंद्र असल्यामुळे आम्ही या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करतो बा आपली मुलगी कमीत कमी ग्रॅज्युएट झाली पाहिजे. तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर ती पूर्ण म्हणजे तिच्या विवाहासाठी ती पक्व असते, तिला माहिती असते जी मुलं जन्मणार आहे त्यांना, त्यानंतर ती कुपोषित नाही झाली पाहिजे. आणि हे लहान बालविवाह मुक्त जर कारण करते त्यांचे अल्पवयीन असतं, त्यांना अनुभव नसतो, ह्या गोष्टी आम्ही आमच्या गावात पण पूर्ण वस्ती जाऊन सांगितलेले आहे, गल्लोगल्ली शिबिरं घेतलेली आहेत. आणि ह्या बाजूच्या गावांना सुद्धा आम्ही हे मार्गदर्शन करणार येणाऱ्या काळामध्ये.
4: नक्कीच. आणि आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की जर कमी वयात लग्न झालं तर नक्कीच त्यांची जी होणारी पुढची पिढी आहे, संतान आहे, तर ते कुपोषित होतात. अनेक वेळा काय होतं की आपलं पूर्ण लक्ष जातं फक्त पालकांकडं की म्हणजे मुलांचा बालविवाह लावतात समाजाच्या प्रेशरमुळे किंवा नातेवाईकांच्या प्रेशरमुळे. पण अनेक वेळा आजचं चित्र असं दिसतंय की लहान वयामध्येच भरपूर साऱ्या गोष्टी कळाल्यामुळे मुलं मुली प्रेम विवाहामध्ये प्रेमामध्ये अडकले जातात आणि ते स्वतःहूनच त्यांच्या निर्णयाने लवकर लग्नाचं डिसिजन घेतात किंवा त्यांना मग ते अपत्य लहान वयामध्येच होतं. मग अशांना तुम्ही काय सांगाल, हे प्रकार रोखण्यासाठी तुम्ही काय मदत करू शकता?
5: हे प्रकरण रोखण्यासाठी आम्ही काय करतो, पहिल्यांदा आमच्या गावात माध्यमिक विद्यालय आहे आणि जिल्हा परिषद शाळा आहेत, तिथे पहिली ते सातवी समजा पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना काही कळत नाही, एक ते पाचवी ते सातवीच्या मुली ज्या वेळेस याच्यामध्ये येतात आपल्या वयामध्ये येतात त्यावेळेस आमचे मार्गदर्शक तिथे रोपडे सर असतात, ते त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आम्ही गावातील ज्येष्ठ मंडळी त्या ज्येष्ठ मंडळीच्या टप्प्यात मार्गदर्शन शिबिर ठेवत असतो, त्यामध्ये पण मुलींना आपण लहान वय आपल्यात बाहेरची मुलं या ठिकाणी गावामध्ये येतात, त्यांना काही कामधंदे नसतात, ते काय करतात थोडीफार कपडे बिपडे छा म्हणजे चांगली व्यवस्थित राहून मुलींना इम्प्रेस करायचा प्रयत्न करतात. पण आमच्या गावचं पूर्ण लक्ष आहे त्यासाठी आमच्या गावात CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, आम्ही ते त्याचं निरीक्षण करीत असतो गावामध्ये व शाळा चालू असताना कोण येतं शाळेमध्ये, मग ते निरीक्षण केल्यानंतर आमचं ते लक्षात येतं हे मुलगा ह्या ठिकाणी येतो बा या ठिकाणी समजा माध्यमिक विद्यालय त्या ठिकाणी आमचं कॅमेरे बसवलेले आहेत, त्या ठिकाणी आमचं लक्ष असतं बा शाळेच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये असताना शाळा सुटल्यानंतर ह्या गोष्टी बा कोण मुलं येतात या ठिकाणी यांच्या काय त्या मुली कमी वयाच्या असल्यामुळे त्यांना समजत नसतं, त्या मुलांच्या याला प्रभावाला बळी पडत असतात, मग त्यामुळेच त्यांना योग्य वेळी एक ते पाचवी ते सातवी आणि एक ते आठवी ते दहावी आणि दहावी ते बारावी ह्या मुलींना सगळ्यात जास्त गरज असते आपल्या वडिलांची आणि गावातील ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. जर हे मार्गदर्शन मिळालं तर मुलगी यापासून बाजूला राहते, प्रवृत्त असते, कारण तिला वडिलांनी मुलीला आपल्या मित्राप्रमाणे वागवलं पाहिजे. तुझी कुठलीही गोष्टी असू दे, ती काही असू दे, जर तुला कोणी काही म्हणलं ह्या गोष्टी आम्हाला तू सांगत जा, नाही सांगितलं तर शिक्षकांना सांगत जा. महिन्याची मीटिंग असते मासिक मीटिंग, मासिक मीटिंगमध्ये ह्या सर्व गोष्टींवर चर्चा होत असते, त्यामुळे आम्ही शक्यतो ह्या गोष्टींना मुलींना कमीत कमी बारावीपर्यंत जाऊ तर बारीक नजर आमची या ठिकाणी असते. आमच्या गावातील तरुण वर्ग सुद्धा बाहेरच्या मुलांना कोणाला येण्यासाठी त्यासाठी म्हणजे आमचं नियोजन असतं, मार्गदर्शन असतं, सगळेजण त्या गोष्टीवर ध्यान ठेवून असतात बाबा बाहेरच्यांनी कोणी आपल्या गावातील मुलींना तर कोणी त्रास नाही दिला पाहिजे, कोणी या गोष्टी आमच्या गावात वारंवार सातत्याने घडत असतात हे मार्गदर्शन आमचं असतं.
4: नक्कीच. आणि स्नेहालय संचालित उडान प्रकल्प हा मोस्टली बालविवाह रोखण्यासाठीच काम करत असतो, कार्यरत आहे, आणि मागील अनेक महिन्यांपासून वर्षभरापासून हा जो उपक्रम आहे बालविवाह प्रतिबंधकचा तो आपल्या या करंदी गावामध्ये राबवला जातोय, ते आपल्या इथे येऊन काम करत आहेत, आपल्याकडे लक्ष देत आहेत, तर काय वाटतंय की या उपक्रमादरम्यान काय काय बदल जाणवत आहेत तुम्हाला?
5: नाही, या उपक्रमाबद्दल त्यांनी आम्हाला उडानच्या जी टीम आहे त्यांच्याबरोबर असणारा त्यांचा तो स्टाफ आहे तो एक प्रत्येक आठवड्याचा एक दिवस त्यांनी आम्हाला दिलेला आहे गावासाठी. एक तर आम्ही त्यांचं एक मोठं आभार मानलं पाहिजे, कारण नगरवरून स्नेहालय आणि उडानची टीम दर रविवारी इथं मार्गदर्शन करण्यासाठी मॅडम त्यांचं जेवढं कौतुक करू करेन ती गाव जेवढं कौतुक करीन तेवढं कमी आहे या ठिकाणी. त्यांनी दर रविवारी येऊन आम्हाला मार्गदर्शन करणं, वाडीवरतीच थोडी छोटीशी सभा घेणं, बुवा हे जे मार्गदर्शन ह्या झाल्या नाही पाहिजे, घटना घडल्या नाही पाहिजे. त्यांनी एवढं मोठं आणि आमचं गाव एक असं आनंद वाटतो आम्हाला सांगायला की महाराष्ट्रात नाही भारतातलं पहिलं गाव हे बालविवाह मुक्त करंदी गाव आहे. त्यामुळे आमच्या करंदी ग्रामस्थांना त्याच्याबद्दल अशी उत्सुकता लागलेली आहे. तो जो मिळणारा पुरस्कार आहे तो कधी मिळणार आहे गावाला, कारण त्यासाठी त्या उडानचं लय मोठं आम्हाला सहकार्य आहे मॅडम यासाठी.
4: नक्कीच. आणि आपण मगाशी बोलतानाच तुम्ही म्हणालात की मुलींनी शिकलं पाहिजे, ग्रॅज्युएशनची लेव्हल पाहिजे की ग्रॅज्युएट झाल्यानंतर तिला समज येते आणि त्यानंतर मग लग्न करायला ती परिपक्व होते. पण अनेक वेळा असं असतं की कुटुंबाची परिस्थिती नसते मुलींना शिकवण्याची, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बालविवाहाला प्रवृत्त करू शकते. मग अशा वेळेस त्या कुटुंबाने काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने शासन त्यांना मदत करू शकतं?
5: शासन तर आता बांधकाम कामगाराच्या माध्यमातून मुलीच्या विवाहासाठी शासन काहीतरी 50,000 रुपये अनुदान त्यांना प्रोत्साहनपर देऊ राहिलेले. जर आम्हाला समजलं आमच्या गावातील कोणालाही जर कळलं गपचूपमध्ये जर बालविवाह होत असन, कोणी घडवीत असन, बाहेरचे येऊन लोक व त्यांना जर म्हणत असेल बालविवाह आपण करू, कोणाला माहिती मिळणं. पण आमच्या गावात तशी एक दक्षता समिती म्हणून आहे. आम्ही त्या कुटुंबाला आम्ही एक आधार देतो, त्या कुटुंबाला सांगतो आम्ही की बालविवाह केल्यानंतर मुलीचं तिला पुढे येणारे आपल्या विवाहानंतर येणारे परिणाम भोगावे लागतील. पण त्यासाठी आम्ही त्यांना आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी हे मार्गदर्शन करतात. तिच्या विवाहासाठी जर काही अडचणी येत असतील तर आम्ही 100% आमच्या महिला आहेत, आमच्या गावात 22 बचत गट आहेत, ह्या महिलांमध्ये काही CRP असतील कोणती हे जाऊन त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम करतात. विवाहासाठी जर काही अडचण येत असतील, पैशाचं काही अडचण असेल तर ते आमचं गाव सर्व मिळून त्या विवाहासाठी सुद्धा सामोरे जाण्यासाठी तयार असतं. त्याच्यामुळं ह्यो विवाह होऊनच देत नाही आम्ही सर्वात गोष्ट म्हणजे. आणि आमच्या गावातील सर्व महिला आणि पुरुष सर्व सक्षम आहे यासाठी निर्धारच करणार. आज जवळजवळ माझं वय 50 वय आहे, 50 वयामध्ये ही गोष्ट अजून घडली नाही. आणि आमच्या ज्येष्ठांचं आज जे मी आता धोंडीभाऊ ठांगेंनी सांगितलं त्यांचं वय आज 75 आहे. ह्या 75 त्यांच्या काळापासून तर आजच्यापर्यंत कधीही बालविवाह झाले नाही. म्हणजे ज्या याचं 100 वय झाले हे सुद्धा बालविवाह झाले नाही या गावामध्ये. ही एक सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे मॅडम.
4: खूप मोठं वैशिष्ट्य आहे, कारण जर आपण आता पाहिलं एखादी आजी, आपल्याला वाटतं की एखादी आजी तरी असेल की त्यांचा खूप लहान वयामध्ये विवाह झालेला असेल, पण एक खूप ऐकायलाही भारी वाटतं आणि लोकांना सुद्धा ते एक समजून घ्यायला भारी वाटेल की या गावामध्ये ज्येष्ठ मंडळींचा सुद्धा बालविवाह झालेला नाहीये, त्यांचा सुद्धा योग्य वयामध्येच विवाह झालेला. आणि आपले ज्येष्ठ मंडळीच असतात की जे आपल्या पुढच्या पिढीला एक मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जात असतो. तर याचसोबत आधीच्या काळातील मुली असतील, आता टेक्नॉलॉजीचं सगळं चाललं, AI आहे, मोबाईल्स आहेत, सर्व गोष्टी, तर मग काही बदल तुम्हाला मुलांच्या विचारसरणीमध्ये वगैरे जाणवत आहेत का?
5: हा विचारसरणीमध्ये, कारण काय होतं हे आता सगळं कॉम्प्युटर युग आलं, AIचं युग आलेलं आहे. आपण मोबाईलवरती प्रश्न टाकला तर त्याचं उत्तर लगेच आपल्याला मिळत असतं. पण सर्व त्या उत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी जमत नाही. आपण आपल्या बुद्धीचा सुद्धा या ठिकाणी वापर केला पाहिजे. त्यामुळे गावातील तरुण हे सशक्त झालेले आहेत, त्याच्यामुळे काही अडचण शक्यतो येत नाही आम्हाला. तरुण युवा संस्थेचे या ठिकाणी युथ फाउंडेशन आमच्या गावामध्ये तरुणांचं एक आहे, ते सुद्धा या वेळोवेळी एक मार्गदर्शन घेतात, नवरात्रात मोठमोठे कार्यक्रम घेतात या ठिकाणी, त्यांचं सुद्धा तरुणांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. तरुणांची साथ आहे, तरुणांची साथ असल्यामुळंच हे गावामध्ये बालविवाह होत नाहीत. तरुण जर एकवटले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही अशी ती शक्यच होती. त्याच्यामुळे तरुण आणि तरुणी हे आमचे तरुणच या ठिकाणी उतरलेले आहेत बालविवाह होऊ नये म्हणून, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही आम्हाला.
4: नक्कीच. थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिली. म्हणजे जे संपूर्ण गावाचा जो गाभा आहे, जे ग्रामस्थ आहेत आणि ज्या काही उपाययोजना आहेत, त्या तुमच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने मलाही समजले आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा समजतीलच. तर मंडळी, आपण आता वळत आहोत प्रायमरी शिक्षक मुख्याध्यापक दत्तात्रय रोकडे यांच्याकडे. तर सर, तुम्ही एक प्रायमरी शिक्षक आहात, तर विद्यार्थ्यांची विचारसरणी कशी आहे किंवा तुम्ही नेमकं कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात?
6: नमस्कार, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदीचे मुख्याध्यापक. माझ्याकडे इयत्ता 1 ते 7 पर्यंतचे वर्ग आहे आणि विद्यार्थी संख्या सुद्धा 90 आसपास आहे. निश्चितपणे मला सांगावयास आनंद वाटतो, आता मला फक्त 1 वर्ष या ठिकाणी सर्व्हिस माझी झालेली आहे. नुकतीच 1 वर्षापासून मी या शाळेत कार्यरत आहे. पण जेव्हा मी या ठिकाणी सेवा करतोय माझ्या अशा लक्षात आलं की गावचा जो मूळ आधार असतो म्हणजे ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे जे विद्यमान सरपंच आहेत ते आमच्या शाळेचे शिक्षण तज्ज्ञ सुद्धा आहेत. वेळोवेळी शाळेत येऊन अत्यंत मौलिक असा संदेश ते आणि मार्गदर्शनाच्या रूपात ते आम्हाला या ठिकाणी देत असतात. कोणतीही समस्या असो शाळेविषयी कोणत्याही अडचणी असो फक्त एक फोन करण्याचा अवकाश तिथे आपला पूर्ण वेळ आमच्यासाठी देत असतात. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. नगरची स्नेहालयाची जी उडान टीम आहे निश्चितपणे गेली 2 महिन्यापासून अविरतपणे त्या गावासाठी तर काम करता येतच. जेव्हा आमचे कदम सर आणि आमची सुरुवातीला बैठक झाली त्या बैठकीला मी उपस्थित होतो. अत्यंत पोटतिकीनं बालविवाह काय आहे आणि गावासाठी आपण काय करू शकतो याची इत्यंभूत माहिती त्यांनी आम्हाला दिली आणि सरपंच साहेब असतील किंवा गावातील ज्येष्ठ नागरिक असतील आणि आमचं सगळं टीमवर्क यासाठी 2 महिन्यापासून आम्ही काम करतो आहोत. आम्ही गावातून आमच्या लहान मुलांच्या समवेत प्रभात फेरी काढली आणि जेव्हा आम्ही एकत्रितपणे कार्यक्रमासाठी उपस्थित होतो तेव्हा सुद्धा कदम सरांनी केवळ आमच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर जे त्या निमित्तानं जे लोक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत की बाल विवाह म्हणजे काय आणि बाल विवाहाची गरज काय आहे याची अतिशय छान अशी माहिती जेव्हा ग्रामस्थांना सांगितली आणि मोठ्या उत्स्फूर्तपणे तितकाच प्रतिसाद ग्रामस्थांनी सुद्धा त्या ठिकाणी दिला आणि म्हणून निश्चितपणे आमचं जे करंदी गाव आहे ते करंदी गाव यापुढे मला वाटतं एकही बालविवाह होणार नाही याची निश्चितपणे या सर्व लोकांनी खात्री दिली. गेल्या 25 तारखेला गावची ग्रामसभा या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा हा विषय प्रकर्षानं सरपंच साहेबांनी सर्वांनी घेतला आणि त्यामध्ये सुद्धा उत्पूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी दिला आणि मला निश्चित खात्री आहे की यापुढे उडान टीमचं जे बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे तो कायदा निश्चितपणे सर्व लोक पाळल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत आणि बालविवाह एकही या ठिकाणी यापुढे होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे.
4: वा वा वा. आणि तुम्ही खरं सांगितलं की बालविवाह रोखणं किती गरजेचं आहे पण आपण अनेकदा ऐकतो आणि अनेकदा ही कारणं सुद्धा आहेत की जसं व्यसन आहे जसं एक समाजाचं प्रेशर आहे त्याच पद्धतीनं अज्ञान हे सुद्धा एक बालविवाहाला खतपाणी घालण्यासाठी पुरेसं आहे. अनेक मुलं लहान मुलं बळी पडतात बालविवाहाला कारण त्यांच्या पालकांना किंवा त्यांना सुद्धा एक ते शिक्षण मिळत नाही ते ज्ञान मिळत नाही. तर जसं मुलांसाठी ज्ञान देणं गरजेचं आहे की या बाबतीतलं तसं पालकांना सुद्धा देणं गरजेचं आहे मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
6: निश्चितपणे अतिशय छान असा मुद्दा आहे की बालविवाह होण्यासाठी जी जी काही कारणं आहे त्यामधला अज्ञान किंवा ज्या गोष्टीविषयी पुरेसं ज्ञान असावं ते अज्ञान नसल्यामुळे अनेक वेळा बालविवाह होऊ शकतात. परंतु जेव्हा आमच्याकडं 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी कारण इथं माध्यमिक विद्यालय सुद्धा आहे आणि आमची प्रायमरी शाळा सुद्धा आहे मग बऱ्याच वेळा आमच्या सरपंच साहेबांनी सांगितले त्याच मुद्द्याला मी पुढे भर घालतो की आम्ही बऱ्याच वेळा त्या मुलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित तर करतो परंतु जे या विषयीचं ज्यांना ज्ञान आहे डॉक्टर साहेब जे आहेत किंवा ज्या महिला डॉक्टर आहेत त्यांची सुद्धा बऱ्याच वेळा चर्चा क्षेत्र किंवा त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या मुलांना निश्चितपणे याची माहिती देतो. राहिला प्रश्न गावातले जे अडाणी आहेत तर सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक दक्षता कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्ये मी सुद्धा काम करतोय. तर ज्या ज्या वेळी असे काही प्रश्न उद्भवतात त्यावेळी हे सर्व मंडळी अतिशय छानपैकी त्या लोकांचं समायोजन करून त्या लोकांना व्यवस्थित ज्ञान देऊन त्या गोष्टी कशा परावृत्त होतील या ठिकाणी निश्चितपणे अतिशय छान असं काम या गावामध्ये चालू आहे.
4: नक्कीच. अनेक वेळा अजूनही लैंगिक शिक्षण हा एक काळाच्या आड असलेलाच मुद्दा आहे की अनेक वेळा त्याला उघडपणे बोललं जात नाही. जे शिक्षण घरच्या महिला मंडळींकडून असेल किंवा एक पुरुष जरी असतील तरी त्यांचं एक काम असतं की आपल्या मुलाला या बाबतीतलं शिक्षण देणं वगैरे. पण अजूनही गावासारख्या ठिकाणी असो किंवा खेडेगावामध्ये असो या गोष्टी होत नाही. तर मग घरच्यांना तुम्ही काय सांगाल की अनेक वेळा कुचराई होते की मी कसं सांगू माझ्या मुलाला किंवा मुलीला या बाबतीत. तर त्यासाठी पालकांना तयार कसं करता येईल?
6: बऱ्याच वेळा आमच्या शाळेमध्ये आम्ही पालक मेळावे आयोजित करतो. आमच्या शाळेमध्ये सखी सावित्री नावाचा एक समिती आहे. त्या समितीच्या माध्यमातून जेव्हा महिलांचा पालक मेळावा आयोजित करतो आणि त्यावेळी बऱ्याचशा या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत करतो. केवळ शाळेचं ज्ञान देणं असं नव्हे तर शाळेपलीकडेही जाऊन ज्या ज्या महत्वाच्या विशेषतः मुलींसारख्या मुलींच्या ज्या ज्या काही समस्या असतात मग त्या समस्येची उकल त्या ठिकाणी महिला मेळावा घेऊन आम्ही निश्चितपणे करतो.
4: आणि आता तुम्ही एक शिक्षक आहात, तुम्हाला माहितच असणार आहे की कोविडच्या काळानंतर देशभरामध्ये सर्वत्रच मोबाईल ही एक खूप गरजेची गोष्ट झाली आहे शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा. मग ते ऑनलाईन क्लासेस असू देत, नोट्स असू देत वगैरे, किंवा झूम मिटिंगवरतून ते लेक्चर अटेंड करणं असू दे, सर्व काही कामं मोबाईलवरती होतात. त्यामुळं जो मोबाईल त्यांना एक 18 वर्षानंतर मिळायला पाहिजे तो आता त्यांना 13-14 वर्षीच त्यांना मिळत आहे. आणि त्यामुळं ज्या गोष्टी खूप नंतर कळायला पाहिजे त्या खूप आधी कळतात. मग अशा वेळेस मोबाईलच्या वापराबद्दल तुम्ही काय सांगाल?
6: बरोबर, अतिशय छान असा हा प्रश्न आहे आपला. तसं पाहिलं तर मोबाईलचे फायदे आणि तोटे जर आपण अनुभवले तर बऱ्याच वेळा मोबाईलचे तोटेही आपल्या लक्षात येतात. जसा मोबाईलचा वापर करणं गरजेचं आहे विशेषतः मुलांसाठी, तसा ते वापर न करता वेगळ्याच आमच्या लक्षात आले. आणि म्हणून आम्ही एक आता या ठिकाणी निर्णय घेतलाय. आमची जी शाळा व्यवस्थापन कमिटीची मीटिंग आम्ही मागच्या गेल्या वर्षी सुरुवातीलाच मी आयोजित केली होती आणि त्यामध्ये मी निक्षून प्रत्येक पालकाला सांगितलं की मोबाईलचा वापर आता मुलांना मोबाईल देऊच नका, मोबाईल तुमच्याकडे ठेवा. जी जी माहिती आहे त्यासाठी आम्ही सक्षम आहोत. विद्यार्थ्यांसाठी मोबाईल आता वापरणं चुकीचं आहे कारण जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम न पाहता मुलं वेगळीच पाहत आहेत. आणि म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये तरी या ठिकाणी एक चांगला आणि धाडसी निर्णय आमच्या शालेय व्यवस्थापन कमिटीशी आणि लोकांशी बोलून घेतला, मुलांना मोबाईल देऊ नका. काही जे प्रश्न असतील तर प्रत्यक्ष आम्हाला संपर्क करा कारण आम्ही शासनाचे जरी कर्मचारी असलो तरी विद्यार्थी हा आमचा कणा आहे आणि विद्यार्थ्यांसाठीच आम्ही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की मोबाईल आता आम्ही शाळेमध्ये कोणालाही कोणत्याही विद्यार्थ्याला पालकांना सांगितलेले त्यांच्या हातात मोबाईल पडू देऊ नका. काही समस्या असू द्या, दिवस रात्र आम्ही शासकीय कर्मचारी म्हणून विद्यार्थ्यांसाठी आहोतच आणि मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम आता पालकांनाही समजलेला आहे आणि त्यामुळं एक निश्चितपणे आम्ही मधला दुवा विद्यार्थ्यांचा सांगण्यासाठी पालकांशी प्रत्यक्ष हे करतो. वेगवेगळ्या वेळी आठवड्यातून 2 वेळा व्यवस्थापन समितीची मीटिंग होती, महिन्यातून एकदा आमच्या पालकांची मीटिंग होते आणि त्यामध्ये या सर्व प्रश्नांची उकल आम्ही करतो विदाउट मोबाईल.
4: आणि आता उडान प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षभरापासून आपल्या गावामध्ये काम करत आहे, तर विद्यार्थ्यांच्या मनावरती या गोष्टीचा काही सकारात्मक परिणाम होताना तुम्हाला दिसतोय का, त्यांच्या विचारांवरती वगैरे?
6: हो हो, निश्चित. अतिशय छान असा प्रश्न आहे हा पण की उडान प्रकल्प जेव्हापासून आमच्या करंदे गावामध्ये येतोय अत्यंत पोटतिडकीने कदम सर आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत सकाळी 7 वाजताच ती कमिटी आम्ही येण्या अगोदर ती या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे त्यांनी सुद्धा किती गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे यावरून लक्षात येते. अतिशय छान अशी प्रत्येक वेळी ते माहिती देतात. आम्ही सुद्धा फोनवर कदम सर किंवा त्यांचे जे अन्य सहकारी आहेत त्यांना देखील माहिती विचारतो आणि विचारांची देवाणघेवाण होत असल्यामुळं निश्चितपणे खात्रीने या ठिकाणी सांगतो की करंदी गावामध्ये हा जो काही प्रकल्प स्नेहालयाचा त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी हाती घेतलेला आहे 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार.
4: नक्कीच. आता बालविवाह म्हणजे काय हे मोस्टली 6वी 7वी किंवा लहान गटातील विद्यार्थ्यांना माहीत नसतं की काय आहे बाबा वगैरे, पण त्यांना याबाबतीतलं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आकर्षणासारखी जी गोष्ट आहे ती आता लहान मुलांमध्ये सुद्धा दिसायला लागलेली आहे, तर त्या गोष्टी रोखण्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काही सेशन्स वगैरे अरेंज करता का?
6: हो हो, करतो ना निश्चितपणे. कारण आता मी मागच्या वेळेस आमची जेव्हा मीटिंग झाली तेव्हा मीटिंग झाल्यानंतर मी आमच्या विद्यार्थ्यांसमवेत या बालविवाह म्हणजे काय याची कल्पना मी दिलेलीच आहे की बालविवाह म्हणजे जेव्हा एक ठराविक वय आहे की ठराविक वयानंतरच मुलींचं लग्न होणार, म्हणजे 18 वर्ष जेव्हा पूर्ण होईल, शासनाने सुद्धा आता कायदा केलेला आहे त्याविषयी, 18 वर्षाच्या आतल्या मुलींचं लग्न होऊ द्यायचं नाही किंवा मुलांसाठी सुद्धा, केवळ मुलींसाठीच हा कायदा नाही मुलांसाठी सुद्धा आहे. ज्यांच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होणार आहेत त्या 21 वर्षाच्या पुढील मुलांना लग्न करण्याचा अधिकार आहे आणि याची जेव्हा माहिती आम्ही विद्यार्थ्यांना दिली तेव्हा विद्यार्थ्यांनी सुद्धा ही माहिती घरी पोहोच केली. म्हणजे एक प्रकारचा विद्यार्थी दुवा हा या सांधलेला आहे, कारण पालकांपर्यंत हा मेसेज प्रत्येक वेळी मुलांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
4: एखाद्या कुटुंबाला जर म्हणजे भलेही त्याला बालविवाह करायचं नाही आहे आपल्या मुलांचा वगैरे, पण अशी एखादी परिस्थिती ओढावतीये, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या कर्त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतोय किंवा अकाली मृत्यू होतोय किंवा अनेक कुटुंब असतात की ते दारिद्र्य रेषेखाली असतात, तर त्यांना पुढे शिकवणं इझी नसतं, त्यामुळे त्यांना विवाहासाठी विचार करावा लागतो. तर अशा प्रश्नांना कशा पद्धतीने आणखी चांगल्या पद्धतीने उपाययोजना करता येतील?
6: अगदी बरोबर आहे, विना सहकार नाही उद्धार असं म्हटलं जातं. कोणतीही गोष्ट, एखादं जरी कुटुंब किंवा गरिबी असेल किंवा व्यसनाधीनता असेल आणि त्या कुटुंबामध्ये हलाकीची परिस्थिती असेल आणि बालविवाह होऊ शकतो असे जेव्हा प्रश्न उद्भवतो आणि जेव्हा आमच्यापर्यंत ती माहिती येते तेव्हा आम्ही सर्वजण त्यासाठी निश्चितपणे आमची जी दक्षता समिती आहे गावातली किंवा आमचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, त्यांचं जे सर्व सहकारी किंवा ज्येष्ठ मंडळी आहे ते सर्वांच्या मिळून आम्ही त्या कुटुंबाशी संपर्क साधतो. जे जे सहकार्य करण्याजोगं येते ते सहकार्य करण्याचा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि यापुढेही भविष्यात निश्चितपणे तो प्रयत्न आमचा राहील याची मी निश्चितपणे आपणास ग्वाही देतो.
4: थँक्यू, थँक्यू सो मच रोकडे सर, खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे. आणि मंडळी आता आपण वळत आहोत याच गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत मोहन गांगड यांच्याकडे, आणि मंडळी त्यांचाही अनुभव खूप छान आहे आणि त्यांनी या गावाला खूप आधीपासून पाहिलेलं आहे, खूप सारे अनुभव घेतलेले आहेत. तर कसं होतं आधीचं गाव आणि कसा होता तो तुमचा अनुभव, आधीची परिस्थिती काय होती गावातली?
7: सुरुवातीची परिस्थिती म्हणजे मोबाईल नसल्या कारणाने व्यवस्थित होती, शिक्षण किंवा गावातल्या सरपंच उपसरपंचांचं लक्ष असायचं आणि ज्येष्ठ मंडळीचं लक्ष असल्या कारणाने शक्यतो मला काय असा त्रास जाणवलेला नाही, कारण पहिले कसं मोबाईल नसल्या कारणाने आमचं पुस्तकी अभ्यास असायचा, शाळेमध्ये जे शिकवलं ते घरी त्यांनी सांगायचं अभ्यास करायचा, अशा पद्धतीचं व्यवस्थित होत.
4: गावामध्ये टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने बदल होत गेले, पूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव कसा बदल झाला आणि काय काय उपाययोजना या बदलामध्ये राबवल्या गेल्या?
7: आता ज्या ज्या सुविधा येतात किंवा वरून शासनाकडून त्या पद्धतीने हे आतापर्यंत या लोकांनी व्यवस्थित म्हणजे करून घेतले ते, म्हणजे ते गावामध्ये असं काही कुठंपर्यंत आलेली कोणती स्कीम आहे ती काही वेळ जाऊन दिलेली नाही आणि आजपर्यंत आजही हे आमचे जे का समजा सरपंच काम करतात ना त्या पद्धतीनेच म्हणजे कुठं कमी पडलेले नाहीत, म्हणजे काय जेवढं आपल्या गावामध्ये ज्याची गरज आहे किंवा ते सगळे ते राबवतात, ते म्हणजे कुठं काही कमतरता दाखवत नाहीत.
4: नक्कीच, आता तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात आणि आपलं हे जे गाव आहे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी गाव आता बालविवाह मुक्त म्हणून घोषित होणार आहे, बालविवाह मुक्त म्हणून ते पुढे येणार आहे, तर काय वाटतंय की आपल्या गावामध्ये एवढा मोठा बदल झाला आणि आता एक वन ऑफ द हे जे गाव आहे तर ते पुढे येत आहे, आता अनेक गावांना अनेक महाराष्ट्रभर या गावाची चर्चा होणार आहे, तर काय अनुभव आहे आता सध्या तुमचा?
7: अनुभव म्हणजे आता ते रात्रंदिवस त्यांचं म्हणजे लक्ष, आमचे सरपंच आजचे भावी सरपंचचे आहेत ना, ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी जागरूक आहे आणि शक्यतो कुठं कमी पडलेलं नाही माझ्या मतान, त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत मला वाटतं ते कधी कुठं कमी पडणार बी नाही आणि त्यांना बी आनंद देईल, बाकी सगळ्यांना ते संपतीला धरून चाललेले आहेत, त्याच्यामुळं शक्यतो कुठं माझ्या मनाने कमतरता येणार नाही याच्यामध्ये.
4: तरुण मंडळींचे आता सध्याचे विचार काय आहेत बालविवाहा बाबतीतले असतील किंवा एक गावातील जो बदल होतोय या बाबतीतले असतील, त्यांचे विचारसरणी कशी?
7: तसे सगळ्यांच्या त्यांचं बसणं उठणं त्यांच्याशी असल्या कारणाने ह्या तरुण मंडळीशी, त्याच्यामुळं शक्यतो विचार सगळ्यांचेच माझ्या मते चांगले आहेत आतापर्यंत, म्हणजे काय की कुठं असं का फेल मला काय वाटलेलं नाही, कोणी असं फालतू आता जे आमच्या माजी सरपंचांनी सांगितलं किंवा हे सांगतात आणि माझ्या माहितीप्रमाणे मला काय असं कुठं म्हणजे बाबा वेगळी तरुणांची वर्तणूक दिसलेली नाही.
4: आणि तुमच्या गावामध्ये व्यसनमुक्ती आहे, बालविवाह मुक्त तर गाव होतच आहे आणि याच गोष्टींसाठी जेव्हा आपण गावामध्ये काहीतरी बदल करतो तेव्हा यामध्ये ग्रामस्थांचा प्रतिसाद असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, कारण आपण चार चौघ मंडळी येऊन एखादा मोठा बदल घडू शकत नाही, त्यामध्ये संपूर्ण गावाचं योगदान असतं, तर ग्रामस्थांबाबतीत तुम्ही काय सांगाल, कसा प्रतिसाद होता?
7: ग्रामस्थ शक्यतो आतापर्यंत म्हणजे कुठे काय अडथळा येईल असे काही म्हणजे काही नाही, कारण साथ देतात, ग्रामसभा असो किंवा कुठे काय असो, आता जे जे काम करतात भावी सरपंच माझ्या मते तरी त्यांना कुठं सज असं म्हणजे वाकडे चालत नाही म्हणजे वेगळ्या मार्गाने, कारण ते जे करतील त्याला ते सगळे साथ देतात आणि व्यवस्थित म्हणजे त्याच्यामुळे त्यांना आणखी थोडे उभारी भेटते ना कोणतेही कार्य करायला असेल.
4: नक्कीच नक्कीच. आणि आता त्याचसोबत जसं आपलं हे जे गाव बालविवाह मुक्त होतोय तर याचा आदर्श नक्कीच इतर गावांनी इतर शहरांनी सुद्धा घेतला पाहिजे. कारण गावामध्ये बालविवाह मुक्ती आहे पण अनेक शहरांमध्ये अजून बालविवाह होतच आहेत. तर अशानं तुम्ही एक संदेश काय द्याल? तुमचा
7: संदेश असे ज्या ज्या वेळेला समजा आमच्या सरपंचांना किंवा आईने आम्हाला सांगितलं तर त्यावेळेला आम्ही तुम्हाला त्यांना साथ देणार. कुठे जायचं असेल यायचं असेल काही सांगण्यासाठी अशा वेळेला नक्कीच आम्ही त्यांच्या संगती असणार.
4: अनेकांना या बाबतीतले कायदे अजून सुद्धा माहीत नाही आहेत. अनेक जण या कायद्यांबाबतीतच्या माहितीवरून वंचित आहेत. मार्गदर्शन कायद्या बाबतीत काय कराल तुम्ही बालविवाह मुक्तीसाठी?
7: हेच म्हणजे बालविवाह म्हणजे करू नये किंवा हे अल्पवयामध्ये चांगलं नाहीये किंवा म्हणजे असे चांगलं मार्गदर्शन या पद्धतीने करणार. कारण ज्या वयामध्ये आले शेकरावर लग्न करावं विवाह करावं हे शक्यतो मार्गदर्शन या पद्धतीने आम्ही करू. कारण पुढे पुढे ते पुन्हा त्रासदायकच आहे त्यांना ना हे सगळं त्यांना सांगू आम्ही अशा
4: पद्धती
7: आरोग्य बाबतीत हा सगळ्या बाबतीमध्ये त्यांना त्रासदायक आहे.
4: आपलं नगरमधील हे जे गाव आहे आता बालविवाह मुक्त होते आणि हे तुमच्या सगळ्यांसाठी आणि फक्त तुमच्यासाठीच नाही तर आपल्या नगर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. स्नेहालय संचलित उडान प्रकल्प यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही सर्वजण ज्येष्ठ नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, शिक्षक असतील आणि त्यासोबत आजकालचे विद्यार्थी सुद्धा असतील या सर्वाला सपोर्ट करतायत. तर ही तुमची खूप मोठी अचीवमेंट रेडिओ नगरतर्फे आणि स्नेहालयाच्या पूर्ण परिवारातर्फे तुम्हाला या गोष्टीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि पुरस्कार कधी मिळणार याची वाट आम्ही सुद्धा बघत आहोत की कधी एकदा हे तुमचं गाव नावारूपाला येते आणि संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही संपूर्ण भारतातून अनेक लोक इथे तुमच्या गावामध्ये येणार आहेत. तुमच्या गावाची दखल आता घेतली जाणार आहे. तर तुम्हा सर्वांचं अभिनंदन सुद्धा आहे आणि तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. श्रोते हो, आताच आपण करंदी गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली. खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या गावातील बऱ्याच गोष्टींविषयी आणि हे गाव बालविवाह मुक्त कसं बनलं आणि इथल्या ज्या समस्या आहेत त्या कशा सुटल्या याबाबत आपण अनेक गोष्टी जाणून घेतल्या. आणि मंडळी, आपला जो स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आहे जो या गावामध्ये कार्यरत आहे, काम करत आहे, तर तेथील जे प्रकल्प समन्वयक जे आहेत प्रवीण कदम सर, तर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत की त्यांचा या गावातील काम करण्याचा अनुभव कसा आहे, तर तुम्ही काय सांगाल सर?
8: सर्व श्रोत्यांना पहिल्यांदा नमस्कार. आपण आत्ताच सर्व जे करंदी गाव आहे त्या गावांच्या ग्रामस्थांशी तुम्ही त्यांचे अनुभव ऐकलेले आहेत, त्यांच्या भावना ऐकलेल्या आहेत आणि त्याचला जोडून मी थोड्याशा गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण मी करंदी गावात मागील वर्षभरातून वेगळ्या ठिकाणी मी काम करतोय आणि आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातच 8 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय. कारण करोना काळामध्ये अनेक प्रकारची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळालेली आहे, आम्ही आपण सर्वांनी ती अनुभवलेली सुद्धा आहे आणि त्याच्यातून अनेक गोष्टींचा आम्हाला लक्षात आलं की या ठिकाणी ही परिस्थिती खूप आता पुढे जाऊन उद्भवणार आहे, पुढचे प्रश्न वाढणार आहेत आणि आम्ही काम करत असताना अनेक प्रकारचे विरोध सुद्धा आम्हाला समोर जावं लागलं आहेत. कारण अनेक वेळेस उडान टीम ज्यावेळेस बालविवाह रोखण्यासाठी पूर्वी काम करायची त्यावेळेस आम्हाला पूर्वी त्या ठिकाणी जावं लागायचं, त्या ठिकाणी थांबवण्यासाठी आम्हाला विरोध पत्करावा लागायचा. परंतु आजची परिस्थिती जर पाहिली 8 वर्षानंतरची तर ती परिस्थिती आता वेगळी आहे. ज्या सक्षम म्हणजे ज्या यंत्रणा होत्या, ज्या यंत्रणांना त्यांची भूमिका त्यांना स्पष्टता नव्हती, त्या भूमिका त्यांना माहिती नव्हती, ह्याच अनुषंगाने आम्ही त्या यंत्रणांसोबत काम करून त्यांना सक्षम यंत्रणा आम्ही आज तयार केलेल्या आहेत. ह्या 5 महिन्यामध्ये 109 पेक्षा जास्त बालविवाह आम्ही रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही स्वतः त्या ठिकाणी जो आज गेलो नाही तर ही सक्षम यंत्रणांनी ते रोखलेले आहे. ही आज एक बदलती परिस्थिती आपण पाहत आहोत. तर त्याचप्रमाणे ह्या करंदी गावामध्ये जर पाहिलं इतिहास की ह्या गावामध्ये आम्ही 8 वर्षात कधी आलोच नाहीये आणि ह्या गावात बालविवाह सुद्धा झालेला नाहीये याचा अनुभव आम्हाला लक्षात आला. आम्ही ज्यावेळेस ह्या गावामध्ये भेट दिली त्या गावामध्ये आम्ही विचार केला, आम्ही त्यावेळेस कौटुंबिक सर्वे सुद्धा केलेला आहे. कौटुंबिक सर्वेमध्ये आम्हाला प्राथमिक लक्षात आणायचं होतं की या कुटुंबातील परिस्थिती काय आहे, त्यांचे विचार काय आहे, बालविवाहाप्रती त्यांचा विरोध कसा आहे, त्यांची मानसिकता कशी आहे. कारण आपण म्हणतोय की आम्ही फक्त बॅनर लावून बालविवाहमुक्त गाव करण्याच्या विचाराने कधीच आलो नव्हतो, फक्त बालविवाह मुक्त बॅनर लावला तर बालविवाह म्हणजे मुक्त होणार नाही हे गाव. तर याच अनुषंगाने आम्ही त्यांची मानसिकताचा अभ्यास केलाय, खास करून की त्याचा मानसिकतेने ते कसा विरोध करतायत, त्यांना बालविवाहाविषयीचे काही गैरसमज आहेत का, तर हे आम्हाला कुठे जाणवलं नाही यावेळेस आम्ही ज्यावेळेस सर्व्हेमध्ये केला. आणि अनेक वेळा काय आहे की ज्या मुली जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकताय त्या मुली कधीही त्यांचं शिक्षण खंड झाला नाही. जर आम्ही जर पाहिलं की आम्ही बालविवाह रोखण्यापेक्षा आम्ही त्या बालविवाह होण्यामागची जे कारणं आहेत त्याच्यावर खास करून उडान प्रकल्प काम करते. कारण जर एखादी समस्या समस्या संपवायची असेल तर त्या समस्या मागचे कारण काय ते शोधून त्याच्यावर काम करणं गरजेचं असतं, त्यावर ती समस्या मुक्त होते. तसं ह्या गावाचा विचार आहे. आम्ही त्यावेळेस आम्ही मागील 50 वर्षाचा इतिहास आम्ही पाहिला. आतापर्यंत 75 वर्षाचे जे काही माजी सरपंच होते त्यांच्याशी तुम्ही संवाद ऐकला आहे, त्यांचे विचार ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल की ह्या 75 वर्षापासून त्यांनी नकळत काहीतरी काम करत चालले होते, अशा समस्या सोडवत चालले होते. म्हणून आज हा आम्ही त्या गावांना किंवा आम्हाला ते देण्याचा एक योग आलेला आहे या गावाला की आम्ही ते बालिवा मुक्त गाव करू शकू. असंच या पद्धतीने आम्ही पाहतो की याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की अनेकांना माहिती सांगायची आहे आणि गावांना पण आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पण तुमचं गाव बालिवा मुक्त करू शकतात. तुम्हाला जर बालिवा मुक्त गाव करायचं असेल तर बालिवा मुक्तचे कारण तुम्हाला शोधावं लागणार आहे, गावात तुम्हाला फिरावं लागणार आहे, गावातील महिलांसोबत संवाद साधावा लागणार आहे. पूर्वी झालेले जे काही बालिवा आहे, कारण आम्ही ह्या गावात आल्यानंतर आम्ही शोध घेत होतो की पूर्वी कुठं बालिवा झालेले, आजी तरी मिळते का आम्हाला, का त्यांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळेल, त्यांच्यावर होणारा जो परिणाम आहे दुष्परिणाम आहे तो ऐकायला मिळेल, पण आम्हाला ती प्राप्त भेटले नाही. ही एक वैशिष्ट्य आहे या गावाचं. तसं तुम्ही अशा लोकांना जर तुम्ही भेटला शोधला तर त्यांचे परिणाम तुम्हाला लक्षात येईल, कारण जोपर्यंत आपल्याला त्या समस्यामुळे होणारे जे परिणाम आहेत तोपर्यंत आपल्याला त्याची गांभीर्यता पडत नाही, त्यामुळे तोपर्यंत आपल्या त्या समस्याबाबतची सुद्धा गांभीर्यता लक्षात येत नाही, त्यामुळे हे गरजेचं आहे. म्हणून आम्ही पहिल्यांदा शोधलं की या गावामध्ये नापास होणाऱ्या मुली आहेत का, त्या ठिकाणी मग मी मुख्याध्यापकांशी चर्चा केली. त्यावेळेस आम्ही इथल्या ग्रामपंचायत आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. ग्रामसेवक हे बालिवा प्रतिबंधक अधिकारी आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही प्राथमिक चर्चा केली की त्यांच्या उपयोजनातून ते काय करू शकतात किंवा काय होऊ शकतात. आम्ही त्यांना काही गोष्टी सुचवल्या, त्यांनी ताबडतोब अंमलात आणल्या त्या गोष्टी आणि त्यामुळे हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आम्ही खास करून अनेक वेळेस काय करतो की उपयोजन आम्ही राबवत असतो की गावामध्ये जर समजा एखाद्या उपयोजनामध्ये आम्ही काय करतो खास करून की लग्न जुळवण्यासाठी लोक कुठे जातात तर जे काही लग्न लावणारे धर्मगुरू आहेत, जे पुरोहित आहेत किंवा जे व्यावसायिक घटक आहेत त्यांच्याकडे जातात, ते त्यांना बुकिंग करतात, त्याच्यानंतरच हे लग्नाच्या प्रथा किंवा लग्नाची जे इव्हेंट आहेत ते होत असतो. तर आम्ही त्या ग्रामपंचायतींना सुचवलं की आपण ज्या तुमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहणारे जे काही लग्न लावणारे व्यावसायिक घटक आहेत त्यांना तुम्ही सूचना पत्र काढा, त्यांना तुम्ही सांगा की कोणत्याही प्रकारचं लग्नाची सुपारी घेण्यापूर्वी मुलीची आणि त्या मुलाची वयाची खात्री करा. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल जर एखादा बालिवाह होत असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीला कळवा, त्यावेळेस तुमचं नाव सुद्धा गोपनीयता ठेवलं जाईल आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या कुटुंबाचं समुपदेशन करू. जसं आता सरपंचांनी सांगितलं की आम्हाला जर अशा घटना जर कळल्या तर त्या अनुषंगाने आम्ही त्या कुटुंबाला भेटी देतो, त्या कुटुंबाशी आम्ही बोलतो, त्या कुटुंबाचं समुपदेशन करतो, त्या होणारे जे पुढचे भविष्याचे दुष्परिणाम आहे हे त्यांना सांगतो. कारण आपण जर पाहिलं की आपण भरपूर हजारो वर्षापासून जी बालिवाह प्रथा वाचत आलेलो आहोत, अनेक प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेले आहेत, अनेक जे महापुरुष आहेत जे त्यासाठी लढलेले आहेत त्यांनी सुद्धा त्या दुष्परिणामाविषयी सांगितले. कारण लग्न हे बालिवामध्ये येतो विवाह, आणि जर पाहिलं की एखादा विवाह करणं हे सोपं आहे पण त्याला निभवणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे, आणि त्यासाठी जर एखाद्या लहान मुलीचा जर असा विवाह होत असेल तर तो 100% बालिवाह म्हणून पुढे जाऊन आपण जर पाहिलं की ते विवाह 2 ते 3 वर्षामध्ये त्यांचं विभक्त ते होण्याचं प्रमाण पाहतोय. कारण आपण स्नेहालय संस्थे म्हणून आपण स्नेहाधार नावाचा प्रकल्प सुद्धा चालवत आहोत आणि त्याच्यामध्ये डॉमेस्टिक व्हायलन्स हा खास करून त्याच्यावर काम करणारा प्रकल्प आहे. म्हणून त्या प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला अनेक प्रकारच्या केसेस प्राप्त झालेल्या आहेत. ज्या 21 वर्षाच्या तरुणी आहेत त्यांच्या 16 वर्षाचा बालिवाह म्हणजे वयात लग्न झालेलं आहे आणि त्या दोन जे मुले आहेत ते हाताला धरून ते घेऊन येतात आणि ते म्हणतात की आम्हाला त्या कुटुंबात राहायचं नाही, त्या कुटुंबात आमची छळवणूक होती आहे, मानसिक त्रास होतोय, आमचा जो त्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं ते आम्हाला आवडीचंच नव्हता, तरी सुद्धा मी 5 वर्ष ते नांदले आणि त्यानंतर माझ्यावर जे दुष्परिणाम झाले आज पाहतो की मी आज एकटी झाले आहेत आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आमच्याकडे त्या महिला येतात, त्यावेळेस आम्हाला त्याच्यावर काम करावं लागतं. आणि आज जर पाहिलं की या कुटुंबिक व्यवस्था ह्या कारणामुळे उद्ध्वस्त होत चाललेल्या आहेत, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आम्ही ह्याचाही विचार केला की या ठिकाणी कौटुंबिक ग्रस्त महिला आहेत का, तर याच्यामध्ये सुद्धा आम्ही जाणवलं की ह्या गावात आम्हाला त्या गोष्टी प्राप्त झाल्या नाही. जर बालिवा झाले असता तर 100% कौटुंबिकग्रस्त महिला आम्हाला भेटल्या असत्या. तर हे एक वैशिष्ट्य ह्या गावाच्या अनुषंगाने आम्ही पाहिलं. तर मंडळींना तुम्हाला सर्वांना सांगायचे, प्रत्येक ग्रामस्थांना सांगायचे, प्रत्येक जे बालिवा प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवक आहेत प्रत्येक गावामध्ये, तर त्यांना आम्हाला सांगायचं आहे की आपण असा सर्व्हे तुम्ही गावात करा आणि या अनुषंगाने तुम्ही त्या प्रकारचे जे काही बालिवाह होण्यामागचे कारण आहेत, जसे आता माझे सरपंच सांगितलं की आम्ही 75 वर्ष की मी स्वतः दारू प्यायचो परंतु स्वतःपासून परिवर्तनाची सुरुवात केली की मी माझ्यात स्वतः जर बदल केले तरच मी समाजात किंवा गावात बदल घडून आणू शकतो. तर स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली आणि गावातील दारूबंदी करून दाखवली त्यांनी. हा एक आदर्श आपण अशा लोकांकडून आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारचं मला या गावाचं खूप कौतुक वाटतं. स्नेहालय परिवाराच्या वतीने सुद्धा खूप कौतुक पुरवठ्याचा. आणि विशेष आम्हाला सांगायचं आहे याच्यामध्ये खास करून की आम्हाला हे गाव किंवा हे जे आम्हाला गावापर्यंत पोहोचायचं, कारण अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे आणि अनेक प्रकारच्या भौगोलिक दृष्ट्या आम्हाला प्रत्येक गावापर्यंत पोहोचणं अवघड आहे. म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या की आम्हाला जिल्हा स्तरावरून आम्हाला मदत हवी होती, त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा परिषदेचे आत्ताच मागील वर्षामध्ये आलेले जे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आनंद भंडारी सर, त्यांच्यासोबत आम्ही सांगड घातलं की आम्हाला आपलं प्रत्येक गाव बालिवा मुक्त करायचं आहे, त्यासाठी मोठं पाठबळ तुमचं लागतंय. तर त्यांनी कोणताही क्षणाचाही विचार न करता आम्हाला त्यांनी पाठबळ देण्याचा आम्हाला त्यांनी हे केलं. आणि त्याचबरोबर जे काही मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या सगळ्या ठिकाणी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यासाठी त्यांनी आव्हान केलं आणि त्या आव्हानामध्ये फक्त 5 अजेंडा त्याच्यामध्ये घेतले आणि 5 अजेंड्यामध्ये दुसरा क्रमांकाचा जो बालिवा मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी त्यांना सगळ्या ग्रामस्थांना आणि त्या गावकऱ्यांना आणि नगरकरांना आव्हान केलं आणि त्यामुळे वर्षापूर्वी त्याचा ठराव झाला आणि वर्षापूर्वीचा मी आता आढावा घेतोय प्रत्येक गावातील, तर बहुतेक गावं बालिवा मुक्त होण्याच्या दिशेने आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे आहेत की अनेक प्रकारची लोक आता हे करतात. पूर्वी कायद्याचा माहिती नव्हती किंवा कायद्याबद्दलची माहिती नव्हती, यंत्रणाला त्यांची भूमिका माहिती नव्हती, ह्या कारणांमुळे बालिवा होण्याची शक्यता जास्त होती. आणि आज जर पाहिलं की आज मुलीची सुरक्षेचा प्रश्न खूप आहे, तुम्ही सुद्धा प्रश्न विचारताना हे प्रश्न विचारला की आज मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तर ह्या गावामध्ये जर पाहिलं की मुलीच्या सुरक्षतेबाबत किती विचार केला जातोय. आज एक ज्येष्ठ नागरिक म्हणून जर एवढा विचार केला जात असेल तर आजचा तरुण कसा विचार करत असणार ह्या गावाचा, तर आपण ह्या तरुणांचे पण काही विचारसरणी आपण ऐकू शकतो. आज सरपंच सुद्धा 50 वर्ष आयुष्य त्यांनी जगलेलं आहे या गावामध्ये आणि त्यांनी ते सुद्धा त्यांचे अनुभव सांगताना हेच सांगितलं की आमच्या गावातले जे तरुण आहेत हे आमच्यासाठी एक मोठं पाठबळ आहे आणि त्या तरुणांच्याच माध्यमातून त्यांनी केलेले जे कृती आहेत, तर हे मी गावासाठी सांगेल. आणि अशाच प्रकारचं एक गाव तुम्ही जर परत निर्मिती करायची इच्छा असेल तर नक्कीच उडान प्रकल्पाशी तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन उडान प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल आणि आपलं गाव सुद्धा अशाच प्रकारचे एक बालिवा मुक्त होईल, एवढंच मी आवाहन करेल. धन्यवाद.
4: धन्यवाद सर. श्रोते हो, बालविवाह मुक्त होणं म्हणजे केवळ एका वाईट प्रथेला नकार देणं नाही, तर आपल्या मुलांना त्यांचं बालपण, शिक्षण, स्वप्न आणि स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार देणं. करंदी गावानं हा विचार केवळ शब्दात नाही तर आपल्या कृतीतून सिद्ध केलाय. ग्रामस्थ, सरपंच, शिक्षक, बाल संरक्षण अधिकारी, ज्येष्ठ मंडळी आणि स्नेहाले संचलित उडान प्रकल्पाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आज हे गाव बालविवाह मुक्तीच्या दिशेनं एक आदर्श ठरलेलं आहे. आणि आता या कार्याची दखल घेत शासनाकडून सुद्धा गावाला बालविवाह मुक्त गावाचा पुरस्कार मिळणार आहे. करंदी गावाची ही कहाणी एका गावापुरती मर्यादित नाहीये, तर प्रत्येक गावानं, प्रत्येक पालकानं आणि समाजानं यातून प्रेरणा घ्यायला हवी आहे, कारण बालपण विवाहासाठी नाही तर स्वप्नांसाठी असतं. करंदी गावाच्या या प्रेरणादायी प्रवासाचा हा विशेष वृत्तांत आपण ऐकत होतात रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
1: वेलकम बॅक. आता ऐकूया नाधोन महानोर यांना पुरस्कार आणि सन्मान कोणकोणते मिळाले. 1991 मध्ये भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार 2015 पुणे या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात आला. 1985 महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. वनश्री पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल 1991 त्यांना कृषीरत्न शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल सुवर्ण पदक 2004 मिळाले. डॉक्टर पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार 2004 मिळाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार 2009 मिळाला. साहित्य अकादमी पुरस्कार 2000 पानझड या पुस्तकासाठी त्यांना मिळाला. 2012 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो महाराष्ट्र शासनाचा आहे तो त्यांना मिळाला. त्यानंतर 2017 मराठवाडा भूषण महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत वेणू पुरस्कार मिळाला. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार त्यांना मिळाला. जळगाव येथील भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन सर्वोत्कृष्ट गद्य लेखनासाठी नाधोन महानोर पुरस्कार देते. इसवी सन 1993 सेवा संघाच्या माध्यमातून सुल गद्रे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साहित्य, कला आणि शिक्षण या तीन क्षेत्रात पुरस्कार ठेवले आहेत. नाधोन महानोर यांनाही हा पुरस्कार मिळाला होता. औदुंबर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद नियुक्त झाले होते. त्यांनी हे अध्यक्षपद भूषवलं होतं. यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 22 फेब्रुवारी 2012 पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवले. 24 मार्च 2014 दशदिवसीय ई साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पहिले जलसाहित्य संमेलन नागपूरमध्ये झालं होतं, त्याचेही संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषवले. 14 जानेवारी 2009 नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबेजोगाईचा 3रा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार 2015 त्यांना मिळाला. अशा या महान मराठी कवी आणि गीतकाराचं 3 ऑगस्ट 2023 80व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि आपल्यासाठी एक मोठा ठेवा ते ठेवून गेले. त्यांचे गीतं, त्यांचे कविता, त्यांनी दिलेलं आपल्याला साहित्य संपदा आपल्याला आजही प्रेरित करते. असे हे महान मराठी कवी, गीतकार आणि कृषीतज्ज्ञ त्यांना आज विनम्र अभिवादन करूया. तेव्हा जाता जाता नाधोन महानोर यांनीच लिहिलेलं गीत ऐकूया आणि थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो याच ठिकाणी आजच्या पुरता थांबवूया. पुन्हा भेटूया उद्याच्या शोमध्ये एक अष्टविनायकाच्या संदर्भातली माहिती घेऊन आणि अजूनही मनोरंजनात्मक माहिती घेऊन. मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्याकाळ। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4:01 झालाय आणि मस्त अशी संध्याकाळची सुरुवातच झालेली आहे सांज रंग या शो मध्ये। आणि मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण जशी नेहमी दर संध्याकाळी तुमच्यासोबत असते तशीच आजही आलेली आहे। आणि आपण सुरुवात करत असे एका मोटिवेशनल शायरीनं, कारण मोटिवेशन तो बनता आहे। कुछ पल खुद के लिए भी जी लिया करो, कुछ पल खुद के लिए भी जी लिया करो, हर बात को दिल से लगा लिया मत करो, हर बात को दिल से लगा लिया मत करो, जिंदगी रोज एक नई वजह देती है मुस्कुराने की, जिंदगी रोज एक नई वजह देती है मुस्कुराने की, बस उसे ढूंढने की आदत बना लिया करो। क्या बात है, मस्त अशी ही आजची संध्याकाळ आहे आणि त्याचसोबत ही मोटिवेशनल शायरी आहे। तर जे जे दिवसभरामध्ये झालंय ना ते सगळं विसरून जा। या शायरीमध्ये सांगितलं की स्वतःसाठी थोडंसं जगा, रोज काही ना काही होणार आहे, पण त्याचबरोबर आनंदी होण्याचे पण खूप कारण आहेत बरं का। दुःखी होण्याचे कारण तर आपण लक्षात ठेवतो, पण आनंदी होण्याचे कारण इग्नोर करून चालणार नाही ते देखील लक्षात ठेवा। तर मंडळी आजूबाजूला पाहिलं की कुठे आरतीचा आवाज, कुठे सजावटीची लगबग अशी 2 दिवसापूर्वी दिसत होती, आणि आज आत्ता सध्या आपल्यासोबत तो आनंद आहे कारण बाप्पा आपल्या घरी आहेत। तर बाप्पांचं नाव घेऊनच आपण शोला सुरुवात करूयात। गणपती बाप्पा मोरे आणि बाप्पाचंच गाणं ऐकूयात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सकाळचे 4:19 झाले आहेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आपण दर्शनाला चाललोय अष्टविनायकाच्या, कारण सोबत तीच गाणी आहेत. आणि म्हणजे खरं म्हणजे बाप्पांचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा आहे. बाप्पा आलेत तरी एवढा आनंद मिळतोय, मग त्यांचा आशीर्वाद तर आपल्या बरोबर आहेच. आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, बाप्पा आलेत आणि अजून एक गुड न्यूज आहे की 1 सप्टेंबर 2026 पासून ना शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आलं होतं. परंतु शेकडो प्रवाशांना हे कार्ड घेताना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. या समस्येमुळे सातत्यानं एसटी महामंडळाकडे तक्रारी केल्या जात होत्या आणि शेवटी या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आलेली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे NCMC कार्ड सक्तीला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, त्यामुळे आता वेळ आहे. तर पटपट लवकर लवकर तुम्ही तुमचं NCMC कार्ड काढून घ्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय हद्दीत ना भारत आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांमध्ये धडक झाली आहे. आणि 15 सप्टेंबरला म्हणजे कालच ही घटना घडली. आणि भारतीय जहाज नियमित टेहाळणी करीत असताना पाकिस्तानी नौदलाचे जहाज वेगानं जवळ आलं आणि त्यामुळे 2 जहाजांची धडक झाली आहे. या घटनेत कोणतीही मोठी हानी झालेली नाहीये, मात्र या घटनेची भारतानं गंभीर दखल घेत पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांकडे याचा निषेध नोंदवलेला आहे. मंडई म्हणजे ते म्हणतो ना की बरं झालं कमीवरून हे झालं ते म्हणावं असं वाटतंय की काहीही हानी झालेली नाहीये. आणि म्हणजे तुम्हाला आपल्या अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरात राहणाऱ्या विलास रोडे यांच्या परिवारानं आपल्या गणेश मूर्ती समोर पंढरपूरच्या वारीचा देखावा साकारलाय बरं का. आणि या देखाव्यामध्ये विठ्ठल दर्शनासोबतच पालखी सोहळ्यातील वारकरी आणि रिंगण सोहळाही साकारला आहे. परिसरातील भाविक हा देखावा पाहण्यासाठी भेट देत आहेत आणि अतिशय सुंदर हा देखावा आहे. म्हणजे जेव्हा आपण पाहतो ना तर ओरिजिनल जी वारी असते जी आपण पाहतो ती डोळ्यासमोर येते, इतका सुंदर देखावा त्यांनी केलेला आहे. तुम्ही देखील असाच काही आगळा वेगळा देखावा केला असेल तर नक्की कळवा 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

वाजे 4:42 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आता ना रुग्णालयांमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय वस्तूंच्या खरेदी किमती आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या दरांतील तफावतीचा आढावा घेण्याची मागणी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. दर मंडई, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की म्हणजे पाहत आहोत की तुकाराम मुंढे यांनी जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्याबद्दल कारवाई केली आणि खूप महत्वाचं आहे, कारण खाद्यपदार्थ आपले हेल्थ चांगली ठेवतात. जर आपण निरोगी राहायचं असेल तर आपण हेल्दी फूड खाणं पण महत्वाचं आहे. ते फूड चांगलं असणं, तिथे स्वच्छता असणं देखील महत्वाचं आहे आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली आहे. आणि त्याचबरोबर आरोग्य किंवा रुग्णालयात मिळणाऱ्या वस्तू ह्या देखील आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात. आता त्यांनी याबद्दल चेक करण्याची, तपासणी करण्याची मागणी केंद्रीय अधिकाऱ्याकडे केलेली आहे जी खूप महत्वाची असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: श्रोता हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगामध्ये। मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। संध्याकाळचे 4:50 झालेत आणि म्हणजे आपलं सगळ्यांचं लक्ष हे असतं ते म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता स्पोर्ट, आवडता खेळ म्हणजे क्रिकेटकडे। आणि तुम्हाला माहिती आहे का, भारतीय क्रिकेट संघानं ना अफगाणिस्तान विरुद्धची T20 मालिका जिंकली असून तिसऱ्या सामन्यात संघात बदल होण्याचे संकेत श्रेयस अय्यरनं दिलेत। पण त्यामुळे पहिल्या 2 सामन्यांत बाहेर असलेल्या वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे किंवा सगळ्यांचं लक्ष तिकडे लागले। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, काय बदल होऊ शकतात आणि बदल होणं गरजेचं आहे का, नक्की कळवा 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर। आणि आपली जी इंडियाची टीम आहे ना, ती खूप छान खेळत असते, तिचा अभिमान आपल्याला नेहमीच असतो। पण ठीक आहे, हार जीत तो चलती रहती है, बट जेव्हा जीत होते, आपण जिंकतो, तेव्हाचा आनंद हा वेगळाच असतो। तर आपली जी इंडियन टीम आहे तिला खूप खूप शुभेच्छा। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
0: नमस्कार, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आणि मंडळी, गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आपण रोज गणपती बाप्पांना भेटतो आहोत, यासाठी आपण वर्षभर वाट पाहिली आणि आता ते दिवस आलेले आहेत। हे सोन्यासारखे दिवस आहेत सगळीकडे।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आणि मंडळी, गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आपण रोज गणपती बाप्पांना भेटतो आहोत। यासाठी आपण वर्षभर वाट पाहिली आणि आता ते दिवस आलेले आहेत। हे सोन्यासारखे दिवस आहेत, सगळीकडे आनंद उत्साह आहे। आणि मंडळी, गणपती म्हटलं की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव घेताना सर्वात आधी आठवण होते ती म्हणजे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री सिद्धिविनायकाची, म्हणजेच सिद्धटेकची। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर हे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे आणि अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती मानला जातो। आणि या गणपतीची सर्वात खास गोष्ट म्हणजे बाप्पाची सोंड उजवीकडे वळलेली आहे, त्यामुळे सिद्धटेकचा गणपती विशेष मानला जातो। या मंदिराला प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे। तसंच मंदिराच्या सध्याच्या स्वरूपात अहिल्याबाई होळकरांचं योगदान असल्याची माहिती देखील मिळते। काळ्या दगडातील मंदिर, गाभारा आणि भीमा नदीचा शांत परिसर यामुळे इथलं वातावरण अगदी भक्तिमय वाटतं। आणि सध्या गणेश उत्सव सुरू असल्यामुळे सिद्धटेकमध्ये ही बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळते। बरं का, गणेश चतुर्थीच्या काळात मंदिरात पूजा, आरती आणि भक्तिमय वातावरण असतं। म्हणूनच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या गणपतींची गोष्ट सुरू करताना गणपती बाप्पा मोर्या, सिद्धिविनायक मोर्या असं म्हणत सिद्धटेकच्या बाप्पाला मनापासून नमस्कार करूयात। म्हणजे अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यातील, आपल्या शहरातील गणपती बाप्पा जे आहेत ना, त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। गणपती बाप्पा

नमस्कार, मी आमिर खान आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंग मध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहराचा गणपती म्हटलं की एक नाव अगदी आवर्जून घ्यावं लागतं, ते म्हणजे माळीवाड्याचा श्री विशाल गणपती. आपल्या शहराचं ग्रामदैवत म्हणून श्री विशाल गणपतीची ओळख आहे. आणि जवळपास 11 फूट उंचीची ही गणेश मूर्ती हे या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. शहराच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि गणेशोत्सवा उत्साहाचा हा एक महत्वाचा केंद्रबिंदू आहे. गणेश उत्सवाच्या दिवसांत मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदाही 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी निमित्त इथे श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली आहे. म्हणजेच अहिल्यानगरच्या गणेश उत्सवाची सुरुवात ग्रामदैवताच्या दर्शनानं होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मी देखील सगळ्यात आधी श्री विशाल गणपती म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके ग्रामदैवत गणपती बाप्पा यांचं दर्शन घेतलं आणि नंतर तिथूनच आपल्या घरचा जो गणपती बाप्पा आहे ना तो घेऊन आले. आणि मंडळी, बाप्पा समोर हात जोडताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, घरात सुख राहू दे, कुटुंबात प्रेम राहू दे आणि आयुष्यात आलेलं विघ्न दूर होऊ दे. अशा या आपल्या अहिल्यानगरच्या ग्रामदैवताला मनापासून म्हणूयात गणपती बाप्पा मोरया. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहराच्या जुन्या परंपरांमध्ये ना गणेश उत्सवाला एक वेगळं स्थान आहे बरं का. आणि त्या परंपरेशी जोडलेलं एक नाव म्हणजे भिंगारमधील देशमुख वाडा गणपती. भिंगारचा ऐतिहासिक वारसा आणि तिथली जुनी वाडा संस्कृती यामुळे येथील गणेश उत्सवाला पारंपरिक रंग पाहायला मिळतो. गणपती म्हणजे फक्त सजावट किंवा मिरवणूक नाही, तर पिढ्यानं पिढ्या चालत आलेली श्रद्धा, घराघरांमध्ये जपलेली पूजा आणि समाजाला एकत्र आणणारी भावना आहे. आणि गेल्या गणेश उत्सवातही भिंगारमधील मानाच्या देशमुख वाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली होती. त्यामुळे भिंगारच्या गणेश उत्सवाचा उल्लेख करताना या गणपतीला विशेष स्थान मिळतं. आजच्या काळात गणेश उत्सवाचं स्वरूप बदलत चाललंय, पण अशा जुन्या परंपरांमधून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. उत्सव किती मोठा आहे यापेक्षा तो किती मनापासून साजरा केला जातो हे महत्वाचं आहे. तर मंडळी, अशी छान छान परंपरा आपल्या अहिल्यानगर मध्ये जपली जात आणि आपल्या अहिल्यानगरला खूप मोठा इतिहास तर आहे, तसंच या ऐतिहासिक परंपरा देखील आहेत. आणि आपल्या नगरमध्ये खूप छान बाप्पांची देखील मंदिरं आहेत. बाप्पाचं देखील विशेष प्रेम अहिल्यानगरवर, अहिल्यानगरकरांवर आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी रोहिणी आठवले. तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ती सुंदर मूर्ती, पण अहिल्यानगर मध्ये अशा कितीतरी वेगवेगळ्या आणि ऐतिहासिक गणेश मूर्ती जपून ठेवल्या आहेत बरं का, हे तुम्हाला माहित आहे का? खरं सांगा, नसेल माहीत तर मी तुम्हाला सांगते. अहिल्यानगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि संशोधन केंद्रात गणेश मूर्तींचा एक विशेष विभाग आहे आणि यंदाच्या गणेश उत्सवानिमित्त इथे तब्बल सुमारे 200 दुर्मिळ आणि मौल्यवान गणेश मूर्तींचं विशेष दालन खुलं करण्यात आलंय. या संग्रहात 9व्या शतकापासून ते 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतच्या मूर्ती आहेत. पाषाण, धातू, लाकूड, संगमरवर, काच, लाख आणि टेराकोटा अशा वेगवेगळ्या माध्यमातून तयार केलेल्या मूर्ती इथे पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे या संग्रहामध्ये 8व्या शतकातील तांत्रिक गणपतीची मूर्ती ही असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच गणपती हा फक्त आजच्या उत्सवाचा भाग नाहीये, तर आपल्या कला, संस्कृती आणि इतिहासाचा देखील एक सुंदर भाग आहे. यंदा बाप्पाच्या दर्शनाला जाताना एखाद्या मंदिराबरोबरच आपल्या अहिल्यानगरच्या या ऐतिहासिक गणेश मूर्तींच्या ठेवायची ही आठवण ठेवा. तिथे जा, या सगळ्या गणेश मूर्ती पहा, नक्की तुम्हाला छान वाटणार आहेत. आणि कशा वाटल्या हे देखील कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली एका छोटाशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.
1: मंडळी सांजरंग या शो मध्ये मी आरजे कोमल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. म्हणजे आज आपण आपल्या अहिल्यानगर मधील गणपती बाप्पा आहेत ना, त्यांच्याबद्दल बोलतो आहोत. आपण सिद्धिविनायक, तसंच श्री विशाल गणपती, तसंच भिंगार मधील वाड्यातील गणपती याबद्दल बोललो आहोत. आणि आपल्या अहिल्यानगरचं वास्तू संग्रहालय आहे, तिथे देखील गणपती बाप्पांसाठी एक वेगळं भव्य दालन आहे, त्याबद्दल देखील मी तुम्हाला सांगितलंय. पण आता शेवटी बोलूया आपल्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या गणेश उत्सवाबद्दल. यावर्षी ना 14 सप्टेंबरला गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत झालंय. आणि जिल्ह्यात तब्बल 3312 सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. अहिल्यानगर शहरात 356 ठिकाणी गणपती बसवण्यात आले आहेत. आणि ढोल ताशा, बँड पथक, मिरवणुका, फुलांची सजावट आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात आपल्या जिल्ह्यात गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावर्षी उत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डॉल्बी आणि डीजेवर बंदी आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांना अधिक महत्व मिळताना दिसतंय. आणि प्रशासन ध्वनी प्रदूषण टाळण्यावरही भर दिलाय. याशिवाय एक गाव एक गणपती या उपक्रमात यावर्षी 255 गावांनी सहभाग घेतल्याची माहिती आहे. आणि म्हणूनच यंदाचा बाप्पा आपल्याला एक सुंदर संदेश देतोय, उत्सव मोठा असण्यापेक्षा तो आनंदानं, भक्तीनं आणि इतरांना त्रास न होता साजरा करणं महत्वाचं आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक मंडळात आणि प्रत्येक मनात बाप्पाचा हा आनंद असाच कायम राहू द्या. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. मंडळी आज आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, बाप्पांबद्दल देखील बोललेलो आहोत. मात्र आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण उद्या संध्याकाळी 4 पुन्हा भेटणार आहोत सांजरंग या शो मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी। लेखिका पूजा काकडे।
1: कधी कधी न जगण्याची छोटी होडी, वाऱ्याने हलते थोडी, खरे ना

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे आरजे आणि तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। वर्गरी मिशन स्नेहालय आणि स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम यांच्या संयुक्त विद्यमानं आपण HIV एड्स अवेअरनेस बाबत अनेक प्रोग्राम घेत आहोत, आणि HIV म्हणजे काय, एड्स म्हणजे काय, आणि याबाबतचे आजही आपल्या समाजामध्ये जे गैरसमज दिसत आहेत ते दूर करण्यासाठी ही एक विशेष मालिका आपण ऐकत आहात। आणि आज आपल्यासोबत या भागामध्ये आपल्या जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरमधील ICTC सेंटरमधील सविता बल्लेकर आहेत, ज्या 2007 सालापासून या विषयाला अनुसरून काम पाहत आहेत, काउन्सिलर म्हणून काम पाहत आहेत। एक महत्त्वाची भूमिका त्यांची या विषयासंबंधी आहे, तर आज आपण त्यांच्याशी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। तर सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद, तुम्ही मला आठवण काढून मला बोलवलं, त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे।
2: नक्कीच, जसं मी आत्ता सुरुवातीला म्हणाले की HIV आणि एड्स आजही बघायला गेलं तर आजही यूथमध्ये किंवा आजही समाजामधल्या कुठल्याही घटकाला फारसं HIV एड्सबाबत क्लिअर माहिती नाही आहे, तर सगळ्यात आधी ही मूलभूत माहिती असणं गरजेचं आहे। आणि तुम्ही याच संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम पाहताय, तर HIV म्हणजे काय आणि एड्स म्हणजे काय, यातला फरक काय आहे?
3: बरोबर बोललात तुम्ही की आजही लोकांना याच्याबद्दलची पूर्ण माहिती नाही, माहिती नाही यापेक्षाही त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत लोक। कुणी अवेअरनेस किंवा माहिती देण्याचा प्रयत्न जरी केला तरी न ऐकता निघून जात आहेत, किंवा आम्हाला त्याच्याशी संबंध नाही किंवा HIV मला होणार नाही ह्या भावनेतून ते तिथून निघून जातात। तर तसं पाहायला गेलं तर HIV आणि एड्स हे दोन वेगळे प्रकार आहेत। म्हणजे HIV हा एड्स ह्या आजाराचा व्हायरस आहे। HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, जो माणसाच्या शरीरात राहून माणसाची प्रतिकारशक्ती हळूहळू कमी करतो। आणि जेव्हा माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते तर त्याला एक इतर कुठे संधिसाधू आजार जडतात, जसं जुलाब होणं, स्किन रॅशेस, वजन कमी होणं किंवा हवेतील TB-सारखा आजार। प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे आजार उद्भवतात। आणि जेव्हा व्यक्तीला एकाच वेळेस खूप सारे आजार होतात किंवा जास्त आजार होतात तेव्हा त्याला एड्सची स्टेज आली असं आपण म्हणू शकतो। जेव्हा व्यक्ती सुदृढ असतो किंवा त्याची प्रतिकारशक्ती चांगली असते तो एड्सग्रस्त नसून तो HIV संक्रमित आहे असं आपण म्हणू शकतो। आणि हेच लोक विसरतात की जेव्हा कोणी असा रुग्ण तो एड्सचा पेशंट आहे असं म्हणतात, परंतु तो HIV संक्रमित व्यक्ती असतो। जेव्हा त्याला आजार सुरुवात होते, प्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हा आपण एड्स झाला असं म्हणू शकतो। तर एड्ससुद्धा हा कुठला आजार नसून आजारांचा समूह आहे असं आपण म्हणू शकतो।
2: नक्कीच, HIV आणि एड्स याबाबत तुम्ही अगदी सोप्या शब्दामध्ये ही गोष्ट जी आहे ती सांगितली, पण आजही समाजामध्ये अनेक गैरसमज आहे। जसं की HIV संक्रमित व्यक्ती असेल किंवा एड्स झालेली व्यक्ती असेल तर तिच्यासोबत जेवल्यानं, तिच्यासोबत सहवासामध्ये राहिल्यानं किंवा तिच्यासोबत काम केल्यानं त्या व्यक्तीसोबत आपल्यालाही HIV होऊ शकतो, एड्स होऊ शकतो, आणि अजून अनेक मिथ्स आहेत, तर याबाबत काय सांगाल?
3: नाही, हे बरोबर आहे की अजूनही जेव्हा एकतर HIV संक्रमित व्यक्ती ह्याच भीतीने पुढे येत नाही की त्याला भेदभाव केला जाईल, त्याच्याशी वाईट वागलं जाईल, ह्या भीतीनेच पुढे येत नाही। कारण HIV बाधित व्यक्ती किंवा HIV संक्रमित व्यक्ती जेव्हा कोणाला कळतं की याला HIV आहे तर त्यांना हेच वाटतं की त्याच्यासोबत राहिल्याने किंवा त्याला स्पर्श केल्याने किंवा बोलल्याने आपल्याला HIV होऊ शकतो। परंतु हा ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी, मी म्हटलं की माणसाच्या शरीरात राहणारा आजार आहे। आणि एकत्र राहिले, बसले, उठले, तुम्ही एक वॉशरूम यूज केलं, कपडे यूज केले किंवा उष्ण पाणी जरी पिले तरी हा आजार संक्रमित होत नाही। आपण एक जुनी ॲडसुद्धा होती शर्मिला टागोर यांची की स्पर्शाने HIV होत नाही, त्याने प्रेम पसरतं असं आहे। तर स्पर्शाने तर कधीच होत नाही HIV, हा संक्रमणाचे मार्ग वेगळी आहेत।
2: नक्कीच, जसं तुम्ही आता सांगितलं की संक्रमणाची मार्ग वेगळी आहेत, तर ती मुख्यत्वे कुठली मार्ग आहेत किंवा कुठल्या कारणांमुळे HIV एड्स होऊ शकतो?
3: मुख्यत्वे HIV हा 4 कारणांनी HIVचं संक्रमण होऊ शकतं। पहिलं जे सर्वात महत्त्वाचं आहे आणि मोठं जे संक्रमणाचं कारण आहे ते एचआयव्ही बाधित किंवा एचआयव्ही संक्रमित व्यक्तीबरोबर असुरक्षित शारीरिक संबंध केला तर असुरक्षित शारीरिक संबंध म्हणजे निरोध न वापरता केलेला संबंध. आणि दुसरं कारण आहे एचआयव्ही संक्रमित सुई इंजेक्शनचा वापर जर करण्यात आला तर होऊ शकतो. तिसरं कारण आहे एचआयव्ही संक्रमित रक्त कधी घेण्यात आलं म्हणजे ब्लड बॅग आजारी पडल्यावर किंवा ऍक्सिडेंटमध्ये घेतल्या जातं ते जर एचआयव्ही संक्रमित असेल तर एचआयव्हीची बाधा होऊ शकते आणि एचआयव्ही बाधित आईवडिलांकडून त्यांच्या होणाऱ्या बाळाला. हे चार कारण एचआयव्ही संक्रमणाचे आहेत. या व्यतिरिक्त कुठल्याही इतर कारणाने एचआयव्ही संक्रमण होत नाही. थोडक्यात सांगायचं झालं की रक्त आणि शारीरिक संबंध या कारणातून एचआयव्हीचं संक्रमण होतं. शरीराच्या कुठल्याही इतर स्रावातून एचआयव्हीचं संक्रमण जसं की एचआयव्ही शारीरिक संबंधातून युरिया आणि योनी स्राव याच्यातून होऊ शकतं पण इतर कुठल्याही कारणाने एचआयव्हीचं संक्रमण होत नाही.
4: नक्कीच. चाचण्यांचं महत्त्व एचआयव्हीमध्ये किती आहे किंवा या माध्यमातून चाचण्यांचे काही प्रकार आहेत का ते सांगाल का?
3: चाचणी ही एकमेव मार्ग आहे की तुम्ही तुमची एचआयव्हीची स्थिती जाणून घेण्याचे. एचआयव्ही समजण्याचं इतर कुठलंही माध्यम नाही आहे की आपण पाहून किंवा डोळ्याने किंवा हा खूप वीक झाला आहे किंवा वीक दिसतोय किंवा अशक्त दिसतोय म्हणून त्याला एचआयव्ही असेल असं नाही. एचआयव्ही टेस्ट हीच तुमची एचआयव्हीची स्थिती जाणून घेण्याचा एकमेव मार्ग आहे. याच्यात आपण एलायझा किंवा ज्या गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त चाचण्या आहेत ते आपण सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत आपण सबसेंटरपर्यंत त्या चाचण्या करतो. तर एचआयव्ही ची तुमची स्थिती जाणून घ्यायची असेल तर एचआयव्ही चाचणी हे एकमेव मार्ग आहे.
4: नक्कीच. तुम्ही काउन्सिलर म्हणून काम पाहता आणि तुमच्यासमोर अनेक केसेस येतात किंवा अनेक रुग्ण येतात अनेक पेशंट्स येतात तर अनेकांचे प्रश्न असतील आणि काउन्सिलिंग हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं प्रभावी माध्यम आहे या आजारातून बाहेर काढण्यासाठी किंवा स्टेबल करण्यासाठी. तर काय सांगाल तुमच्या अनुभवातून?
3: बरेचसे शंका घेऊन लोक येतात की जसे की आम्ही माझ्या सोबतचा रूममेट आहे त्याला एचआयव्ही आहे तर मला एचआयव्ही होईल का किंवा आम्ही एकत्र जेवलो किंवा एकत्र पोहलो किंवा बऱ्याच वर्षापासून सोबत राहतोय तर एचआयव्ही होईल का तर हे अशी शंका घेऊन येतात. त्याचबरोबर कोणाचे जर अतिजोखमीचं वर्तणूक आलं किंवा संबंध आले बाहेर तर ती शंका घेऊन येतात की आम्हाला आता एचआयव्ही होईल का. तर त्या बाबतीत त्यांच्या जी कृती आहे त्या बाबतीत त्यानुसार आम्ही त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांना सल्ला देतो काउन्सिलिंग करतो आणि त्यांच्या शंकेचं निरसन करतो.
4: नक्कीच. एचआयव्हीमध्ये काउन्सिलिंग हा भाग किती महत्त्वाचा आहे?
3: एचआयव्ही क्षेत्रात काउन्सिलिंग हा फार महत्त्वाचा विषय आहे कारण एचआयव्हीचे जे आपण इतिहास पाहिला तर व्यक्ती एचआयव्ही संक्रमणाने हतबल होण्यापेक्षा तो भेदभाव आणि जो वागणूक दिली जाते त्यानेच तो फार खचतो की त्याला एक वेगळी वागणूक दिली जाते स्पर्श जर आजूबाजूच्या लोकांना कळलं तर यात त्याची मानसिक स्थिती त्याला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी मानसिक स्थिती भक्कम असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाची स्थिती त्याला मानसिक आधार असणं गरजेचं आहे. त्यामुळे काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्ही फॅमिली काउन्सिलिंग करतो किंवा त्याच्या जोडीदाराशी बोलतो आणि सध्या त्याला तुमची किती गरज आहे आधाराची कारण एचआयव्ही बाबतीत जे पूर्वीपासूनचे गैरसमज आहेत आणि त्या बाबतीतला जो कलंक जोडला गेलेला आहे त्यामुळे एचआयव्ही संक्रमित व्यक्ती हा खूप खचून जातो स्वतःहून पुढे येत नाही आणि त्यामुळे कधी कधी तो उपचारांसाठीही पुढे येत नाही की कोणाला कळेल मग माझ्याशी भेदभाव होईल माझ्या चारित्र्याबद्दल काय विचार केला जाईल. परंतु खरं तर एक एचआयव्ही पॉझिटिव्ह किंवा एचआयव्ही संक्रमित व्यक्तीला एक डिग्निफाईड आयुष्य किंवा एक आदराचं आयुष्य जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्याचबरोबर आम्ही जेव्हा तो एचआयव्ही संक्रमित होतोय तर त्याला भविष्याच्या योजनांबद्दल मार्गदर्शन करतो की तू काय करू शकतो आणि एक पॉझिटिव्ह लाईफ ठेवण्यासाठी लाईफ लिव्हिंग ठेवण्यासाठी किंवा जीवनशैली ठेवण्यासाठी ERT उपचार त्याचबरोबर आहार आणि व्यायाम यासाठी त्याचं मार्गदर्शन केलं जातं. आणि कधी कधी असं होतं की एचआयव्ही संक्रमित व्यक्तीला आपण बोलायचं कुठे घरी सांगता येत नाही मित्रांना सांगता येत नाही तर काउन्सिलर हा एक त्याच्यासाठी आधार असतो की तो येऊन तिथं बोलतो आणि तो ज्या स्थितीत आहे किंवा जो त्याची कृती आहे किंवा जे काही त्याच्या हातून घडलं किंवा काही असेल तर ते पूर्ण ॲक्सेप्ट करून त्याच्याशी बोललं जातं किंवा त्याचा पूर्ण स्वीकार करून काउन्सिलर बोलतो त्यामुळे त्याला काउन्सिलर एक ऐकून घेणारा किंवा एक जवळचा मित्र वाटतो. त्यामुळे एचआयव्ही ते क्षेत्रात काउन्सिलिंगचं फार महत्त्व आहे की जेणे कारण त्याचा पायाच काउन्सिलरला कणा म्हटला जातो ICTC सेंटरचा की टेस्टिंग करून फक्त रिपोर्ट देऊन पुढे पाठवणं हे एक कृती नसती त्यात तर रिपोर्ट समजावून सांगणं आणि तुम्ही ह्या रिपोर्टबरोबर कसे एक स्वस्थ आयुष्य जगू शकाल एचआयव्ही संक्रमण यासाठी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं जातं.
4: नक्कीच. यामध्ये फॅमिलीचा रोल किती महत्त्वाचा आहे किंवा ज्या फॅमिलीजला माहिती आहे की आपल्या घरातील सदस्याला एचआयव्ही आहे तर यामध्ये त्यांचाही रोल किती महत्त्वाचा आहे?
3: फॅमिली, मी आत्ताच तुम्हाला बोलले की फॅमिली सपोर्टशिवाय तो व्यक्ती राहू शकत नाही, कारण तो जास्त वेळ कुटुंबातच राहतो आणि कुटुंबात जर त्याच्या भेदभाव किंवा अस्पृश्यासारखी वागणूक केली किंवा त्याला हात नाही लावला किंवा त्याचे भांडे कपडे वेगळे ठेवले तर तो खूप स्वतःला एकटा समजतो किंवा अगदी काय म्हणतो आपण त्याला भेदभाव केल्यासारखं वाटतं त्याला. आणि आमच्याकडे असेही केसेस आहे की कुटुंबात भेदभाव झाला किंवा त्याला वेगळे ठेवण्यात आलं म्हणून घरातून निघून गेलेले केसेससुद्धा आहेत की ते निघून गेले आहेत किंवा परत सापडलेच नाही किंवा त्यांनी कुठे जाऊन स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं असेल अशा केसेससुद्धा आहे. त्यामुळे कुटुंबात जरी तो व्यक्ती राहिला, जसं आपण म्हटलो स्पर्श आणि एकत्र राहण्याने एच आय व्ही होत नाही, भांडे जरी एक यूज केले, कपडे जरी, वॉशरूम्स एक उपकरणं जरी यूज केले तरी एच आय व्ही संक्रमण होत नाही. त्यामुळे अशा कुटुंबात जर कोणी व्यक्ती असेल तर त्याला जर योग्य ती वागणूक आणि समान वागणूक जी पूर्वी होती तीच जर दिली तर तो व्यक्ती कुटुंबात व्यवस्थित राहू शकतो.
4: नक्कीच. उपचार पद्धतीबद्दल आपण बोलूयात की ART थेरपी या सगळ्या एच आय व्ही एड्सग्रस्त बाधितांसाठी आहे, तर ही थेरपी कशी आहे, कशी काम करते या रुग्णांवर?
3: एच आय व्ही ART थेरपी जी आहे ही व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीवर आणि काम करते. ART हे जे मेडिसिन आहे, आपले सिव्हिल हॉस्पिटलला त्याचं एक केंद्र आहे, त्याला सिनियर मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर अशी दोन पदं आहेत, त्याचबरोबर तिथेही काउन्सिलर आहेत, ICT सेंटर्सलासुद्धा काउन्सिलर आहेत जिथं चाचणी आणि काउन्सिलिंग किंवा समुपदेशन केलं जातं. ERT सेंटरमध्ये सुद्धा समुपदेशक आहेत, डॉक्टर्स आहेत जे व्यक्तीची पूर्ण मेडिकल चाचणी करून सोनोग्राफी, एक्सरे किंवा त्याला इतर कुठले विकार आहेत का याची पूर्ण तपासणी करून त्याला ERT मेडिसिन चालू करते. ERT मेडिसिन हा व्हायरल लोड कंट्रोल करण्याचं काम करतं की जो व्हायरसची जी गुणाकाराची जी स्थिती आहे की ते गुणोत्तरात वाढतं गुणाकाराच्या स्थितीत, तर ते चेन ब्रेक करण्याचं काम ERT थेरपी करते.
4: नक्कीच. ERT थेरपी जर सातत्यानं एखाद्या रुग्णाने घेतली तर त्याचा परिणाम या त्याच्या चेनवर किंवा त्याच्या या प्रमाणावर होऊ शकतो का किंवा हे कालांतरानं कमी होऊ शकतं का?
3: हो, ERT ट्रीटमेंट जर रेग्युलर चालू ठेवली, आहार, व्यायाम आणि एक पॉझिटिव्ह विचारसरणी किंवा एक काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह लिव्हिंग जर व्यवस्थित व्यक्तीने फॉलो केलं तर त्याचा व्हायरल लोड कमी होऊ शकतो आणि व्हायरल लोड कमी झाले तर प्रतिकार शक्ती व्यवस्थित वाढते, एक सामान्य जीवन तो जगू शकतो.
4: नक्कीच. गर्भवती महिलांमध्ये जर HIV असेल तर होणाऱ्या बाळामध्ये सुद्धा HIV होऊ शकतो का किंवा हे संक्रमण होऊ शकतं का?
3: गर्भवती महिलेला जर HIV असेल तर त्या महिलेची जर 6 महिन्यापेक्षा जास्त जर तिला ERT थेरपी मिळाली आणि जे आपले नियम आहेत की ब्रेस्ट फीडिंगचे काही नियम आहेत किंवा त्यानंतर आपण बाळाच्या एक कंटिन्यू टाइम इंटरवलने टेस्ट करत असतो, सगळे त्याने नियम जर फॉलो केले तर आपल्याकडे पॉझिटिव्ह येणे, जर सगळे नियम व्यवस्थित आणि जी थेरपी आहे ती फॉलो केली तर पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि आपल्याकडे आता बऱ्याचशा बाळं जी आहेत ही सुदृढ आणि HIV पॉझिटिव्ह कपलची बाळंही निगेटिव्ह आहेत. आणि दुसरी गोष्ट त्याच्यासाठी पहिले तिमाहीतच म्हणजे गरोदर राहिल्या वेळेस लगेचच स्त्रीची पूर्ण तपासण्या करण्यात आल्या त्याची तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या की त्यांना कुठले आजार आहेत का, HIV गुप्तरोग किंवा पांढरी कावीळ ह्याची ज्या तपासण्या करण्यात आल्या तर त्यांचं एक ट्रीटमेंट सुरू केली लवकरात लवकर तर बाळाला संक्रमण जाण्याचे खूप चान्सेस कमी आहेत.
4: नक्कीच. एड्सबद्दल HIV आपण बोलत आहोत आणि जसं तुम्ही सांगितलं की गर्भवती महिलांमध्ये आणि त्यांच्या होणाऱ्या बाळामध्ये निगेटिव्हचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे, पण आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातून की शहरी भागातून तुलनेनं सगळ्यात जास्त केसेस आपल्या जिल्हा रुग्णालयात कुठल्या येतात
3: असं आपण सांगू नाही शकत की कुठल्या येऊ शकतात, कारण हा जो HIV संक्रमणाचा जो मार्ग आहे तो माणसाच्या स्वभावाशी वर्तणुकीशी निगडीत आहे, कारण जो त्याचा सगळ्यात मोठा जो संक्रमणाचा मार्ग आहे तो शारीरिक संबंध आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की ग्रामीण भागातून त्याचे पेशंट येत आहेत किंवा शहरी भागात आहेत, कधी कधी ग्रामीण भागातून आलेले लोक शहरी भागात असतात राहायला, तात्पुरत्या स्वरूपात. त्यामुळे असं आपण एक स्तर नाही निवडू शकत की ग्रामीण भागात जास्त आहेत शहरी भागात कमी आहेत, कारण तो माणसाच्या वर्तणुकीशी आणि स्वभावाशी जुडलेला आजार आहे. तरी पण आपण जर पाहिलं तर मुळात लोक गावचीच असतात पण ते शहर ठिकाणी राहतात, त्यामुळे तो असा रेशिओ काढणं अवघड जाईल.
4: नक्कीच. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की काउन्सिलर हे त्या रुग्णासाठी मित्र असतात किंवा एक भावनिक आधार त्यांच्यासाठी ते असतात, पण त्यांना कुठल्याही स्वरूपामध्ये त्यांचं जर नाव सांगायचं नसेल तर आणि तुमच्याशी किंवा आपल्या जिल्हा रुग्णालयाशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर असा काही टोल फ्री क्रमांक आहे का?
3: हो, 1097 म्हणून आपला टोल फ्री क्रमांक आहे ज्यावर ते त्यांच्या शंका विचारू शकतात किंवा टेस्टिंगचं सेंटर विचारू शकतात, त्यांना येत असलेल्या भाषेत ते बोलू शकतात. सुरुवातीला सपोज फोन मिस कॉल जातो आणि 1097 त्यांना परत कॉल येतो की त्यांची शंका किंवा नाव न विचारता ते संवाद साधू शकतात.
4: नक्कीच. आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये ART थेरपीची जी काही औषधं आहेत ती मोफत आहेत का किंवा त्याचाही प्रत्येक रुग्णाचा फॉलोअप घेतला जातो का?
3: औषधं जिल्हा रुग्णालयात पूर्णपणे मोफत आहेत आणि जर व्यक्ती तो जर बाधित व्यक्ती किंवा संक्रमित व्यक्ती आहे तो जर औषधासाठी आला नाही तर त्याला फॉलोअप केला जातो, फोन केले जातात, त्याचं पूर्ण व्हायरल लोड किंवा या CD4 सुद्धा त्यांना फोन केले जातात जेणेकरून तो सातत्याने उपचारादरम्यान राहील.
4: नक्कीच. अनेक वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये आहात, या क्षेत्रामध्ये काम पाहता, एखादी पॉझिटिव्ह आणि सक्सेस स्टोरी आहे का आपल्या रुग्णालयातली?
3: पॉझिटिव्ह आणि सक्सेस स्टोरीज खूप आहेत. शक्य एक व्यक्ती म्हणजे आपण पॉझिटिव्ह व्यक्ती तर आता आमच्याकडे पॉझिटिव्ह लिव्हिंग किंवा खूप स्टेबल होऊन त्यांचं आयुष्य घालत आहेत, परंतु शंका घेऊन मनात येणारे आणि त्यामुळे खचून जाणारे लोक असे खूप असतात की जे त्यांच्याकडून सपोज कुठं जोखीम वर्तणूक झाली आहे तर ते शंका घेऊन येतात की मला आता HIV झालाच असेल किंवा माझी टेस्ट किंवा ते टेस्ट करण्या अगोदर स्वतःला HIV पॉझिटिव्ह समजतात. परंतु तसं न होता आम्ही त्यांना समजून सांगतो की HIV समजण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे HIVची टेस्ट. तुम्ही टेस्ट करा, तुमची वर्तणूक काय होती ते सांगा, तुम्ही किती जोखमीत आहात ते त्याबद्दल आम्ही चर्चा करतो आणि जर ते निगेटिव्ह आले तर यापुढे निगेटिव्ह कसे राहू शकतात याबद्दल चर्चा करतो आणि जरी पॉझिटिव्ह आले तरी तुम्ही HIV संक्रमणासोबत कसे जगू शकता किंवा एक चांगलं आयुष्य नॉर्मल आयुष्य कसे जगू शकता याबद्दल त्यांना मार्गदर्शन करतो आम्ही. आता काही केसेस असे होत्या की प्रायव्हेटला त्यांना जेव्हा HIV टेस्ट आपली पॉझिटिव्ह आहे असं जेव्हा कळलं ते पूर्ण खचून जातात किंवा वेगळा विचार करतात, आयुष्य संपवण्याचा विचार करतात, परंतु एक कुठेतरी आशा म्हणून ते एक सल्ला घेण्यासाठी ICTCत येतात आणि जेव्हा त्यांना कळतं की हा एक सामान्य आजार असून आपण उपचार आणि आहार याच्यासोबत व्यवस्थित जगू शकतो तर त्यांच्या डोक्यातून हा विचार निघून जातो आणि ते व्यवस्थित कुटुंब आणि त्यांचे जे ट्रीटमेंट आहे ते व्यवस्थित घेऊन आजही व्यवस्थित आहेत.
4: नक्कीच. या सगळ्या तुमच्या कामामध्ये ज्या NGOs आहेत किंवा ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांची मदत तुम्हाला होते का?
3: NGOची मदत आपण NGOच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था किंवा NACO यांचे प्रोजेक्ट्स लक्ष गट केंद्रित प्रोजेक्ट चालूच आहेत ज्याला आपण टार्गेट इंटरव्हेन्शन म्हणतो, तर NGOच्या मार्फत ते चालू असतात. तर त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी जर सोसायटीमध्ये अवेअरनेस कॅम्प वगैरे जे घेतात ते त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह रुग्णांची बरीचशी त्यांना ट्रीटमेंटवर आणता येतं. त्याचबरोबर निगेटिव्ह रुग्णांसाठी सुद्धा NGOs काम करतात की जे त्यांना जोखीम वर्तणूक झालेल्या लोकांना ते काउन्सिलिंग करतात आणि नेहमी निगेटिव्ह ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि NGOs हे दोन्ही सोबत काम करतात.
4: नक्कीच. या सगळ्यामध्ये या सगळ्या तुमच्या कामामध्ये लैंगिक शिक्षणाची गरज किती आहे समाजाला? सध्याच्या काळामध्ये लैंगिक शिक्षण देणं हे कितपत गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
3: खरं तर लैंगिक शिक्षण म्हटल्यावर शाळेत जरी आज आम्ही गेलो, आता सध्या आमचं इंटेन्सिफाईड कॅम्पेन चालू आहे शाळकरी मुलांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी ग्रामपंचायत स्तरावर आणि महाविद्यालयीन स्तरावर आमचं इंटेन्सिफाईड IC कॅम्पेन चालू आहे ज्यात आम्ही किशोरवयीन मुलामुलींना HIV/AIDS जनजागृतीविषयी मार्गदर्शन करतो, संवेदीकरण कार्यशाळा घेतोय. खरं तर लैंगिक शिक्षण जेव्हा शब्द उच्चारला जातो त्याच्यातच खूप कन्फ्युजन किंवा गोंधळ उडतो. लैंगिक शिक्षण जेव्हा आपण म्हणतो त्यावर असं समजलं जातं की लैंगिकतेवर बोललं जाईल. सेक्सवर बोललं जाईल, शारीरिक संबंधांवर बोललं जाईल. त्यामुळे बरेचसे शिक्षक म्हणा किंवा शाळा म्हणा तर आम्हाला अलाउड करत नाहीत की तुम्ही ह्याविषयी जास्त बोलू. परंतु लैंगिकता हा जो विषय आहे हा तर खरं जर तुम्ही नो युअर बॉडी या माध्यमातून पाहिला तर खरं तर लैंगिक शिक्षण ते असू शकतं की तुम्ही आपलं शरीर काय आहे. कारण आपण शाळेच्या पुस्तकात जरी पाहिलं सगळे अवयव दाखवलेले असतात पण लैंगिक अवयव दाखवलेले नसतात. पण तो माणसाचा एक भाग आहे, शरीराचा भाग आहे जो नैसर्गिकरित्या आलेला आहे. आणि त्या अवयवांबद्दल किंवा आपल्या शरीराबद्दल जाणून घेण्याची आपल्याला पूर्ण अधिकार आहे. त्याचबरोबर आपले व्यक्ती स्वतःसुद्धा कधी स्वतःचं शरीर व्यवस्थित पाहत नाही. अगदी एकांतात सुद्धा त्याला स्वतःच्या शरीराची लाज वाटते. परंतु ही एक नैसर्गिक देन आहे किंवा नैसर्गिक घडण आहे शरीर हे. त्यामुळे लैंगिक शिक्षण हे डायरेक्टली सेक्शुअल कॉन्टॅक्ट किंवा शारीरिक संबंध याच्याशी निगडीत नसून तो स्त्री पुरुष आणि त्यांचे नैसर्गिक जडणघडण याच्याशी निगडीत आहे असं म्हणतो. जेव्हा आपण लैंगिक शिक्षणाऐवजी नो युअर बॉडी असं जर म्हटलं तर त्यामागचा जो स्टिग्मा किंवा जो शब्दामागे जो अर्थ दडलाय तो थोडासा मला वाटतं त्याच्या मागचा. कारण त्यावर बोलायला लोक पुढे येतील. कारण लैंगिक शिक्षण हे पूर्ण आपण त्यात जेव्हा शिकवतो तेव्हा आपण बॉडी स्ट्रक्चर शिकवतो किंवा वयानुसार होणारे बदल शिकवतो. किशोरवयीन मुलांमध्ये होणारे बदल, स्त्रियांमध्ये होणारे बदल याबद्दल शिकवतो. लैंगिक शिक्षण शारीरिक संबंध याविषयी कोणी जास्त म्हणजे डायरेक्टली बोलण्याची गरज नसते. परंतु तुम्हाला स्त्री म्हणून तुम्ही काय आहात, पुरुष म्हणून तुम्ही काय आहात किंवा मुलगा म्हणून तुम्ही काय आहात, तर हे जर लैंगिक शिक्षणातून पुढे आलं किंवा त्याचा अर्थ असा लावला तर मला असं वाटतं की लैंगिक शिक्षणाविषयी कोणी बोलायला लाजणार नाही किंवा आक्षेप घेणार नाहीत, मला असं वाटतं.
4: नक्कीच. रक्तदान जिथे होतं तिथे नियम फॉलो केले जातात का, किंवा तिथे सुद्धा सुरक्षा जी आहे रक्तदान कॅम्प झाल्यानंतर ती घेणं कितपत महत्त्वाचं आहे या सगळ्यासाठी?
3: आता जे गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त ज्या रक्तपेढ्या आहेत त्यात पूर्ण सग नियम पाळले जातात. तिथेही काउन्सिलर असतात, समुपदेशन, जे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीची अगोदर पूर्ण माहिती घेतात, काउन्सिलिंग करतात. जर रक्तदान करण्या अगोदर 6 महिने त्यांनी जर काही जोखीमभर वर्तणूक केली असेल किंवा त्यांनी काही रक्तसंक्रमणाचा काही त्याचा इतिहास असेल तर त्याला माहिती दिली जाते की किंवा अशा व्यक्तींचे ब्लड बॅग्स किंवा काही असेल किंवा तिचं संक्रमणाचं आढळली ती ब्लड बॅग तर ती डिस्कार्ड केली जाते किंवा ती बाहेर काढली जाते. आणि रक्ताचा बॅगची ज्या तपासण्या आवश्यक तपासण्या आहेत त्या सगळ्या रक्त सरकारमान्य रक्तपेढीत काटेकोरपणे केल्या जातात. एलायझा टेस्ट म्हणून असते ती केली जाते. त्याबरोबर इतरही सगळ्या तपासण्यांच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात.
4: नक्कीच. भारत सरकारच्या अनेक वेगवेगळ्या आजारांसंबंधी काही योजना आहेत, तशा एड्स आणि एच आय व्ही बाबत आहेत का?
3: भारत सरकारच्या एच आय व्ही बाधित व्यक्तींसाठी दुर्धर आजाराचं सर्टिफिकेट जर आपण काढलं तर स्पेशली दुर्धर आजाराचं म्हणून म्हणजे इतर कुठले क्रायटेरिया लक्षात न घेता दुर्धर आजार आहे या बेसिसवर सुद्धा त्यांना फॅसिलिटीज दिल्या जातात. जसं संजय गांधी निराधार योजना आहे, राज्य परिवहन बसेसच्या प्रवासातील सवलत ही योजना आहे, आणि बालसंगोपन योजना आहे की ज्यात समजा एक पालक एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल किंवा मृत्यू झाला असेल किंवा दोन्ही पालकांचं त्यांना ही संजय गांधी निराधार योजना मिळू शकते असे. आणि प्रवासाचं राज्य परिवहन बसेसच्या प्रवासाची जी सवलत आहे ती व्यक्तीला 40 किमीपर्यंत मोफत प्रवास आहे जर तो एच आय व्ही संक्रमित असेल तर तसं सर्टिफिकेट आपण जिल्हा रुग्णालयाकडून देतो आणि त्याला उपचाराच्या दिवशी 40 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत आहे. हे पात्रता फक्त हेच आहे की त्याला एच आय व्ही बाधित किंवा दुर्धर आजार असावा. आणि जे आवश्यक कागदपत्र आहेत ते जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि ERT कार्ड हेच आहे. त्याचा अर्ज आपण ERT डॉक्टरांना भेटून ERT केंद्राकडून सवलत देण्याची जबाबदारी घेतली जाईल. म्हणजे ERT सेंटरची त्याची जबाबदारी आहे की ह्या व्यक्तींना ह्या सवलती उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर याच्यात NGO पण मदत करतात की जे PL एच आय व्ही ग्रुप आहेत ते एच आय व्ही बाधित व्यक्तींना ह्या सवलती मिळवून देण्यासाठी मदत करतात. ते जिल्हा रुग्णालयात ERT सेंटरमध्ये NGOचे PL एच आय व्ही ग्रुपचे सदस्य बसलेले असतात, ते यांना मदत करतात.
4: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून एच आय व्ही एड्स संबंधी बोलताय. या माध्यमातून अनेक श्रोते आज आपल्याला ऐकतायत, अनेक लिस्नर ऐकतात. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काय सांगाल सगळ्याच नगरकरांना किंवा सगळ्या श्रोत्यांना?
3: मला आज जी संधी दिली तुम्ही की नगरकरांशी किंवा रेडिओसारख्या मोठ्या माध्यमातून बोलण्याची, तर माझं एकच सांगणं आहे की जाणून घेणं, नो एड्स फॉर नो एड्स, म्हणजे एच आय व्ही होऊ नये याच्यासाठी एच आय व्ही बद्दल माहिती मिळवा. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो तर एच आय व्हीचं नाव काढलं की लोक बाजूला होतात किंवा आम्हाला त्याची गरज नाही ऐकण्याची. परंतु एच आय व्ही हा माणसाच्या स्वभाव आणि वर्तणुकीशी जुडलेला आजार आहे, त्यामुळे एच आय व्ही बाबतीत जाणून घेणं आणि जर कोणी सांगत असेल तर ऐकून घेणं हे सगळ्यात मोठा मार्ग आहे एच आय व्ही न होण्याचा. आणि जर तुम्हाला याचे होण्याचे मार्ग कळले तर तुम्ही त्याच्यापासून प्रारवृत्तही होऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला हे कळेल की एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला सुद्धा एक काय म्हणतो आपण त्याला, स्वाभिमानाने किंवा डिग्निफाईड लाईफ जगण्याचे अधिकार आहे. भेदभाव टाळू शकतात किंवा त्याच्या जो कलंक निर्माण होतो, जर त्याचे संक्रमणाचे तुम्ही मार्ग पाहिलेत तर ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्याचा जो कलंक किंवा भेदभाव जो करता तो कमी होईल. त्यामुळं एच आय व्ही बद्दल जाणून घेणे हाच सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की एका एच आय व्ही संक्रमित व्यक्तीला जर एका सामान्य व्यक्तीसारखं जर वर्तणूक ठेवली तर स्वतःहून एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती समोर येतील, स्वतःची ट्रीटमेंट करतील आणि जे हिडन आहेत म्हणजे लपवत आहेत किंवा प्रायव्हेटला गोळ्या औषधं घेत आहेत, तर जसं आपण शुगर बी पी किंवा मला दुसरं कुठलं आजार असलं तर स्वतःहून सांगतात, पण हे जर असं जर वातावरण निर्माण झालं तर एच आय व्ही संक्रमित व्यक्तीसुद्धा स्वतः पुढे येऊन ट्रीटमेंट किंवा आपल्यापासून इतरांना इन्फेक्शन जाणार नाही याची काळजी घेऊ शकेल किंवा त्याला एक डिग्निफाईड लाईफ जगता येईल असं मला वाटतं.
4: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून खूप महत्त्वाचा विषय, ज्या विषयाबाबत आजही मनामध्ये भीती असते, आजही अनेक गैरसमज आहेत आणि कुठेतरी संकोचसुद्धा आहे, जर कोणाला संपर्क साधायचा असेल तुमच्या सेंटरशी तर कुठली हेल्पलाईन आहे का, या माध्यमातून काय आवाहन कराल त्याबाबत?
3: जसं मी तुम्हाला सांगितलं की 1097 या हेल्पलाईनला जेव्हा तुम्ही तुमचे लोकेशन वगैरे सांगतात ते जवळचे सेंटर तुम्हाला सांगतात की सपोज तुम्ही सांगितलं मी अहिल्यानगरमधून बोलतोय तर ते तुम्हाला जिल्हा रुग्णालय किंवा बाळासाहेब देशपांडे यांची नावं सांगतील, जवळचे सेंटर सांगतात ते. आणि त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात ओपीडी नंबर 47 आणि 39 नंबरला ER ट्रीटमेंट, तुम्ही कधीही आल 9 ते 5 वेळेत तुम्हाला आपल्या वर्किंग हार्समध्ये तिथे तुम्हाला समुपदेशन आणि चाचणीची सेवा उपलब्ध आहे.
4: एच आय व्ही बाधित किंवा एड्स बाधित किंवा संक्रमित व्यक्ती ज्या आहेत तर त्यांच्यासाठी कायदेशीर संरक्षण आहे का किंवा कायद्याचं संरक्षण आहे का?
3: नक्कीच, कायद्याचं संरक्षण प्रशासनाने त्यांना दिलेलं आहे, शासनाने दिलेलं आहे. पूर्वी काय व्हायचं की आपण छोट्यातली छोटी गोष्ट झाली तरी व्यक्ती पोलीस स्टेशनला जातो किंवा कायद्याचं संरक्षण मागतो, सी व्ही जरी दिली तरी मागतो. परंतु एच आय व्ही बाधित व्यक्तींसाठी असं कुठलाही कलम नव्हता की जर त्याने जर तक्रार घेऊन आला की माझ्याशी भेदभाव केला आहे, मला माझी माहिती दुसऱ्यांना सांगितली, तर असं कुठल्याही प्रकारचा त्याला आधार नव्हता किंवा असं कायद्याचं संरक्षण नव्हतं. तर एच आय व्ही एड्स कायदा 2017 हा लागू करण्यात आलेला आहे की जो प्रोटेक्टेड व्यक्ती, म्हणजे एच आय व्ही संक्रमित व्यक्तीला प्रोटेक्टेड व्यक्ती म्हटलं गेलं आहे याच्यात, की जो त्याला संरक्षण देतो. त्याचबरोबर एच आय व्ही एड्स निदान झालेल्या व्यक्तीच्या मानवाधिकार आणि घटनात्मक हक्कासाठी संरक्षण प्रदान करतो हा कायदा. हा कायदा ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस आणि अक्वायर्ड ह्युमन डिफिशियन्सी सिंड्रोम प्रतिबंधक आणि नियंत्रण कायदा 2017 असा संबोधला जातो. हा 10 सप्टेंबर 2018 रोजी देशात लागू झाला. त्याचबरोबर हा जो प्रोटेक्टेड व्यक्ती आहे त्याला कुठे कुठे संरक्षण देतो, तर एच आय व्ही जगणाऱ्या व्यक्तीविरुद्धचा भेदभाव, द्वेष किंवा हिंसा पसरवली तर या कायद्याअंतर्गत शिक्षा आहे. त्याचबरोबर लोकपालच्या आदेशाने पालन करणे, ह्या कायद्याच्या अनुषंगाने लोकपाल जो आदेश देतील त्यानुसार कायद्याचं आम्ही हे होतं. आणि ह्या कायदा जो प्रोटेक्टेड व्यक्ती आहे, एच आय व्ही संक्रमित व्यक्ती आहे, त्याला त्याच्या याच्यात घरी मालमत्ता प्रॉपर्टीज याच्यात सुद्धा संरक्षण देतो. त्याचबरोबर व्यक्तीच्या विषयी याच्या प्रोटेक्टेड व्यक्तीच्या विषयी जर त्याच्या संमतीशिवाय जर त्याची माहिती कुठे प्रसारित केली तर त्याबद्दलही संरक्षण देतो. आणि एच आय व्ही याची दंडात्मक जी कारवाई आहे ही रुपये 10,000 जास्त जास्त दंड आणि अधिक उल्लंघन केल्यास प्रतिदिन 5,000 दंड असा आहे. याप्रमाणे 1,00,000 दंड व्यक्तीला होऊ शकतो आणि याचे कुठली जे आस्थापना आहेत तिथं लोकपालाची नेमणूक करणे आहे जिथे की गव्हर्नमेंट ऑफिसेस म्हणा किंवा कार्यालय शाळा महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करणे तर व्यक्ती हे करू शकतो लोकपालाकडे तक्रार नोंदवू शकतो. 100 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनेला 1 तक्रार अधिकारी नियुक्त करणे असं ह्या कायद्यात दिले. त्याचबरोबर 20 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या आरोग्य आस्थापनेत देखील 1 तक्रार अधिकारी नियुक्त करण्याचं ह्या कायद्यात सुचवलं आहे. तर हा जो कायदा आहे हा पूर्णपणे HIV पॉझिटिव्ह किंवा HIV संक्रमित व्यक्तीला प्रोटेक्ट करतो. त्याच्या त्याच्याबद्दलचे भेदभाव कलंक पसरवला जात असेल तर त्याला प्रोटेक्ट करतो. तसेच हा कायदा जे HIV संक्रमित व्यक्तींसाठी सेवा पुरवतात त्यांनासुद्धा प्रोटेक्ट करतो की त्यांच्यासाठी काही कलम आहेत की जर कोणी व्यक्तीने त्यांना त्याबद्दल त्रास दिला किंवा काही तर सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा हा कायदा संरक्षणात्मक आहे.
4: नक्कीच. आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून खूप महत्त्वाच्या विषयाबाबत मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. धन्यवाद.
3: धन्यवाद. आपण मला बोलवलं स्नेहालयाची. मीही एक व्हॉलंटियर आहे. स्नेहालय परिवाराशी माझा संबंध हा खूप जुना आहे. मी स्नेहालय परिवाराचे एक कर्मचारी किंवा एक व्हॉलंटियर म्हणून सदैव काम करत असते. आज तुम्ही मला माझ्या माहेरी बोलवलं त्याबद्दल मला मी तुमची आभारी आहे. त्याचबरोबर आज इतका मोठा प्लॅटफॉर्म आमच्या संस्थेला किंवा ICTC सेंटर्स किंवा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांना तुम्ही उपलब्ध करून दिलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
4: थँक्यू. पुन्हा
2: श्रोते हो, आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होत्या आपल्या अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील काउन्सिलर समुपदेशक सविता बेल्हेकर. श्रोते हो, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आणि मर्क्युरी फोनिक्स ट्रस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आपण HIV एड्स जनजागृतीपर कार्यक्रम मालिका ऐकत आहोत. या भागामध्ये आज आपल्यासोबत होत्या सविता बेल्हेकर. आज आपण त्यांच्यासोबत HIV एड्स याबाबत खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा केली. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. आणि आज आपण इथेच थांबूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावते।
2: Yeah!

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय, मी आहे सचिन राठी आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगरमधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu.teju@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: नमस्कार श्रोते हो आठवणीतीन गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास हा अनेक महान कलाकारांनी समृद्ध केलेला आहे. काही कलाकार हळूहळू आपली ओळख निर्माण करतात, तर काही कलाकार असे असतात जे पडद्यावर पाऊल ठेवतात, संपूर्ण देशाला वेड लावतात. आजचा हा खास रेडिओ शो अशाच एका अभिनेत्रीसाठी आहे, जिने वयाच्या अवघ्या 16 वर्षी सिल्वर स्क्रीनवर प्रवेश केला आणि पहिल्याच शॉटमध्ये संपूर्ण भारताची नॅशनल क्रश बनली. हो, मी बोलते अप्रतिम सुंदर, बोल्ड आणि अतिशय प्रभावशाली अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याबद्दल. 1976 जेव्हा बॉबी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो फक्त एक चित्रपट राहिला नाही, तर ती एक लाट होती. तो पोलका, डॉट टॉप, टी शर्ट, स्कर्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे ते मोकळे हवेत उडणारे केस आणि बोलकी नजर. डिंपल यांनी पहिल्याच चित्रपटातून फॅशनची एक नवी व्याख्या निर्माण केली. पण मित्रांनो, डिंपल कपाडिया यांची गोष्ट फक्त त्यांच्या पहिल्या चित्रपटापुरती मर्यादित नाही. यश, ग्लॅमर आणि प्रसिद्धी शिखरावर असताना त्यांनी अचानक इंडस्ट्री सोडली, लग्न केले आणि कौटुंबिक आयुष्यात रमल्या. पण कलाकारांच्या आत असलेली अभिनयाची आग अगदीच विझत नाही. जेव्हा त्यांनी तब्बल 1 दशकानंतर पुन्हा पडद्यावर पुनरागमन केलं तेव्हा त्यांनी ते दाखवून दिलं की खरी स्टार तीच असते जी काळाच्या पुढे चालते. आजच्या या शोमध्ये आपण डिंपलजींच्या आयुष्यातील अनेक अनवट पैलू, त्यांच्या अभिनयाचा प्रवास, त्यांच्या जीवनातील चढ उतार आणि त्यांच्या अजर अमर चित्रपटांबद्दल खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. त्यांच्या आठवणीचा हा सुंदर प्रवास सुरू करूया एका अशा गाण्याने, ज्या गाण्याने 80 रेडिओवरून घराघरात धुमाकूळ, मनमोहक अंदाज असलेले हे सुंदर गाणे ऐकूया. बॉबी चित्रपटातील ना मांगू सोना चांदी हे गीत. याचे गायक आहे मनाडे शैलेंद्र सिंह, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल हे आणि मुख्य अभिनय केला आहे डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांनी.

वेलकम बॅक श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आरजी अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण गप्पा मारतोय डिंपल कपाडिया यांच्या आठवणीच्या दुनियेत. जर तुम्ही 80s आणि 90s दशकातील हिंदी सिनेमा पाहिला असेल तर तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल. त्या काळात जेव्हा इतर अनेक अभिनेत्री एका विशिष्ट साच्यात अडकल्या होत्या, तेव्हा डिंपल कपाडिया यांनी बॉलिवूडमध्ये बोल्ड अँड ब्युटिफुल या संकल्पनेला एक नवी ओळख दिली. 80s दशकात जेव्हा त्यांनी सागर सारख्या चित्रपटातून कमबॅक केले, तेव्हा प्रेक्षक आणि समीक्षक दोघेही थक्क झाले होते. त्यांचा तो आत्मविश्वास, पडद्यावरील त्यांची उपस्थिती आणि त्यांची फॅशन सेन्स सगळंच अप्रतिम होतं. त्या काळात डिंपल कपाडिया यांनी हे सिद्ध केलं की ग्लॅमर म्हणजे तो एक दृष्टिकोन असतो. एकतबार, जाबाज आणि दृष्टी ह्यासारख्या चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही आठवतात. फिरोज खान यांच्या जाबाज चित्रपटातील त्यांचा लुक आणि अभिनय आजही बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात बोल्ड आणि स्टायलिश अवतारांपैकी एक मानला जातो. त्यांचे ते लांब घनदाट केस त्या काळातील प्रत्येक मुलीसाठी स्वप्न होते आणि मुलासाठी त्या ड्रीम गर्ल होत्या. पण विशेष म्हणजे डिंपल यांनी केवळ ग्लॅमर्स भूमिकाच केल्या नाहीत, तर त्यांनी व्यावसायिक सिनेमात स्वतःची एक अशी जागा बनवली जिथे हिरोपेक्षा त्यांची भूमिका जास्त लक्षात राहायची. त्यांच्या या स्टाईल, सौंदर्य आणि बेधड व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्यासाठी आपण पुढचं गाणं ऐकणार आहोत. हे गाणं ऐकताना तुम्हाला नक्कीच त्या सुवर्ण काळाची आठवण येईल आणि डिंपलजींचा तो ग्लॅमर चेहरा डोळ्यासमोर उभा राहील. चला तर मग ऐकूया राम लखन या चित्रपटातील तेरा नाम लिया है हे गीत. ह्याचे गायक आहेत मनहर उदास, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल हे, गीतकार आहेत आनंद बक्षी, मुख्य अभिनय केला आहे डिंपल कपाडिया आणि जॉकी श्रॉफ यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, एका कलाकाराची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा तो आपला कन्फर्ट झोन सोडून बाहेर पडतो. डिंपल कपाडिया यांनी व्यावसायिक सिनेमांमध्ये यश मिळाल्यानंतर अनेक लोक असे म्हणत होते की त्या फक्त ग्लॅमरस भूमिकेंसाठीच योग्य आहेत. पण डिंपलजींनी या सर्व टीकाकारांना आपल्या अभिनयाने असे उत्तर दिले की सर्वांचे तोंड बंद झाली. आजच्या या शोमध्ये आपण बोलणार आहोत डिंपल कपाडिया यांच्या 8 सिनेमा आणि अप्रतिम प्रवासाबद्दल. 1993 आलेला रुदाली हा चित्रपट आठवतोय. राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात डिंपल यांनी शनिचरी नावाची एक अशी स्त्री साकारली होती जिच्या आयुष्यात दुःख इतकं भरलं आहे की तिला रडायलाही येत नाही. एका ग्लॅमरस अभिनेत्रीने अशी साधी, खेडूत आणि वेदनेने भरलेली भूमिका इतक्या ताकदीने साकारणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण डिंपलजींनी त्या भूमिकेत स्वतःचा जीव ओतला. त्यांच्या डोळ्यातील वेदना, चेहऱ्यावरील भाव आणि अभिनयातील प्रामाणिकपणा इतका जबरदस्त होता की त्यांना या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे दृष्टी, लेकिन आणि प्रहार यासारख्या चित्रपटातून त्यांनी दाखवून दिलं की त्या केवळ एक सुंदर चेहरा नाही, तर त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत कसदार आणि प्रगल्भ अभिनेत्री आहेत. अमजद खान आणि गुलजार यासारख्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी केलेलं काम आजही अभिनयाची शाळा मानलं जातं. चला तर मग ऐकूया सागर चित्रपटातील चेहरा हे या चांद खिला आहे हे गीत. याचे गायक आहेत किशोर कुमार, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि गीतकार आहेत जावेद अख्तर. आणि मुख्य अभिनय केला आहे डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांनी.

वेलकम बॅक श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, आयुष्यात चढ उतार चालूच असतात, पण खरा हिरो किंवा हिरोईन तेच असतात जे प्रत्येक संकटातून तावून सालाखून अधिक चमकदार बाहेर पडतात। आज आपण डिंपल कपाडिया यांच्याबद्दल बोलत असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील त्या टप्प्याबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे ज्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच खोली दिली। अवघ्या 16व्या वर्षी जेव्हा त्या बॉबी चित्रपटातून स्टार बनल्या होत्या तेव्हा त्यांनी हिंदी सिनेमांचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी विवाह केले। एका रात्रीत त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला आणि संसार सांभाळायला सुरुवात केली। पण आयुष्याचे गणित नेहमीच आपण ठरवतो तशी सुटत नाहीत। काही वर्षांनंतर राजेश खन्ना यांच्यासोबत वेगळं झाल्यानंतर दोन लहान मुलींची म्हणजेच ट्विंकल आणि रिंकीची जबाबदारी त्यांच्यावर होती। अशा कठीण परिस्थितीत खचून न जाता डिंपल यांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला। एका स्त्रीसाठी आणि एका अभिनेत्रीसाठी 10 वर्षांनंतर पुन्हा शून्यावरून सुरुवात करणं किती कठीण असतं हे आपण सगळेच जाणतो। पण डिंपल यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर कमबॅक केले आणि आधीपेक्षाही जास्त यश मिळवलं। त्यांनी आपल्या मुलींना उत्तम संस्कार दिले, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि स्वतःचं करिअरही अतिशय सन्मानाने पुढे नेलं। त्यांचा हा प्रवास आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी एक मोठी प्रेरणा आहे। चला तर मग ऐकूया सागर चित्रपटातील सागर किनारे दिल ये पुकारे हे गीत। याचे संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि गीतकार आहेत जावेद अख्तर आणि मुख्य अभिनय केला आहे ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी।

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळेचं चक्र कसं वेगाने धावतं ना, गप्पा मारता मारता वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. डिंपल कपाडिया यांच्याबद्दल बोलण्यासारखं अजून खूप काही बाकी आहे. आजच्या काळात जेव्हा आपण एज इन जस्ट अ नंबर असं म्हणतो, तेव्हा डिंपल कपाडिया यांच्याकडे पाहिल्यावर या वाक्यावर पूर्ण विश्वास बसतो. 20-25 वर्षापूर्वी ज्या वेगाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले, तितक्याच ताकदीने त्या आजही आधुनिक सिनेमात काम करत आहेत. दिल चाहता आहे चित्रपटातील तारा शर्माची ती आव्हात्मक भूमिका असो किंवा चक्क जागतिक कीर्तिमंत, दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या टीनेट या हॉलिवूड चित्रपटातील त्यांची मुख्य भूमिका असो, वयाच्या 60 नंतर हॉलिवूडमध्ये जाऊन आपली छाप सोडणं ही काही सामान्य गोष्ट नाही. नव्या पिढीतील कलाकारांसोबत काम करताना त्या कधीही मागे पडत नाहीत, उलट स्क्रीनवर त्या आल्या की आजही बाकी सगळे फिके पडतात. गुजरातमधील एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज जगभरात पोहोचला आहे. डिंपल कपाडिया यांनी आपल्या आयुष्यात जे काही मिळवलं ते स्वतःच्या हिमतीवर मिळवलं. त्या कालही बॉलिवूडच्या राणी होत्या आणि आजही आहेत. तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया याच वेळेत पुढच्या बुधवारी. पण निरोप घेण्याआधी ऐकूया बॉबी चित्रपटातील झूठ बोले कौवा काटे हे गीत. याचे गायक आहेत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सी, आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार आहेत आनंद बक्षी, मुख्य अभिनय केला आहे ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

फोरफम आवाज तुमचा मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक इतिहास संशोधक संवादक प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संजलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आज आपण ऐकणार आहोत नगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: नमस्कार नगरकर, आज माझ्याबरोबर आहेत प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे सर. आणि आपण आज सरांशी गप्पा मारताना त्यांचा लहानपणापासूनचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत. लहानपणीच्या आठवणी, शिक्षण, मग शिक्षकी पेशा, लेखन कार्य, संशोधन कार्य आणि आता आनंदोत्सव ट्रस्टच्या वतीने अनेक वेगवेगळे उपक्रम सर आयोजित करत असतात. हे सगळं आज या मुलाखतीमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. तुम्ही अकोल्याचे मूळचे आहात आणि अनेक वर्ष नगरमध्ये अध्यापनाच्या निमित्ताने तुमचं वास्तव्य झालेलं आहे. अकोल्यातलं घर, तिथला वाडा, लहानपण कसं होतं?
2: काय आहे की माझे वडील नागेश केशव सहस्रबुद्धे हे 35 साली अकोल्यामध्ये आले आणि त्यानंतर 47 साली माझा जन्म झाला. मी स्वातंत्र्यानंतर 8 दिवसांनी जन्माला आलो, म्हणजे 24 ऑगस्ट ही माझी जन्मतारीख. त्यावेळी आम्ही सोमणी आणि संत यांचा एकत्रित वाडा होता, तिथे राहत होतो. त्याला वडाखालचा वाडा म्हणत असत आणि तिथे साधारणतः 2-3 वर्षापर्यंत मी होतो. काय आहे की गाव लहान पण वतनदारांचं गाव, सगळी तालेवार माणसं आणि त्या तालेवार माणसांच्या याच्यामध्ये सगळ्यांचंच कौतुक व्हायचं. तसे माझे वडील अगदी पोस्टमन, त्या काळामध्ये व्हिलेज पोस्टमन, पोस्टमन म्हणजे शिपाई असं धरून चालत. त्यांचा मुलगा किंवा त्यांची मुलं म्हणजे ही शिपायाची मुलं. पण तिथले जे तालेवार लोक होते ते सगळे आमचे खूप लाड करत असत. त्याच्यामध्ये विशेषतः ज्या सोमण्यांच्या घरामध्ये माझा जन्म झाला त्या ज्या सोमणी वहिनी म्हणून त्यांना आम्ही सगळे म्हणत असू, त्यांचा तर मी फारच लाडका होतो. पण तसंच आमची आई सामाजिक कार्यामध्ये खूप रस घेत असे आणि त्या काळामध्ये ती समिती चालवायची, समितीचं काम करायची. तिच्याबरोबर लीला टाकळकर आणि छोटू टाकळकर अशा दोघीजणी तिच्याबरोबर काम करायच्या, त्या तिच्याबरोबर होत्या. त्यामुळे टाकळकरांशी आमचा संबंध आला आणि मी टाकळकरांकडे असा 2-3 वर्षाचा असल्यापासूनच जायला लागलो. तिथे टाकळकर मामा, ज्याला आम्ही मामा म्हणत असू, आमचं नातं काही नाही, त्यांचा अतिशय लळा मला लागला आणि त्यांच्या आईचाही मला लळा लागला आणि मग मी तिकडेच राहायचं असं ठरवायला लागलो. मग मामा म्हणाले की तुम्ही तिकडेच राहताय, त्याच्याऐवजी तुम्ही याच वाड्यात राहायला या. आणि मग आम्ही टाकळकर वाड्यामध्ये शिफ्ट झालो. त्यावेळी मी बरोबर 3.5 वर्षाचा होतो. मला अजून आठवत आहे की सामान असं पोटावर उरापोटावर घेऊन जात होतो आम्ही आणि टाकळकर वाड्यामध्ये माझं बालपण सुरू झालं. त्याच वाड्यात मौंजीबंधन झालं, 6वी झालो मी. 7वीला असतानाची गोष्ट, माझं गणित अतिशय चांगलं होतं, म्हणजे मला कधी गणितामध्ये एकही मार्क कमी पडायचा नाही, आउट ऑफ आउट मार्क मला असायचे. पण हे काही सवंगडी असतात ते थोडेसे त्यामुळे थोडे दुखावले जायचे याला नेहमी. आणि ते आमच्या शिक्षकांच्या घरीच ट्युशनला जायचे. त्या काळामध्ये एवढा ट्युशनचा प्रसार नव्हता, पण ती सगळी मुलं, एक मामलेदारचा मुलगा, एक डॉक्टरचा मुलगा, एक अमक्याचा मुलगा, मग ती सगळी मोठ्यांची मुलं, त्यांना घेऊन ते शिक्षक त्यांची ट्युशन घ्यायचे. ते पेपर घरी जायचे, त्याच्यात त्यांनी सगळ्या माझ्या पेपरवर फुल्या मारून ठेवल्या. आणि दुसऱ्या दिवशी पेपर आले त्याच्यामध्ये मला 10 मार्क गणिताच्या पेपरला. आणि अक्षरशः म्हणजे ज्याला आपण सटकलं म्हणतो तसं माझं डोकं सटकलं की माझी सगळी उदाहरणं बरोबर असून मला 10 मार्क कसे पडतात. पण त्या काळात असं होतं की शिक्षकांवर अतिशय विश्वास असायचा पालकांचा, त्यामुळे घरी सांगावं तर वडील मला मारतील आणि हे त्या मुलांचंच ऐकतायत. त्यांनी काय काय त्या पेपरमध्ये करून ठेवलं होतं ते त्यांचं त्यांनाच माहिती. आणि मी जेव्हा दाखवायला हे सगळं तुझं चुकलं आहे म्हणाले, मी घरी आलो, हिरमुसलो आणि दुसऱ्या दिवशी मी घरातून बाहेर पडलो. चक्क माझं सगळं एक सतरंजी आमकं तमकं, सातवीला असतानाची गोष्ट आहे ही. गाईड वगैरे घेतलं, हे घेतलं, काय जे मला शक्य होतं ते बरोबर घेतलं. बाहेर पडलो आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली की मी मागच्या जन्मीचा रामदास आहे, माझा कुणी शोध घेऊ नका. बरं का, आता हे मला का सुचलं? याचं कारण, याची कारणं अनेक आहेत. मला कीर्तनाचा छंद होता, म्हणजे कीर्तनात रोज जाऊन बसायचो मी आणि तिथे ह्या सगळे असे चरित्र ऐकलेले असायची. ते रामदासांचं ऐकलो होतो, त्याच वयात मी होतो, त्यामुळे असेल कदाचित. पण मला ते सुचलं आणि मी गेलो निघून. गेलो ते असं भरकटत भरकटत त्र्यंबकेश्वरला गेलो आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये मी जेव्हा गेलो, तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कपडे बिपडे काढून ठेवले, सगळं बाहेर ठेवलं आणि आत गेलो आणि घे म्हणत ब्राह्मणाचं पोरग आहे म्हटल्यानंतर त्यांनी मला हात लावू दिला तिथे त्यामध्ये. आणि तिथे मला अशी उपरती झाली की नाही, आपण घरी जायला पाहिजे, आपलं चुकलं काहीतरी. हा, सुबुद्धी सुचली म्हणा किंवा काय असेल ते त्यांची प्रेरणा. तर दुसरे मी नाशिकमध्ये आमची मावशी, म्हणजे ही मानलेली मावशी टाकळकरांची बहीण राहत होती, तिथून मी गेलो नाशिकला, गेलो तिच्या घरी, गेलो थापा मारल्या की ट्रीप आली आहे, त्यांच्यावर आलो, मी मावशीकडे जाऊन येतो म्हणालो वगैरे वगैरे. त्या दिवशी थांबलो तिथे, दुसऱ्या दिवशी मामा तिथे आले आणि ते मला घेऊन गेले आणि मग सगळी भोवतीनं भोवती झाली आणि सगळं ते उजेडात आलं. त्या मुलांचे पालक अतिशय सुज्ञ होते, त्यांनी इतका चांगला दृष्टिकोन घेतला की तो इतका हुशार मुलगा असताना तुम्ही हे जे खोड्या केलेल्या आहेत हे अजिबात चालणार नाही. त्या मुलांना शासन तर झालंच, पण त्या शिक्षकांना शासन झालं. मी शिक्षक आहे आज, शिक्षकांना शासन व्हावं की नाही याविषयीचा मला कोणी प्रश्न विचारत, शिक्षकांनी असा तुझा भाव किंवा या तऱ्हेचा दृष्टिकोन कधीच ठेवू नये हे मी त्या काळात शिकलो, त्यावेळी शिकलो, मला भोगावं लागलं म्हणून शिकलो आणि तिथे माझ्यातला शिक्षक प्रगट झाला. पुढे मी शिक्षकच झालो, पण त्याचंही कारण असं आहे की मॅट्रिकपर्यंत माझं तिथं शिक्षण झालं, कुठे नापास वगैरे होण्याचा प्रश्नच नव्हता आणि घरची अतिशय दारिद्र्य. मी मॅट्रिक पास झालो त्याच्या 4 दिवसांनी वडील रिटायर झाले आणि घरातली सगळी जबाबदारी येऊन पडली. थोरल्या 2 बहिणी होत्या, थोरला भाऊ होता, पण तो भाऊ बीडकडे कुठेतरी मामाकडे गेलेला होता, तिथून त्यालाही नोकरी नाही काही नाही, या 2 बहिणींची लग्न व्हायची अशा परिस्थितीमध्ये आणि धाकटा भाऊ धाकटी बहीण आणखी मला होती आणि आमच्या घरात मॅट्रिक झालेला असं मीच एकटा होतो, काय करायचं मोठा प्रश्न पडला. थोरली बहीण मॅट्रिक झाली होती आणि ती शिक्षिका होण्यासाठी प्रयत्न करत होती जिल्हा परिषद. मग तिला एक ऑर्डर आली, ती श्रीरामपूरजवळ हे जे कार गुंतांबा तिथली ऑर्डर आली. मग आता कुठं राहायचं असा प्रश्न निर्माण झाला आणि मी 11 झाल्यानंतर मी रडत बसलो अक्षरशः. मला कॉलेजमध्ये जायचं, म्हणजे थोडंसं कसं असतं की बालवयामधलं ते हट्ट असतो. आणि मग तिने मला खूप समजून सांगितलं की हे सगळं कोण निस्तरणार, अमुक कसं करणार. त्यातून मग मी कमिटमेंट केली की ठीक आहे, मी तुझ्या बरोबर येतो. आणि तिथे श्रीरामपूरला मी TD गेलो,
1: टीचर शिक्षक होण्यासाठी तुम्ही निर्णय घेतला.
2: आणि तिथे आम्ही आमच्याच गावातले तिथे स्थलांतरित झालेले मुंदळा शेठ होते, त्या मुंदळा शेठच्या घरी राहिलो. त्यांची बायको जी होती त्यांना आम्ही बाई म्हणायचो. तिने तिची मुलं जशी तसा मला मुलगा मानलं, म्हणजे एखादा मुलगा ठेवावा असं नाही. वास्तविक त्यांनी मला काही काम सांगितलं असतं तरी चाललं असतं. ते जे मुंदळा शेठ होते ते आणि बाई मला दुसरे आईवडीलच मिळाले आणि मी तिथं 1 वर्षभर मुंदळांकडे राहिलो आणि त्यामध्ये मला खूप शिकायला मिळालं की गरिबीशी कसं झगडायचं असतं, स्वाभिमानाने कसं झगडायचं असतं आणि सगळ्यावर मात कशी करायची असतं. हे सगळं करत असताना फडके सरांचा माझ्यावर अतिशय जीव होता, आमचे त्यावेळेचे मुख्याध्यापक, त्यांना मी खूप आवडायचो. तर त्यांनी काय केलं मग की मी TD असतानाच इकडे एक शिक्षक सोडून गेले सायन्सचे, मी मॅट्रिक्युलेट, तर मी घरी आलो होतो. मला म्हणाले तू करतो का याच्या, सोडून गेलेत आता मार्चमध्ये, मार्च एप्रिल 2 महिने जागा आहे, करतोस का? करतो मी म्हणलं. मग मी तिथे शिक्षक लागलो, म्हणजे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांच्या यांनी TD सुद्धा मी रजा घेऊन गेलो आणि त्यात पारित होण्याचा प्रश्नच नव्हता, पारित झालो आणि शिक्षक म्हणून मी तिथे काम करायला लागलो.
1: सुरुवात अकोल्यापासून झाली, अकोल्यामध्ये शिक्षक म्हणून काम.
2: तर माझं बालपणाविषयी तुम्ही विचारायला लागला तर बालपणी मी खोड्या केल्या नाही तसं नाही, पण मी राष्ट्रसेवा दलाचा सैनिक, राष्ट्रसेवा दलामध्ये मी मुख्य शिक्षक म्हणून मला त्यांनी नेमलं होतं माझ्यातले गुण पाहून. पुढे 7वी 8वीत आल्यानंतर माझा 60 सालांशी संबंध आला, त्यांनी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणलं, कारण आमचे पगारे म्हणून जे फुलटायमर होते राष्ट्रसेवा दलाचे ते तिथून गेले आणि नंतर राष्ट्रसेवादल जवळजवळ बंद पडल्यासारखं झालं आणि मी मोकळा होतो. त्यांनी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये नेलं आणि त्या शाखेमध्ये सुद्धा मी मला मुख्य शिक्षकच करून टाकलं त्यांनी. त्यामुळे मी तिथेही रमलो. माझ्या मनात कधी असा विचार आला नाही की राष्ट्रसेवा दल काहीतरी वेगळं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दोन्ही राष्ट्राचाच विचार करणारे होते. फक्त फरक एवढाच होता, इकडे मुली पण यायच्या तिकडे मुली यायच्या नाहीत, एवढाच फक्त फरक होता. बाकी साने गुरुजींचे बोधपट वगैरे अमकं तमकं गाणी सगळी सगळीकडे सारखीच होती. त्यामुळे माझ्यावर चांगले संस्कार होते. बालवयातल्या खोड्या मी फारशा केल्या नाहीत हे दुर्दैवाने सांगावं लागतं मला. केल्या असतील पण त्याला एक सेन्स असायचा, वेगळ्या पद्धतीने आम्ही खोड्या करायचो. तर असं मी शिक्षकच झालो डायरेक्ट. आणि 18वे वर्ष पूर्ण नसताना मला शाळेमध्ये घेतलं आणि नंतर अंडर एज घेतल्यामुळे माझा 3-4 महिन्याचा पगारसुद्धा संस्थेने भरला. त्याची मला झळ पोचू दिली. तेव्हापासून ते 7 सालापर्यंत म्हणजे 42 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलं. तर असं मी अकोल्यामध्ये घडलो आणि ते फडके सरांच्या याच्यामध्ये घडलो. मग त्यांनी विडाच उचलला की याला शिकवायला द्यायचं. पण त्याच्यामध्ये एक घटना अशी घडली, ज्यावेळी मला त्यांनी शिक्षक केलं तर दुसऱ्या वर्षी सगळे नेमणुका इथून व्हायच्या, नगरमधून व्हायच्या. आणि नगरमधून व्हायच्या तर नगरमधून इथं भैया देशमुख होते पहा, तर त्या भैया देशमुखांना त्यांनी तिथं नेमून टाकलं आणि मला जागाच नाही राहिली. आता नेमलं खरं पण भैया देशमुखांना तिथे यायचं नव्हतं, त्यांना नगरमध्येच हवं होतं. त्यांचे आणि नानासाहेब निसळांचे वगैरे चांगले संबंध,
1: हिंद सेवा मंडळाची शाळा होती,
2: हिंद सेवा मंडळामध्ये. असं काय करायचं, घरी खायला नाही. आणि मला नोकरी लागल्याबरोबर त्याच मे महिन्यामध्ये बहिणीचं लग्न झालं, त्यामुळे तिचा पगार आता त्यांच्याकडे जाणार. संध्याकाळी काय खायचं असा प्रश्न. अशा अवस्थेमध्ये आमचं मे जून जुलैपर्यंत असे दिवस चाललेले होते. मी रोज जाऊन फडके सरांकडे बसायचो, काय काहीतरी मला काम द्या. दोन चार ठिकाणी आम्ही प्रयत्न केले पण यश आलं नाही.
1: शिक्षण तुमचं चालूच होतं की थांबलं होतं तेव्हा त्या काळामध्ये?
2: शिक्षणाचा त्यावेळी प्रश्नच होतो. मी टीडी झालो होतो आणि त्यातल्याच ह्या 2-3 महिन्यातल्या गोष्टी, त्यामुळे अजून मला पुढे काय करायचं हे ठरवलेलंच नव्हतं. मी अगोदर हाताला काम काय मिळेल ती, हा ती गरज होती. आणि मग शेवटी फडके सर म्हणाले, अरे काही होत नाही पण मी तुला एक काम देऊ शकतो, तू शिपाई होतोस का उद्यापासून शिपाई म्हणून येतो की म्हणलं. ज्या शाळेत मी विद्यार्थी होतो तिथेच मी शिक्षक म्हणून कामाला लागलो. त्यांनी सांगितलं शिपाई होतो का, मला जेवणाची भ्रांत होती, शिपाई काय काय मुख काय, कुठलंही काम वाईट नसतं. गेलो शिपाई म्हणून आणि शिपाई म्हणून त्या दिवशी संपूर्ण काम केल्यानंतर संध्याकाळी ते म्हणाले, बघूया आता काय ते येतो की काय भैया देशमुख. पण त्यांची टेलिग्राम आला की मी काही येत नाही म्हणून. आणि फडके सरांनी सांगितलं उद्यापासून तू मास्टर म्हणून ये. आणि अक्षरशः 13 जुलै 65 त्या दिवसापासून जो मी मास्टर झालो तो आज ताग आहेत.
1: या सगळ्या प्रवासामध्ये अनेक अनुभव गाठीशी असतील तुमच्या, अनेक गुरुजन भेटले, सहकारी तुम्हाला भेटले असतील आणि आता तुमचे विद्यार्थी पण उत्तम आता शिक्षक म्हणून काम करतात. कसा होता प्रवास?
2: हा सगळा प्रवास थोडस बोस्टिंग होईल पण हा सगळा प्रवास स्वयंभू होता. याच्यामध्ये मला घडवणारे असे 2-3 शिक्षकांचंच नाव मी घेऊ शकतो, ते म्हणजे फडके सर, साठे सर, देशपांडे सर आणि भालेराव सर. यांच्या मुशीतून मी घडलो, त्यामुळे एका बाजूला ओरेटरी माझी चांगली झाली, दुसऱ्या बाजूला सेवा कार्य करण्याची भूमिका जी फडके सरांची होती ते पूर्ण गांधीवादी होते आणि ते त्या पद्धतीने काम करायचे. त्यांच्या तालमीत मी तयार झालो असल्यामुळे सेवा कार्यामध्ये मला रस निर्माण झाला. राष्ट्रीय कार्य करण्यामध्ये मला साठे सरांनी घडवलं आणि भालेराव सर मिलिटरी मॅनच होते, त्यामुळे मीही त्याच पद्धतीने घडलो. आणि असा प्रवास चालू असतानाच मी ठरवलं काय की एकही दिवस थांबायचं नाही, मला शिकायचं आहे. आणि मी शिक्षण सुरू केलं आणि मी एक इयत्ता करत करत PhD पर्यंत शिक्षण तिथे केलं आणि एकही दिवस कुठल्याही कॉलेजमध्ये गेलो नाही. आणि तिथे PhD होत असताना मी आदिवासींमध्ये काम करत होतो. माझा जो विषय होता 40 गाव डांगण परिसर, सांस्कृतिक वाङ्मयीन आणि भाषिक अभ्यास, असा मी विषय घेतला. तो विषय इंटरडिसिप्लिनरी होता, कल्चरल लिटररी आणि लिंग्विस्टिक. अवघड होता. डॉक्टर मोर्जांनी मला स्वीकारलं.
1: डॉक्टर गंगाधर मोर्जे नगरचे लोकसाहित्याचे अभ्यासक त्याकाळी,
2: त्यांच्यामुळे मी लोकसाहित्याकडे आलो. खरं म्हणजे मी अगोदर जो विषय घेतला होता तो संत वाङ्मयाचा होता आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा होता. कारण मला जे या क्षेत्रामध्ये म्हणजे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आणलं ते भीमराव कुलकर्णींनी. त्या भीमराव कुलकर्णींमुळे मी PhD ला हे झालो. त्या PhD ला त्यावेळी सहजासहजी प्रवेश मिळत नसे, त्यांनी मला त्यावेळी इंटरव्ह्यूमध्ये जो विषय दिला होता तो इतका अवघड होता की तो ऐकूनसुद्धा लोकांना शहारा येईल. त्यांनी मला सांगितलं की मुक्तेश्वरांचं संक्षेप रामायण आणि एकनाथांचं भावार्थ रामायण यांचा तुलनात्मक अभ्यास याच्यावर तुम्ही प्रबंधिका लिहा, प्रबंधिका लिहायची, त्यात पारित झालं तर तुम्ही पी एच डीला. आणि तर कसं करायचं हा मोठा प्रश्न होता. मी आलो घरी आणि ठरवलं करायचं आपल्याला. त्यामध्ये मला वासुदेव रामचंद्र धर्माधिकारी म्हणून आमचे गावगुरु होते, दशग्रंथी ब्राह्मण, अतिशय प्रकांड पंडित, त्यांनी मला वाल्मिकी रामायण मुळातून शिकवलं. म्हणजे त्यामुळे मला वाल्मिकी रामायण कळलं आणि वाल्मिकी रामायणाचे पडसाद ह्याच्यात कसे उमटलेले आहेत. मग भावार्थ रामायणाचा जो बाज आहे तोच वेगळा आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण भक्तिभाव आणि भावनात्मकतेनं ते मांडले, तो इतिहास म्हणून त्याच्याकडे बघायचं नाही एकनाथांच्या रामायणाकडे. पण संक्षेप रामायणामध्ये थोडक्यात इतिहास कसा लिहावा आणि तोही रंजक करून कसा लिहावा हे मुक्तेश्वरांकडून शिकावं. म्हणजे इतिहास आणि भावना यांचा समतोल आणि त्यांची तुलना कसं, कुठे संक्षेप केला आहे, कुठे विस्तार केलेला आहे, असा मी 5-6 प्रकरणामध्ये तो थीसिस लिहिला पी एच डीच्या प्रवेशासाठी. आणि मला प्रवेश मिळाला. मिळाल्यानंतर हे लोकसाहित्याचे, ते म्हणाले तुला लोकसाहित्यात करायला चालेल का. सुदैवाने बी एडला असताना मी लोकसाहित्याचा एक प्रोजेक्ट केला होता. तो अक्कांच्या एक होता, अक्का म्हणजे सरोजिनी बाबर, त्यांच्या एक होता राजावरून तो केला होता. मी म्हटलं ठीक आहे मी करेन. मी एक धोरण ठेवलं होतं की मला जर पुढे जायचं असेल तर मी कशात नाही म्हणता कामा नये, ही पहिली गोष्ट. आणि ज्यांनी आव्हान दिलं किंवा आवाहन दिलं त्या दोघांनाही नाही म्हणायचं नाही, त्याला सामोरं जायचं. मोरजेंनी म्हणलं ठीक आहे मी करतो.
1: सर, डॉक्टर मोरजेंची पहिली भेट फार रंजक किस्सा आहे. ती भेट कशी होती तुमची?
2: मी अक्षरशः सशा सारखा त्यांच्या समोर गेलो. काय मला, माझी त्यांची ओळख नव्हती. त्यावेळी ते मिरीकर वाड्याच्या शेजारी इकडे कोर्ट गल्लीमध्ये राहत होते, त्या चव्हाणांचा वाडा काहीतरी, त्या चव्हाणांच्या वाड्यामध्ये ते राहत होते. तर मी गेलो, तोपर्यंत मोरजे सरांचं आणि भीमराव कुलकर्णींचं बोलणं झालं होतं. आणि मला भीमराव म्हणाले होते की अरे तू फार हुशार माणूस आहे अतिशय, आणि तू त्यांच्याकडे करायला काही हरकत नाही. मी गेल्यानंतर बसलो तिथे, त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुझे मार्क काय, तू कधी कॉलेजमध्ये गेला होता का, तू काय काय केलेलं आहे. आणि मी त्यांना एक एक सांगत गेलो. त्याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगितली आणि ते माझ्या प्रेमात पडले. त्यांना असं सांगितलं मी की काय झालं की मी बी एड झालो आणि वेगळं वळण लागलं होतं थोडंसं माझ्या एकंदर करिअरला. आमचे एक मित्र होते, त्यांनी मी एकत्र हॉटेल काढायचं ठरवलं, अगदीच वेगळा विषय. पण मी त्यात रमलो नाही. तेवढ्यात तो ज्युनियर कॉलेजचा सर्क्युलर आलं आणि ज्युनियर कॉलेजला एम ए पाहिजे होतं, एम ए बी एड. त्यामुळे मी म्हणत हे हॉटेल तू सांभाळ, मी आता एम ए करतो. तोपर्यंत एक वर्ष गेलो होतं आणि एम ए 2 वर्षाचं असतं. डॉक्टर चुणेकरांनी नुकतंच संगमनेरला एम ए सुरू केलं होतं, ते एक एक वर्ष घेणार होते. मी त्यांना म्हणालो मी 2 वर्ष एकदम केले तर कसं व्हाईल. काय ते हसले असे मिश्किलपणाने माझ्याकडे पाहून, काय बोलताय, एक एक वर्ष लोकांच्या होत नाही. नाही पण म्हटलं मला काही पर्यायच नाही, कारण आता ज्युनियर कॉलेज येणार आहे आणि मला तिथं तर घुसायचं आहे. त्यामुळे पहा भाऊ तुम्हाला करायचं तर करा. आणि मी ठरवलं आणि एम ए होल केलं आणि संगमनेर सेंटरला मी पहिला आलो. बरं का, एम ए होल 8 पेपर एकदम दिले एम एचे. आणि कौंडिण्य सरांनी फोन केला आमच्या शाळेमध्ये, अरे तुमचे कोण ते सहस्रबुद्धे कोण आहेत तुमचे, ते सेंटरला पहिले आलेत. आमचं सेंटर नवीनच सेंटर होतं, बाकीचे सगळे फर्स्ट इयरच करत होते. पण मी 8 पेपर दिले आणि तिथे सगळ्यात जास्त मार्क मिळाले. सगळ्यात जास्त मार्क म्हणजे किती असतील, 52% मार्क होते. त्यावेळी सेकंड क्लासला फार महत्त्व होतं, फार अवघड असायचं सगळं. तर मी झालो आणि लगेच मला मग पी एच डीला जायचं होतं. हे मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी एम ए होल केलं आहे आणि मला असं असं अशाच परीचा थीसिस लिहायला सांगितलं होतं, त्यामुळे तुम्हाला ते संत वाङ्मयामध्ये जास्त रस आहे, मग ते तुम्हाला हे जमेल का, असं थोडंसं ते जरा मुचकळ्यात पडले. पण मोरजेबाई माझ्याकडं बारकाईने बघत होत्या. त्या म्हणाल्या अहो त्यांना काहीही जमेल म्हणाले. त्यांचं जे ते जे सांगतात त्यांची माहिती त्यातून त्यांना काही जमेल. म्हणे तू तिथे आदिवासी भागातून आलास म्हणतोयस, मग आदिवासींवर तर तू का नाही हे करत लोकसाहित्यामध्ये, करील की म्हणलं.
1: पद्माताईंमुळे
2: हिशोब झालं, पद्मा मोरजेंमुळे. आणि त्या पद्माताईंनी मला शेवटपर्यंत आईची माया दिली. म्हणजे मी कधी बाहेर उतरलो नाही, त्यांच्याचकडे उतरायचो. असं त्यांचं स्थिरस्थच होतं. अशी आमची पहिली इंटरॅक्शन झाली आणि मग मी घरी आलो, सुरुवात केली आणि सगळा तालुका पिंजून काढला, प्रत्येक गावात पायी हिंडलो. आणि त्यातून काय झालं की माझ्या मनामध्ये आदिवासींसाठी काहीतरी करावं असं निर्माण झालं.
1: अकोले तालुक्यात आदिवासी बहुल आहे, ठाकर समाज मला वाटतं, कोळी आहे,
2: महादेव कोळी
1: जास्त प्रमाणात
2: संख्येने जास्त आहे, त्याच्या खालोखाल ठाकर आहेत. पण त्यांच्या बरोबरीने तलवार कानडे आणि अतिशय अल्पसंख्य असलेले हेटकर कानडे आहेत. हेटकर कानडे हे मराठी भाषिक नाहीत, ते कन्नड भाषिकच आहेत तसे. पण ह्या चौघांचा मिळून तो टापू तयार झालेला आहे. आणि महादेव कोळ्यांची हारीनी गाव आहेत आणि प्रत्येक गावाच्या किंवा दोन तीन गावांच्या मिळून एक ठाकरवाडी आहे, असं त्याची सगळी सिच्युएशन आहे. मग त्या सगळीकडे मी हिंडलो आणि या सगळ्यांची डायलेक्ट गोळा केली, म्हणजे बोलीभाषा आणि त्यांची लोकगीतं गोळा केली, तिथे पारंपरिक कथा ज्या मिळाल्या त्या सगळ्या गोळा केल्या आणि त्याच्यावर आधारित कल्चरल लिटररी आणि लिंग्विस्टिक असा इंटर डिसिप्लिनरी असा थिसिस सबमिट केला. दॅट वॉज द फर्स्ट थिसिस इन युनिव्हर्सिटी विच इज इंटर डिसिप्लिनरी थिसिस. त्याच्यासाठी स्वतंत्र पान घातलेलं आहे मराठीच्या PhD याच्यामध्ये स्वतंत्र पान घातलं की कोणत्या प्रकारचा हा थिसिस आहे. इट कॅन बी बोस्टिंग, म्हणजे हे बोस्टिंग वाटेल की हे स्वतःच फार मोठेपणा
1: नाही, पण हे पहिल्यांदा अशा पद्धतीचं संशोधन झालं आणि पुढे पुस्तकं पण तुम्ही प्रकाशित केले.
2: आणि मोर्जे सरांना त्याचा इतका विलक्षण अभिमान होता की त्यांनी नंतर जेव्हा लोकसाहित्य स्वतंत्र अभ्यास क्षेत्र आहे असं पुस्तक लिहिलं ते माझ्या थिसिसवर आधारित लिहिलं आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलं की या थिसिसचा मी मुक्तपणाने वापर केलेला आहे. म्हणजे स्वतंत्र अभ्यास क्षेत्र असं लोकसाहित्याला म्हणण्याचं धाडस मोर्जे सरांनी सबंध विश्वामध्ये पहिल्यांदा केलेलं आहे आणि हे त्यांचं मोठेपण आहे. लोकसाहित्यातलं सगळ्यात मोठेपण मोर्जे सरांचं काही सांगायचं असेल तर ते हे की हे स्वतंत्र अभ्यास क्षेत्र आहे, ते त्या तऱ्हेनं झालं पाहिजे. आणि आज आता 65 युनिव्हर्सिटी झाल्यात नुसत्या लोकसाहित्याच्या जगामध्ये, अजून भारत त्याच्या पाठीमागे आहे, कन्नडमध्ये एक झाली, तर त्या लोकसाहित्याचा मी अभ्यासक झालो. अशा तऱ्हेने मी PhD पर्यंत झालो तरी देखील मी तिथे वनवासी कल्याण आश्रम म्हणून एक संस्था उभी केली. त्या 3 विद्यार्थी पहिल्यांदा मी माझ्या घरातच ठेवले आणि माझ्या घरातच ते वसतिगृह सुरू केलं. मुळामध्ये महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम नावाची संस्थाच नव्हती, ही 1979 मी सुरू केलं. त्यावेळी जशपूर नगरला बाळासाहेब देशपांडे म्हणून आहेत, त्यांनी वनवासी कल्याण आश्रम सुरू केलं होतं. तिथे वनवासी हा शब्द आदिवासींसाठी वापरला जातो. इथे वनवासी या शब्दाला वेगळे कन्नोटेशन आहे, वनवासी म्हणजे अनाथ वगैरे वगैरे. महाराष्ट्रात लोकांना वनवासी म्हटलं की चीड येते, पण उत्तरेकडे सगळीकडे वनवासी म्हणजे आदिवासी, वनात निवास करणारे. आणि त्यांचं अनुकरण म्हणून मी माझ्याकडे 3 विद्यार्थी घेतले, एक विठ्ठल खाडे, रखमा मुठे आणि निवृत्ती झडे अशी त्यांची नावं. ही सगळं घरातच करायचो आम्ही, ती 3 मुलं माझ्या घरातच राहायला लागली. आणि असा एक प्रश्न निर्माण झाला, ज्युनियर कॉलेज सुरू झालं होतं, 10-11 विद्यार्थी होते आदिवासी आणि त्यांना स्कॉलरशिप मिळणार होती, BC स्कॉलरशिप, पण ती मिळणार होती मार्चमध्ये. आणि त्या काळामध्ये असं निर्माण झालं की त्यांनी राहायचं कुठे, त्यांनी खायचं काय तोपर्यंत, त्यांना काही सर्वोदयामध्ये सर्वोदयाचं जे बोर्डिंग होतं ते कोळी बोर्डिंगच म्हटलं जायचं, पण तिथं त्यांना प्रवेश मिळाला नाही. मग त्यांना आम्ही जरा विश्वासात घेतलं, म्हटलं मी असा असा एक प्रयोग करतोय, तुम्ही इथून परत घरी जाणं हे तर मला पटणारच नाही, म्हणलं मी इथे शिक्षक आता आहे आणि तुम्ही माझ्याकडे आलेले आहात तर तुम्ही इथे शिकायचंच, म्हणा मी तुमची सोय करतो, पण मी एक शिक्षक आहे, म्हणलं मी तुम्हाला काय देऊ शकणार आहे, तुम्ही एक काम कराल का, मी बाकी सगळं जमा करतो, तुमची जेव्हा BC स्कॉलरशिप येईल तेव्हा ते पैसे तुम्ही मला द्या, तेव्हा चालेल की सर. आणि त्यांच्याच जीवावर आम्ही 20 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल सुरू केलं आणि ह्या सगळ्याला मोफत जागा, मोफत पाणी, सगळं मोफत टाकळकर मामांनी दिलं. म्हणजे ते माझे कोणत्या प्रकारचे लाड पुरवत असत हे याच्यातून सहज सूचित होतं. सर्व प्रकारे ते माझ्या पाठीशी असायचे. तर ते सुरू केलं आणि आज आता 50 विद्यार्थ्यांचं वनवासी कल्याण आश्रम सुरू आहे. साधारणतः 82-83 सालामध्ये जेव्हा वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र अशी संस्था रजिस्टर्ड झाली तेव्हा ते त्याला जोडलं. आणि 83 सालामध्ये मी 83 सालापर्यंत पूर्ण वेळ कार्यकर्त्यासारखं काम करत असे. मग यांचं फिडिंग कसं करायचं हा मोठा प्रश्न होता. तर स्टॅटफिल्ड इक्विपमेंट्स यांनी ते सेंटर दत्तक घेतलं, पण ते द्यायचे 1200 रुपये दरमहा. बाकीचं काय करायचं? तर मी तिथे सगळ्या शिक्षकांच्या मदतीने सगळ्यांना सांगून मग ट्युशन घेतो. मी सकाळी 6-10 आणि संध्याकाळी 6-8 अशा इंग्रजीच्या ट्युशन घ्यायचो आणि प्रचंड विद्यार्थी माझ्याकडे यायला लागले. आणि त्यांचे पालक इतके सुज्ञ, मला ते डबल फी द्यायचे, 10 रुपये फी होती त्यावेळी फक्त, पण काही काही लोक 20-20 रुपये द्यायचे, की हे पैसे एका शिक्षकाच्या घरातल्या चुलीसाठी जात नाहीत, ते आदिवासींच्या उन्नतीसाठी. ही जी जाणीव आहे ना, ती माझ्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद अशी आहे. हा जो विश्वास त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला होता, ते विद्यार्थी आजही माझ्या बरोबर आहेत सगळे, सगळ्यांशी माझे संबंध आहेत, जे ट्युशनला माझ्याकडे येत होते ते सुद्धा, आणि जे आदिवासी वसतिगृहामध्ये होते त्यांच्याशी सुद्धा माझे आजही तसेच संबंध आहेत.
1: सर, तुम्ही नगरला कधी आलात? मग हे अकोल्याचं तुमची सुरुवात झाली?
2: काय झालं की 83 साली घरगुती अडचण आली. बरं का, अडचण अशी आली की माझ्या मिसेसना एकदम अंधत्व येतं की काय, अशा प्रकारची एक अडचण निर्माण झाली. एका लग्नाला गेली होती, तिकडून येताना व्हिट्रस हिमरेज नावाचा एक डिसीज असतो, तो नेमका तिच्या वाट्यात, ते पुरुषांमध्ये जास्त येतो पण तिच्या वाट्याला नेमका आला, आणि एकदम अंधत्व येतं असं म्हटल्यानंतर मला सगळं लक्ष तिच्याकडेच जावं. सगळ्या आमच्या शिक्षकांनी आणि गावांनी इतकी मदत केली. माझं जो काय होतं, तिचं ऑपरेशन करायचं नाही असं ठरवलं होतं आम्ही सगळ्या शिक्षकांनी. दे कंपेल मी टू डू दॅट. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यवस्थेतून मी अहमदाबादला गेलो. अहमदाबादला डॉक्टर नागपालांकडे तिची ट्रीटमेंट सुरू होती. तर त्यावेळची एक सर्वांच्या दृष्टीने आश्चर्यकारक आणि अतिशय हृदय अशा प्रकारची आठवण म्हणजे, आमची सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी आजचे जे माननीय पंतप्रधान आहेत
1: नरेंद्र मोदी
2: त्यांच्यावर होती.
1: बरोबर.
2: आणि त्यांनी आम्हाला स्टेशनवर उतरून घेण्यापासून ते पुन्हा गाडीत बसवून देण्यापर्यंत सगळं केलं. तिच्या ऑपरेशनच्या वेळी 2-3 दिवस स्वतः ते डबा घेऊन येतात. त्यावेळी ते कार्यालय मंत्री होते आणि स्थिती कशी होती बा, ते कार्यालय मंत्री होते आणि मी वनवासी कल्याण आश्रमाचा जिल्हा संघटन मंत्री होतो, असं स्टेटस थोडस वेगळं होतं. त्यांनी इतकं प्रेमाने उषाबेनच असं म्हणत असत. पण हे लक्षात घेऊन त्यांचं कर्तृत्व, माझी स्थिती, माझं कर्तृत्व, मी कधीही चुकून सुद्धा त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीसाठी याचनेला आज तागायत गेलेलो नाही. आज तागायत, ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले मी गेलो नाही. हा, अभिनंदनाचं पत्र पाठवलं, आत्ता सुद्धा अभिनंदनाचं पत्र पाठवलं, पण मी त्यांना भेटायला जाईन कुठेतरी काहीतरी नो, कारण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे ही आठवण मला सांगणं आवश्यक आहे की त्या माणसाचा माझा असा संबंध.
1: आणि नरेंद्र मोदींची कारकीर्द सगळी ती आणि छोटे छोटे
2: प्रकारचे आरोप काही लोक करतात, हेत्वारोप करतात, त्या माणसाला मी 7-8 दिवस का होईना अगदी जवळून पाहिलेले कार्यकर्ता काय असतो. ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला रामजी रुपेरांकडे नेलं, तिथं आमच्या जेवणाची सोय सुद्धा त्यांनी केली तिथं त्या रामजी रुपेरांकडे, दुसऱ्या दिवशी त्यांना आम्हाला घ्यायला आले. ह्या सगळ्यामध्ये माझं वनवासी कल्याण आश्रमाचं काम थांबलं की सरकारी धोरणाप्रमाणे ज्युनियर कॉलेज आणि शाळा अशी जॉईंट होती, ते बायफर्केट करायचं आणि मी तिथं सरप्लस झालो. मी ज्युनियर कॉलेजला मराठीत शिक्षक होते, तिथे सरप्लस झालो. आता सरप्लस झाल्यानंतर मला महाराष्ट्रात कुठेतरी जाणं भाग होतं. वास्तविक पाहता ज्यावेळी 1979 साली मी PhD झालो त्यावेळी मॉडर्न कॉलेजची माझ्या हातात ऑर्डर होती. याच्या रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजची ऑर्डर माझ्या हातात होती, पण वनवासी कल्याण आश्रमासाठी मी ते सगळं सोडून दिलं होतं आणि म्हटलं इथेच राहील असं ठरलं होतं. तर आता प्रश्न निर्माण झाला जायचं कुठं. संस्थेने सर्व प्रकारच्या ऍडजस्टमेंट करून मला सारडा कॉलेजमध्ये 9 तासिका आणि नाईट स्कूलला 9 तासिका अशा याच्यावर फुल टाईम बसवलं.
1: ही कधीची घटना सर?
2: ही 85 सालची घटना. 1 ऑक्टोबर 1985 मी इथं आलो, म्हणजे आज आता मी 75व्या वर्षामध्ये प्रवेश केला आहे. माझी इथं 35 वर्ष 1 ऑक्टोबरला होणार आहेत, तिकडे 40 वर्ष आणि इकडे 35 वर्ष, असा 75 वर्षाचा माझा प्रवास आहे. इथं 85 साली आल्यानंतर 7-8 महिने मी ज्युनियर कॉलेजला होतो. याचं कारण असं आहे की संस्था मला 3-4 वेळा बोलवून थकली होती की तुम्ही इथे या सिनियर कॉलेजला
1: नगरला
2: आणि मी आदिवासींमध्ये रमलो होतो. आणि ज्यावेळी मी सरप्लस झालो तेव्हा मी आल्यानंतर नानासाहेब फार चिडले माझ्यावर.
1: नानासाहेब निसळ अध्यक्ष होते,
2: ते म्हणाले तुम्हाला 3-3 वेळा तुम्हाला आम्ही बोलवलो, तुम्ही आल्यानंतर आता जा तुम्हाला कुठे जायचं ते. हे नुसतं म्हणाले पण त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि त्यांनी दुसऱ्या क्षणी सगळी ऍडजस्टमेंट करवली आणि मला तिथं अकोमोडेट केलं. आणि तिथल्याही सगळ्या लोकांनी माझं इतकं चांगलं स्वागत केलं. बोपर्डीकर सर असू देत, सुप्र कुलकर्णी असू देत, गोविलकर बाई असू देत, जीवाचं राम केलं त्यांनी. आणि लगेच जागा निर्माण केली सिनियर कॉलेजला आणि मला सिनियर कॉलेजला घेतलं. सुदैवाने तिथेच प्राचार्य म्हणून मी रिटायर होऊ शकलो. असा माझा एकूण प्रवास शिक्षणाचा आणि नोकरीचा झाला.
1: सर, साहित्यिक म्हणून तुमची फार मोठी कारकीर्द आहे, अनेक ग्रंथ तुम्ही लिहिले. आणि संशोधन करून लिखाण केलं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे अगदी तुमच्या PhD विषयापासून म्हणजे 40 गाव डांगाण भागात तुम्ही फिरून त्या काळामध्ये ही सगळी माहिती गोळा केली आणि आत्ताही तुमचा हा प्रवास चालूच आहे. अजूनही वेगवेगळे विषय तुम्ही घेत आहात, त्याविषयी थोडंसं सांगा.
2: कसं आहे की मी इयत्ता 9वीपासून ते 11वीपर्यंत जो घडलो तो या संस्थांमध्ये घडलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रसेवा दल हे मी नेहमी सांगत असतो की राष्ट्रसेवा दल प्रथम आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांच्या मुशीत मी घडलो. त्यामुळे संघर्ष करायचा आणि पुढे जायचं हे माझ्या वृत्तीतच होतं. त्यात अभ्यासवृत्ती लहानपणापासूनच होती, बुद्धी तैल होती. त्यामुळे अभ्यास कसा करायचा आणि किती करायचा याचा मला कधी प्रश्नच पडला नाही. मी झोकून देऊन अभ्यास करायचो, तितकंच झोकून देऊन सामाजिक कार्य करायचो. मला असं कोणी तासन तास अभ्यासच करत बसलोय असं कोणी बघितलेलं नाही, किंवा मी तासन तास लिहितच बसलोय असंही कोणी मला बघितलेलं नाही. माझ्या वृत्तीची स्वभावाची वेगळेपण आहे असं म्हणा, त्याला मी खासियत म्हणणार नाही, हे वेगळेपण आहे. तर झालं काय की मी 85 पर्यंत काहीच लिहिलं नव्हतं, म्हणजे खरं म्हणजे 84 पर्यंत
1: नगरला येईपर्यंत,
2: नगरला येण्या अगोदरच 84 पर्यंत मी काही लिहिलं नव्हतं, कारण मी सामाजिक कार्यामध्ये होतो. आठवतं मला ते 62 साली मी एक कविता लिहिली होती, ती समर गीतासारखी लिहिली होती 62 सालच्या युद्धाच्या प्रसंगावर.
1: आठवते आता कविता ती,
2: ससज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला, अशी जी साने गुरुजींची कविता आहे तशाच प्रकारची मी कविता केली होती. तर ते संघाच्या याच्यामध्ये आम्ही बसवायचो होती तिथं करायचो. तर असं ते त्यावेळेची एक कविता सोडली तर मी पुन्हा साहित्याच्या वाटेला तोपर्यंत गेलोच नाही. पण 84 साली एक श्रीविद्या प्रकाशनचं एक जाहिरात आली की वो कादंबरी लेखन स्पर्धा, आणि मदन चोरघडे नावाचे एक फुल टायमर होते म्हणजे ज्याला आपण संघ प्रचारक म्हणतो, ते मला म्हणाले डॉक्टर साहेब तुमचा एवढा सगळा अभ्यास आहे आदिवासींचा आणि तुम्ही सारखं बोलता की पहिला स्वातंत्र्य संग्राम हा या आदिवासींनी केलेला आहे, तर त्याच्यावर तुम्ही कादंबरी का नाही लिहित आणि या स्पर्धे. अहो मग मी कधी लिहिलेलं नाही आहे. पण ठीक आहे तुम्ही म्हणता तर लिहितो म्हणलं मी, आणि लिहिला तो संबंध इतिहास. तो इतिहास म्हणजे अहिनकुल ही कादंबरी, ही माझी पहिली कादंबरी खरं म्हणजे, बरं का. आणि ती लिहून मी श्रीविद्याकडे ती याच्यासाठी पाठवली. दुर्दैवानी माझा काही त्या स्पर्धेमध्ये नंबर आला नाही. पण त्याच काळामध्ये काय झालं की एक लेख लिहून आला रामदासांवर, तथाकथित पुरोगाम्यांनी तो लिहिला. ते सर्वांना परिचित आहेत, त्यांचं नाव मुद्दाहून मी घेत नाही. आणि त्याने असं लिहिलं की प्रतिगामी संत रामदास, आणि मला त्याचा विलक्षण चीड आली. चीड आल्यानंतर तोपर्यंत मी इथं आलेलो होतो. रामदासांना प्रतिगामी म्हणणं म्हणजे तद्दन्न मूर्खपणा आहे. जो अतिपुरोगामी आहे त्यालाच तुम्ही प्रतिगामी म्हणत आहात. मग मी काय केलं, रामदासांच्या याचा अभ्यास माझा होताच, त्यातून निवडक सगळे श्लोक काढले आणि उपरोधिक स्वरूपात पुरोगाम्यांच्या तावडीत संत समर्थ रामदास असा एक लेख लिहिला आणि तो रामदास कळसकरांनी छापला आणि तो त्या माणसाला पाठवला. हे भीमराव कुलकर्णींनी पाहिलं आणि मला त्याने म्हटलं तुला हे उद्योग कुणी सांगितले करायला, ह्या उद्योगात तू पडू नकोस कारण ह्याने नुसते वाद वाढतील, त्यापेक्षा तू ललित काहीतरी लिही, तुझा एवढा अभ्यास आहे, तू आदिवासींवरची एखादी सामाजिक कादंबरी का नाही लिहित. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, घरी आलो आणि भरा भरा भरा भरा संबंध डांगाणी नावाची कादंबरी लिहिली.
1: सर तुमची पहिली जी तुम्ही अहिनकुल सांगितलं तिचं कथानक काय होतं?
2: त्याचं कथानक असं होतं की कॅप्टन सिक्स नावाचे एक अतिशय ज्याला क्रूर अशा प्रकारचा इंग्रजी गोरा अधिकारी होता आणि तो त्याला कामच दिलं होतं की हे जे पारंपरिक गडकोट किल्ले आहेत ते उद्ध्वस्त करायचे. आणि मोठी फौज घेऊन त्यांनी अनेक गडकोट किल्ले उद्ध्वस्त केले. त्यावेळी एकदम भेदरलेले होते लोक कारण पेशवाईचा अस्त होत होता आणि त्यामध्ये पेशवेच घाबरले होते तर बाकीचे लोक घाबरणं स्वाभाविक होतं. त्यांनी अनेक किल्ले उद्ध्वस्त केले होते, त्याच्यामध्ये हा रतनगड सुद्धा उद्ध्वस्त केला होता. पण तिथले लोक परागंदा झाले होते पण घाबरले होते तरी देखील हरले नव्हते. त्यांच्या मनामध्ये अहिल्यादेवी होळकरांची स्पृहा होती आणि त्यामुळे ते ठामपणाने
1: संघर्ष करत होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या काळातले जे क्रांतिकारक किंवा क्रांतीवीर आपण म्हणूया त्यामधले हे आदिवासी होते,
2: आदिवासी लोक. त्यामध्ये गोविंद खाडे जो होता तो महालकरी होता रतनगडचा आणि रामजी भांगरे होता तो किल्लेदार होता. पण त्याला इंग्रजांनी मोठ्या यांनी पोलीस अधिकारी केलं आणि तो त्यांच्या कच्छपी लागला. सुरुवातीला लागला पण त्याचा त्याच्यातला जो स्वाभिमान होता तो जागृत झाला. तो स्वतः दरबार भरवायला लागला आणि ते काही इंग्रजांना रुचलं नाही. त्यांनी त्याला पुन्हा काढून टाकलं. तो लगेच गोविंद खाडेला येऊन मिळाला आणि मग गोविंद खाडे आणि रामजी भांगरेंनी ठरवलं इथे इंग्रजांची सत्ता येऊ द्यायची नाही. सगळे जातभाई कोळी ठाकर यांना गोळा केलं. त्यांनी तलवार कांदळी त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी लढा द्यायचा ठरवला. तोपर्यंत शिक्ष दमला होता आणि त्याची जबाबदारी त्यांनी कॅप्टन मॅकिंटोशवर टाकली होती. हा कॅप्टन मॅकिंटोश तरुण होता बरं का आणि तो जबरा होता तसा लढणारा अतिशय धूर्त माणूस. त्यांनी काय केलं की ठाणे पुणे नाशिक नगर या चारही जिल्ह्यातून फौज अशी आवळत आवळत आणली. त्यावेळी गोविंद खाडे आणि रामजी भांगरे हे अवघ्या 1500 त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर
1: आदिवासी होते. सगळे आदिवासी
2: आदिवासी आणि तलवार कानडी विशेषतः. एखाद दुसरे काही मराठे होते त्याच्यामध्ये. तर ते सगळे रतनगडावर लपलेले होते आणि 1500 लोकांच्या जीवावर ते लढत होते. आज जिथं कॅच हे आहे तलाव आहे ते बॅटल फील्ड झालं होतं आणि तिथं सगळे जमून आणले आणि एका तोफेच्या बळावर तो जवळजवळ 15 दिवस त्यांच्याशी लढत होता. पण शेवटी पळावं लागलं आणि पळता पळता म्हणजे जुन्नरच्या साईडला आल्यानंतर त्यांना पकडलं आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये आणून त्यांना डांबलं. पुढे त्यांचा शेवट तिथेच झाला. तर त्याच्यावरची आधारली ही सगळी कथा आहे.
1: त्यात रामा किरवा म्हणून एक महत्त्वाचा
2: त्यांचा साथीदार पण तो म्होरक्या नव्हता. तो यांचा उजवा हात होता.
1: त्यांची नोंद आहे की अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये फाशी दिली.
2: कसं माहिती काय रामा किरवा नंतर रामोश्यांच्या टोळीत जाऊन मिळाला. कारण रामोश्यांची मोठी फळी पुढे सुरू झाली. अलीकडे काय झालं की राघोजी भांगरेंचा उल्लेख आहे. राघोजी भांगरे ठाण्याच्या जेलमध्ये होते पण बाकीचे हे सगळे अहमदनगरच्या जेलमध्ये होते. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. मी नेहमी म्हणत असतो की ह्या आणि हा जो इतिहास आहे हा कोळ्यांचा पहिला उठाव म्हणून आपल्या गॅझेटियर मध्ये नोंद त्याची आणि ती 1822 ते 1835 पर्यंतचा सगळा हा इतिहास आहे.
1: 1857 आधीचा हा सगळा घटनाक्रम आहे.
2: त्याला पहिलं स्वातंत्र्य समर असं म्हणतोय आणि त्याच्या पाठीमागे जी स्पृहा होती ती अहिल्यादेवींची होती. आणि अहिल्यादेवीं मी काही मोठा इतिहासाचा तज्ज्ञ नाही पण एकूण पेशवाईच्या अस्ताचा इतिहास पाहिला तर पेशवाईच्या अस्ताच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी स्वाभिमान जागवला सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी फार पुढाकार घेतला देव देश आणि धर्म ज्यांनी राखण केली त्या अहिल्यादेवी आणि त्यांची स्पृहा त्यांच्यामध्ये होती. म्हणून त्या लढ्याला माझ्या दृष्टीने फार मोठी किंमत आहे. त्याच्यावरच ती कादंबरी. पण नंतर मी डांगाणी लिहिली आणि डांगाणी लिहिताना मी काय केलं की माझा भाषिक अभ्यास असल्यामुळे मी डांगाणी भाषेमध्येच ती लिहिली पूर्ण म्हणजे नॅरेशनची भाषाच ती. आणि ती दोन्ही पुस्तकं एकाच वेळी प्रसिद्ध झाली समजा तुम्ही बरं का. पहिल्यांदी डांगाणी म्हणजे लिहिली पहिल्यांदी आईनुकुल पहिल्यांदी डांगाणी काढली परिमल प्रकाशन औरंगाबाद. त्यांचा माझा काही परिचयही नाही पण त्यांच्या पॅनलवर फमू शिंदे होते आणि फमू शिंदेनी ही पुस्तकं वाचली होती. तर तो म्हणाला अरे इतकं भारी लिहिलेलं आहे की ते आपण काढूया. म्हणजे मला माहितीच नाही म्हणजे त्यांच्याशी परिचय नाही यांच्याशी मी अकोल्यातून कसा परिचय ठेवणार. आणि ती ते पुस्तक काढूनच त्यांनी पाठवलं. तोपर्यंत ते मी गवा भेरांकडे पण पाठवलं होतं आणि गवा भेरांनी अहिनुकुल कादंबरी मासिकामध्ये छापूनही टाकली होती. पण डांगाणीचं यांनी घेतलं होतं. तुमच्या गवा भेरांनी त्याची प्रेस कॉपी तयार केली होती आणि म्हणे आता आम्ही प्रेस कॉपी तयार केली कसं काय तुम्ही हे करता. पण ते पुस्तकच माझ्या हातात आली आणि मग त्यामुळे दोन्ही पुस्तकं त्यांनी काढली. पण ह्याला दाद मात्र त्यावेळेचे सरसंघचालक जे होते बाळासाहेब देवरस त्यांच्या हस्ते मोतीबागेमध्ये अहिनुकुलचं प्रकाशन झालं.
1: हो
2: ही सुद्धा एक ऐतिहासिक गोष्ट आहे की आदिवासींमध्ये काम करणारी संस्था त्यांनी आदिवासींच्या स्वातंत्र्य आणि तिथून मग त्यांनी एक विंगच तयार केली की आदिवासींनी केलेले स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास लिहून काढू आणि समज भारत देशातल्या आदिवासींनी कुठे कुठे संग्राम केले त्याचा आज इतिहास तयार आहे. हे त्यातून घडू शकलं. ते बाळासाहेब देवरसांच्या हस्ते ते झालं. याचं कारणही पुन्हा कसं आहे की आपल्या इथे असलेले दामण्णा दाते जिल्हा प्रचारक आणि तात्या बापट विभाग प्रचारक होते त्यांना ती अर्पण केलेली होती. त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये रसही वाटला आणि त्याचं प्रकाशन झालं. तिथून मी साहित्यिक झालो. म्हणजे अगोदर मी संशोधक झालो आणि नंतर मी ललित लेखक झालो. अशा तऱ्हेने माझा प्रवास सुरू झाला. आणि मग एक एक एक एक एक पुस्तक होतच गेलं. आज ताग्यात मी लिहितोय. आता मी माझ्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, कादंबऱ्या 13-14 झाल्या आहेत, कादंबऱ्यांवर स्वतंत्र PhD झालेलं आहे, जवळजवळ सगळ्या कादंबऱ्यांवर MPhil झालेलं आहे, कविता आहेत, नाटक आहेत, माझी 3 नाटकं झाली आणि त्याचं फार छान रेकॉर्डिंग यांनी आपल्या आकाशवाणीने केलेलं आहे, त्याचा परिचय करून देणार. ललित लेखन भरपूर झालं आणि वैचारिक लेखनही प्रचंड झालं. त्याच्यामध्ये संशोधनात्मक लेखन आहे, तसंच संत साहित्यावरचं लेखन आहे आणि तसंच लोकसाहित्यावरचंही लेखन आहे. आणि लोकसाहित्यामध्ये जो मी पहिल्यांदा थीसिस लिहिला स्वतंत्र, तो लोकबंध नावाचा. आणि त्यावेळी डॉक्टर मोरजे, त्यानंतर वसंत दावतर, मी, सगम मालशे, आम्ही एकत्र बसून चर्चा करायचो. आणि त्याच्यामध्ये विशेष असं की पद्मा मोरजे आणि वसंत दावतर यांना तो विचार एकदम क्लिक झाला आणि तो स्वतंत्र विचार आहे असं त्यांना लक्षात आलं. आणि मग खूप चर्चा करून तो लोकबंध नावाचा मी थिसिसच आहे तो लिहिला. आणि झालं असं की त्याला संशोधनाचा पुरस्कार मिळाला त्याचा चांगला. आणि तो आता सगळीकडे सगळ्या विद्यापीठांना तो आहेच. आणि शिवाय सेटनेटमध्ये त्याच्यावर स्वतंत्र प्रश्न पडतात. अशा तऱ्हेचा तो लोकबंध झाला. पण त्याच्यानंतर मग दावतरांनी ते लक्षातच घेतलं की लोकसाहित्याला जर चांगलं वळण लावायचं असेल तर सहस्रबुद्ध्यांची व्याख्यानं केली पाहिजे. मग मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये अका प्रयोळकर व्याख्यानमालेमध्ये त्यांनी लोकसाहित्यावर माझी 3 व्याख्यानं घडवली. आणि त्याच्यातून लोकसाहित्य संशोधन पद्धती या नावाचं, ज्याला आपण मेथोडॉलॉजी म्हणतो, त्याच्यावरचं पुस्तकं झालं. मग त्याप्रमाणे क्षेत्रीय अभ्यास कसा करावा त्याचं मॉडेल त्याच्यामध्ये आपण दिलं.
1: संशोधनाची दिशा कशी असावी हे त्यातून कळतं. सर, अगस्त्य ऋषी अकोला म्हणजे अगस्त्यांचं नाव, तर त्यांच्याविषयी तुम्ही खूप संशोधन केलं आणि खूप लिखाणही तुम्ही करत आहात.
2: आता विषय निघाला या सगळ्या साहित्यामध्ये. अगस्त्य ऋषींच्या संदर्भातलं साहित्य अगदी वेगळं आहे. मी नेहमी छातीठोकपणे सांगत असतो की अगस्त्यांनी समक्ष मला सांगितलं की मला लिहून प्रकट कर. मी खरं म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी, अतिशय बुद्धीला जे पटेल तेवढंच ऍक्सेप्ट करणारा माणूस. मला ते सहनच होईना. मी रावसाहेब देशमुख, जो रावसाहेब देशमुख ब्लॅक कॅट कमांडो होता आणि 3 times ही अवॉर्डेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा तो माझा मित्र होता. आम्ही पोहत होतो, मी डुबकी घेऊन वर आलो तर मला समोर अगस्त्य दिसले. आणि ऋषीगण म्हणजे त्यांचे शिष्य, आणखीन असे आज ज्या तऱ्हेनं ऋषी पाहतो तशाच प्रकारचे. आणि ते मला सांगतायत मला लिहून प्रकट कर. मी त्याला सांगायचं तर त्यांनी मला वेड्यात काढलं. आणि मी म्हणलं मला भास झाला असेल, कारण आम्ही सगळी पोरं अकोल्याला गेलं की नदीत डुंबायचं आणि तशाच ओले त्यांनी अगस्त्य आश्रमात जायचं आणि अगस्त्यचे तिथे बागडायचं. असं लहानपणापासून चालू होतं, त्यामुळे झालं असेल असं वाटलं. आणि मी तो विषय नंतर विसरून गेलो. विसरून गेल्यानंतर बरेच दिवस तो विसरलो. त्यानंतर मी प्राचार्य झालो इथे आणि दरवेळी गेलं की आपण अगस्त्यला जाऊन दर्शन घ्यायचं हा परिपाठच होता आमचा. तिथे गेलो मी आणि दर्शन घ्यायला लागलो. त्यावेळी अक्षरशः म्हणजे कुणाही बुद्धिप्रामाण्यवाद्याला हे पटणंच शक्य नाही जी गोष्ट माझ्या बाबतीत घडली. असे हात माझ्या खांद्यावर आले दोन्ही आणि मला हलवून तू विसरलास काय म्हणे तुला मी सांगितलेलं. आणि मला भानच राहिलं, थरथर थरथर कापायला लागलो, भयभीत झालो. कारण असा अनुभव माझ्या आयुष्यात मला कधीच आलेला नव्हता, नेव्हर. आणि मग मात्र काय करावं काय करावं असा फार मोठा प्रश्न माझ्यामध्ये निर्माण झाला. मी आलो आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचा प्राचार्य, PhD झालेला, स्वयंभूपणाने अभ्यास करत गेलेला, आणि त्याला अशा प्रकारचा काहीतरी अनुभव यावा हे माझ्या बुद्धीपलीकडचं होतं. आणि त्यामुळे मी विचार करायला लागलो की काय करायचं याचं, आणि कोणाशी बोलता येईना, हे सांगायचं कसं कोणाला. हे मी हळूच एकदा सुप्र कुलकर्णींना सांगितलं.
1: ते तुमच्यावर कॉलेजमध्ये अध्यापन
2: माझे सहकारी असल्यामुळे ते म्हणाले अरे बाबा हे असं घडतं असं मी ऐकू नये, आणि ते जर नाही पेललं तर वेड लागण्याची शक्यता असते. आणि माझी अवस्था खरोखरच अशी झाली होती, म्हणजे मी रात्री उठून बसायचो, मला ते असं लिही तसं लिही असं सांगितलं जायचं, कथा माझ्यासमोर उभ्या व्हायच्या. काय करावं मोठा प्रश्न पडायला लागला. बायकोला सांगावं तरी पंचाईत, बाहेर सांगावं तरी पंचाईत. आणि असं करता करता मी मनाशी विचार केला की आपल्याला संशोधनाची तर सवय आहे, मग आपण जेवढे अगस्त्यांचे संदर्भ दिसतील तेवढे सगळे झेरॉक्स तर काढून ठेवू. म्हणून जिथे जिथे मला अगस्त्यांचे संदर्भ दिसले त्या सगळ्या पुराणांमधून वेदांमधून सगळ्याच्या झेरॉक्स मी काढल्या. हा एवढा गठ्ठा झेरॉक्स झाला माझ्याकडे. तर ठीक आहे म्हणलं आता, आणि विचार करत राहिलो काय करावं काय करावं. दरम्यान काय झालं की शामशेठ सारडा हे माझ्याकडे आले, त्यांना एक कविता संग्रह काढायचा होता. ते म्हणाले माझे झालं कविता तुम्ही ठीक आहे करू की म्हणलं काय हरकत नाही. तो कविता संग्रहाच्या त्या कविता मी निवडून दिल्या आणि ते मला काय म्हणाले मला याला प्रस्तावना पाहिजे म्हणे. घ्या की म्हणलं काय हरकत नाही. म्हणे कुणाची प्रस्तावना पाहिजे. म्हणे गोविंद देवगिरी आचार्यांची पाहिजे, म्हणजे किशोरजी व्यासांची. अहो म्हणलं तुमच्या कविता कोणत्या, त्यांची प्रकृती काय. मी मनातल्या मनात हसलो पण आता त्यांचे ट्रस्टी काय त्याला बोलणार काय हरकत नाही म्हटलं. पण ते कुठे भेटणार तुम्हाला, मी त्यांना ओळखत नव्हतो असं नाही. किशोरजी व्यासाला मी अगदी माझ्या बालवयात सुद्धा, कारण ते ज्यावेळी नुकतीच त्यांनी भागवत कथा सांगत होती अकोल्याच्या राम मंदिरामध्ये भागवत कथा व्हायची त्यांची, तिथे मी ऐकलेली आहे त्यांची. तिथपासून माझा त्यांचा परिचय होता. पण ते मधुशेठ बुपकडे यायचे, मी शाळेत शिक्षक आहे व शिक्षक आपल्या याला येऊन बसतात एवढंच. तर तिथे ते म्हणे मणियार शेठच्या फार्म हाऊसवर ते आलेले, तर त्यांना चला म्हणलं येतो मी, तुम्ही तुम्ही बोलाल का म्हणे. मी बोलेल की म्हणलं चला काय. आम्ही जाऊन बसलो, त्यांनी ओळखलं मणियार शेठ ते. हो म्हणे मी ओळखतो सहस्रबुद्धे साहेब. हो म्हणे काय प्राचार्य साहेब काय काम आहे. नाही म्हणलं माझं काय नाही काम, श्यामशेठचं काम आहे. मग सांगा की म्हणे. नाही म्हटलं जरा त्यांचं थोडंसं जरा इकडे या म्हणे. तिथे 300-400 लोक त्यांच्या दर्शनासाठी बसलेले, हे सगळे बहुतेक सगळे मारवाडी समाजातले लोक होते. आणि मग आम्ही थोडे खुर्च्या ओलांडून त्यांच्या जवळ गेलो. गेल्यानंतर मी म्हटलं श्यामशेठनी एक कविता संग्रह लिहिला आहे आणि त्यांचा असा हट्ट आहे म्हणलं की तुमची त्याला प्रस्तावना पाहिजे बघू म्हणे. मग श्यामशेठला म्हणून दाखवा त्यांना. श्यामशेठ गेले त्यांच्याजवळ, ते त्यांना दाखवत होते, ते आपले हो हो करत होते. बरं ठीक आहे म्हणाले. आणि तोपर्यंत मी विचार करू लागलो की हा माणूस आपल्या परिचयातला आपल्या इथलाच हा अध्यात्मामध्ये एवढा पुढे गेला, संन्यास घेतला या माणसाने, यालाच आपली अडचण का नाही विचारू असं माझ्या मनामध्ये आलं. आणि मग श्यामशेठ आले म्हणे देत आहेत ते. मग ते मी त्यांच्याकडे बघत होतो काय म्हणतात सर. मग आणखीन म्हणतो मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. या की म्हणे बोला. नाही म्हणतो मला फार खाजगी बोलायचं आहे. म्हणजे या जवळ, अगदी जवळ गेलो. म्हणतो मला फारच खाजगी बोलायचं हो. मी कोणासमोर बोलूच शकणार नाही म्हणले. ते म्हणे काय बोलायचं बोला म्हणे. मी अगदी त्यांच्या कानाला लावलं म्हटलं मला असे असे अगस्त्य भेटले आणि त्यांनी मला हे द्यायला सांगितलं. त्यांनी असं एक रोखून माझ्याकडे पाहिलं, ताडकन उठले, आतमध्ये गेले आणि आतमधून ते येताना त्यांनी भला मोठा हार, अशी आम्रफलं आणि गुलाबराव महाराजांचं पुस्तक घेऊन ते बाहेर आले. बरं का आले आणि सगळ्या लोकांच्या समोर मला म्हणे या माझ्यासमोर असे. त्यांनी माझ्या गळ्यात हार घातला, ते आम्रफलं दिले, ते दिलं. हा यांच्या ज्ञानाचा सत्कार आहे म्हणाले. आणि माझ्याकडे बोट उंचावून ते म्हणाले तुम्हाला त्यांनी साक्षात लिहायला सांगितलंय, ते म्हणाले तसंच लिहा, कुणालाही घाबरू नका म्हणाले. ही जी उभारी आहे, हा जो आत्मविश्वास आहे, हा त्यांनी माझ्यामध्ये भरला.
1: बरोबर.
2: म्हणजे त्यांनी अतिशय योग्य काम केलं. आणि मग मी ठरवलं काय हरकत नाही लिहूया. पण तरी सुद्धा तिथून तिथं मी ठीक आहे म्हणालो. पण नंतर आल्यानंतर मला प्रश्न असा पडला की काय खर्च लिहायचं का. ते तर मला जे नाही पुराणामध्ये ते लिहायला सांगतायत. अगस्त्यांचे असे संदर्भ मला त्यांनी सांगितलेले आहेत की जे पुराणात लिखितच नाहीत. ते कुणालाही काल्पनिक वाटावेत असे संदर्भ सांगितले, असे शोध लावलेले त्यांनी सांगितलेले आहेत की ते संहितेमध्ये अलीकडे कुणी कुणाला कुणाला तरी ते उजेडात येत आहेत. एवढेच
1: सर, श्रोत्यांसाठी फक्त अगस्त्य ऋषींविषयी थोडस अनेकांना कदाचित माहिती नसेल नगरशी अकोल्याशी संबंध.
2: तर काय गंमत आहे की ते सगळे संदर्भ मला त्यांनी सांगायला लागले. मग मी असा विचार केला की ठीक आहे आपण प्राचार्य आहोत, आपण ह्या सगळ्यातून सुटकण्याच्यासाठी म्हणून कादंबरी लेखन आपण करतोच आहोत, तर कादंबरीच लिहूया. म्हणजे ती काल्पनिक असते.
1: ललितांगाने
2: लिहू कादंबरी मी पूर्ण केली, ती जाखड्यांनी घेतली सुद्धा आणि छापतो म्हणाले
1: पद्मगंधा प्रकाशन, अरुण जाखडे,
2: अरुण जाखड्यांनी घेतली. आणि तरी माझी अस्वस्थता जाईना, माझं असं सायकिक व्हायला लागलं होतं ते जाईना. आणि वन फाईन मॉर्निंग मला ही कम्पेल्ड मी टू राईट आणि मी लिहायला बसलो आणि अक्षरशः सलग 3 दिवसामध्ये 937 ओव्यांची अगस्त्य महात्मे ही पोथी लिहून झाली. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये अगस्त्यांनी मला साक्षात्कार दिला म्हणजे काय सांगितलं नेमकं, तर कोणीही ऋषी हे कुणी बाबा नाही आहेत नुसते, दे आर ऑल सायंटिस्ट, ते विज्ञाननिष्ठ आहेत आणि अगस्त्यांच्या वैज्ञानिक प्रयोग इतके प्रचंड आहेत आणि ते सगळे लिंग्विस्टिकवर आधारित आहेत. म्हणून मंत्रांना सामर्थ्य आहे. मंत्र आणि प्रॅक्टिकल याचा कसा संबंध करायचा? आणि मग अगस्त्य ऋषी यांनी काय काय केलं असावं? यांनी आज जे पर्जन्य चक्र आपल्याला दिसतंय हे पर्जन्य चक्र अगस्त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून अगस्त्यांच्या अस्ताबरोबर पाऊस सुरू होतो आणि अगस्त्यांच्या प्राकट्याबरोबर पुन्हा पाऊस थांबतो. म्हणजे अगस्त्य लोप आणि अगस्त्य उदय असं त्याला पंचांगात म्हटलं जातं. तर त्याची ती साईन आहे. ते कसं केलं त्यांनी? तर इंद्र आणि मरुत यांच्यामध्ये समेट घडवला आणि त्या समेटातून त्यांच्याकडून ऋतुचक्र निर्माण करू असं अभिवचन घेतलं आणि त्यातून ते केलं. म्हणजे पंचमहाभूतांचा कसा वापर करायचा, कसं नियोजन करायचं हे सुद्धा त्या ऋषींना माहीत होतं. इतकं प्रगत विज्ञान त्यांच्याजवळ होतं हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे त्या काळची संस्कृती आपण म्हणतो तशी प्राथमिक अवस्थेत नव्हती. ऋषी लोकांची जी संस्कृती आहे ती कदाचित मागच्या अनेक चौकड्यातून प्रगत झालेली अशी संस्कृती होती. पर्जन्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, या जलव्यवस्थापनामध्ये भगीरथांना त्यांनी मदत केली गंगा थेट कलकत्त्यापर्यंत आणण्यासाठी. एवढंच नव्हे तर आपल्याकडे जी प्रवरा आहे ती अमृतवाहिनी म्हणून उदित होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कावेरी त्यांनी स्वतः निर्माण केली आणि आज कावेरी संबंध दक्षिण भारत हे करते. ताम्रपर्णी नावाची नदी निर्माण केली. ही नद्या निर्माण करणं ही गोष्ट साधी नव्हती. नद्या निर्माण करण्याचं एक शास्त्र आहे. आपण फक्त भगीरथाचं नाव घेतो पण ते सुद्धा शास्त्र आहे. अनेक नद्या ह्या निर्माण केलेल्या आहेत आणि त्या ऋषींनी केल्या. उदाहरणार्थ गोदावरी ही यांनी गौतम ऋषींनी निर्माण केली असं सांगितलं जातं. कावेरी ही तर अगस्त्यांची पत्नीच आहे. याच्याही पलीकडे आज जे तुम्ही पाणी आडवा पाणी जिरवा म्हणता त्याचा पहिला प्रयोग कुर्गमध्ये, आज जे कुर्ग आहे कुर्ग जिल्हा कर्नाटकातला, तिथे त्यांनी केला. त्याला ब्रह्मगिरी नाव होतं, ब्रह्मगिरी परिसर होता. तिथे अगस्त्यांनी शूरपद्मांनी जो दुष्काळ आणवलेला होता त्याच्यावर मात करण्यासाठी ज्याला आपण CCT म्हणतो, समतल चर, ते प्रत्यक्ष कुदळींनी खोदून करायचे ठरवले. हे झालं जलव्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये. कृषी विज्ञान याचा शोध अगस्त्यांनी लावलेला आहे आणि म्हणून त्यांचं जे हत्यार आहे ते कुदळ आहे. कुदळींनी खोदून कशा तऱ्हेनं करायची शेती हे त्यांनी सुरू केलं. लक्षात, अति प्राचीन असे ते ऋषी आहेत. म्हणून ते सप्तऋषींमध्ये गेले नाहीत, कारण सप्तऋषींवर प्रजापतींचं काम दिलं होतं पहिल्यांदा. बरं का, हे स्वतंत्र संशोधन करत होते आणि एक एक गोष्ट करत होते. त्यांनी कॅटल व्यवस्थापन म्हणजे जनावरांची व्यवस्था, नुसतं गोपालन नव्हे जनावरांची व्यवस्था, जनावरांची व्यवस्था अशी त्यांनी केली की जे दुग्ध देणारे जनावर आहेत त्यांच्या माद्यांनी दुग्ध देण्याचं काम करता यावं अशा तऱ्हेने त्यांचं पालन करायचं आणि जे जेंट्स आहेत त्यांना कृषी कर्मासाठी हे करायचं आणि जे हिंसर स्वापद आहेत त्यांना वाहन म्हणून वापर करायचा. ज्यांच्याजवळ शक्ती आहे त्यांनी वाहन म्हणून त्याचा वापर करायचा, त्यांनी त्यांना आकळायचं. अशा प्रकारचं व्यवस्थापन त्यांनी केलं. आणि एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये सुद्धा जनावरं ओळखू येण्यासाठी त्यांनी शिक्के

0: नंतर हत्ती बरं का, बैल आणि रेडा हे जे आहेत हे आज कृषी कर्मासाठी लावले जातात. हे सगळे यांचं व्यवस्थापन सुरुवात अगस्त्यापासून. त्याच्यामध्ये रेडा आणि खेचर हे जे दोन आहेत हे विश्वामित्रांनी निर्माण केलेले आहेत. विश्वामित्रांची प्रतिसृष्टी केली त्याच्यातून ते निर्माण झालेले आहेत. हे सगळे यांनी निर्माण केलेले म्हणजे व्यवस्थापन. आणि हे सगळं व्यवस्थापन करण्याचं मान्य करून घेतलं ते शिवांकडून त्यांनी. कारण शिवांनी त्याला प्रश्न केला की ब्रह्मदेवाने एवढं निर्माण केलंय पण त्याचं व्यवस्थापन करायचं कोणी? हे सप्तऋषींना आपण दिलंय. सप्तऋषींमध्ये यांचे बंधू वशिष्ठ तिथे आहेत, लहान बंधू ते त्यांचे. पण ह्यांचं स्थान जे आहे ते अगदी वेगळं आहे. कसं आहे ते स्थान? आपण जे ध्रुव हे पाहतो, सप्तऋषींचा तारे पाहतो की नाही, ते एका बाजूला ध्रुव आहेत, उत्तर दिशेला ध्रुव आहे. तिथून सरळ रेष काढायची पुढच्या दोन ताऱ्यांमधून, खाली एक ठळक तारा दिसतो तो अगस्त्यांचा आहे. म्हणजे ध्रुव आणि अगस्त्य हा आस आहे आणि त्याच्या भोवती हे सप्तऋषी कार्य करत आहेत. अशा तऱ्हेचं जो नक्षत्र तिथे तयार केलंय ते आपण तयार केलेलं आहे खगोलशास्त्रज्ञांनी. हे झालं त्या बाबतीमध्ये. आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये अगस्त्य खूप पोचलेले होते. म्हणजे त्या काळामध्ये विश्पलेला, विश्पला नावाची जी राणी होती याच्या इक्ष्वाकू वंशातली, ती युद्धभूमीवर तिचा पाय तुटला आणि दुसऱ्या दिवशी तिला युद्धाला उभंच राहणं भाग होतं. रात्रीतून त्यांनी शल्यचिकित्सा केली आणि तिथे त्यांनी तिला धातूचा पाय बसवून दिला आणि दुसऱ्या दिवशी युद्धावर उभं केलं. आता हे जे विज्ञान आहे हे विज्ञान आपल्याला लक्षातच येत नाही आणि आपण सगळ्या त्या ऋषींचे तांदळे करून बसवलेत, मूर्ती करून बसवलेत. त्या ऋषींचं जे विज्ञान आहे ते ऍक्च्युअली ऋग्वेदामध्ये आहे, तिथपासून अथर्ववेदापर्यंत आलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या ज्या संहिता आहेत त्याच्यामध्ये ते दडलेलं आहे. आपण संस्कृतच हद्दपार केलं आणि त्यामुळे आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. हे आज जर्मनमध्ये त्याचं आहे, अरबात त्याचे हे झाले, त्याचे भाषांतर झाली आहेत, तिकडून आपण आता आयात करायला लागलो. हे खरं म्हणजे आपलं धन आहे. अगस्त त्यांनी हे सगळं मला सांगितलं प्रत्यक्ष आणि म्हणून ते प्रत्यक्ष पुराणात लिहिलेलं नाही. त्याच्यामध्ये चमत्कार कसा आहेत, पुराणांमध्ये अनेकदा चमत्कार म्हणून येतात. त्याच्या चमत्कार नावाची गोष्टच नाही.
1: सगळं विज्ञानावर आधारित,
0: सगळंच विज्ञानावर
2: आधारित. संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत नगरकर आपण ऐकत आहात नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांची मुलाखत. या मुलाखतीचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत, त्यामुळे ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडई. आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगर बद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित

अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: केरकर आजच्या संचित अहमदनगरज या विशेष कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहोत नगर येथील पेमरा सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांची मुलाखत. या मुलाखतीचा काही भाग आत्ताच आपण ऐकला आणि याच मुलाखतीचा उर्वरित भाग आता आपण ऐकणार आहोत.
1: आणि सर, रामायणातली जी कथा प्रभू रामचंद्र वगैरे दंडकारण्यात असताना ती कथा आणि हे सगळं कसं तुम्ही जोडलं गेलं?
2: वाल्मिकी रामायणामध्ये अरण्यकांड, सुंदरकांड याच्यामध्ये याचे उल्लेख आलेले आहेत प्रत्यक्ष. प्रभू रामचंद्र हे वशिष्ठांनी सांगितल्यामुळे तुम्ही अगस्त्यांकडे जा, हे वशिष्ठांनी जाणं म्हणजे सुरक्षिततेसाठी त्यांनी सांगितलं. मग त्या चौकशी करत करत ते आले. सुतेष्ण किंवा सुदेष्ण असे अगस्त्यांना बंधू म्हणून मानणारे असे एक ऋषी होते. ते तुम्हाला टाकेच्या जवळपास त्यांचा आश्रम आहे. तिथून त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे इथे अगस्त्यांचा आश्रम आहे तिथे जा. रामचंद्रांना माहीत नव्हतं असं नाही, वशिष्ठांनी सगळं सांगितलं होतं. पण सगळ्या ऋषींना भेटत भेटत ते अगस्त्य ऋषींकडे आले. आणि अगस्त्य ऋषींकडे आल्यानंतर अगस्त्य ऋषींनी त्यांना अनेक दिव्य अस्त्र दिली. उदाहरणार्थ इंद्रवज्र दिलं, त्यानंतर राम बाण दिला. हा राम बाण काय भानगड आहे? तर बाण साधाच असतो, जसा बाण तसा बाण. त्याच्यावर विरोपित करण्यासाठीचा मंत्र तो आदित्य हृदय स्तोत्र या नावाने प्रसिद्ध आहे. ते आदित्य हृदय स्तोत्र हे अगस्त्य ऋषींनी रचलेलं स्तोत्र आहे. सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठीचे ते मंत्र आहेत. ते मंत्र त्या ऍक्सेंटसह म्हटले आपण तर ती ऊर्जा तुम्ही कुणीही एनी टॉम डिकी हॅरी कॅन डू दॅट ते प्रकट करू शकतो. ते त्यांनी त्यांना शिकवलं लक्षात. आणि प्रत्यक्ष युद्धभूमीपर्यंत त्यांच्या बरोबर गेले ते. आणि तिथे युद्धभूमीवर जेव्हा प्रत्यक्ष रावणाला मारण्याचा प्रश्न आला त्यावेळी त्या बाणावर आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करवला आणि तो बाण सोडला. त्यांनी रावण मारला गेला म्हणून तो रामबाण. पण त्याचबरोबर रामांजवळ काहीच शस्त्र नव्हती म्हणून अगस्त्यांनी त्यांना अक्षय बाण भाता दिला की ज्या भात्यामधली भात्यामधले बाण कधी संपणारच नाही. आता संपणार नाही हे काय तंत्र आहे? ते बाण जाऊन परत येत असत. एका बाणातून अनेक बाण तयार केलेले ट्रिक सीन आपण पाहतो. दॅट कॅन बी डन अशा प्रकारची त्यांच्याकडे ताकद होती. आणि एक गोष्ट आपण विसरतो नेहमी की ह्या सगळ्या ऋषींनी एक महत्वाची गोष्ट केलेली आहे ती म्हणजे ज्योतिर्विज्ञान आणि आयुर्विज्ञान. बरं का? ह्या दोन्ही गोष्टींचं एकत्रीकरण योग विज्ञानामध्ये केलं. याचं कारण असं आहे की माणसाजवळ कुठलंही साधन नव्हतं त्यावेळी. कोणतं साधन होतं? त्याचं शरीर. आणि त्या शरीराचं सबंध नियमन जर केलं तर पंचमहाभूतात्मकच शरीर आहे. मग पंचमहाभूतातल्या सगळ्या शक्ती या शरीरामध्ये आहेत. त्या शक्ती कशा प्रकट करायच्या याचा अभ्यास अनेक युग या लोकांनी केला आणि त्यातून ते मंत्र सामर्थ्य प्रकट केलं. असा तो इतिहास आहे. त्या इतिहासापर्यंत आपल्याला आपण जर गेलो तर आपल्यालाही ते करता येऊ शकतं. आज त्याचे फक्त अद्भुत चमत्कार करण्यासाठी प्रयोग केले जात आहेत. पण संहिता वाचायला लागल्यानंतर आता अलीकडे लोकांचं लक्ष गेलंय की कशी वीज त्यांनी निर्माण केली होती, विजेचा शोध त्यांनी पहिल्यांदा कसा लावला, त्याच्यानंतर सौर ऊर्जेचा शोध कसा लावला, शेतीचा शोध कसा लावला, आणि अगस्त्यांनी ज्या वनस्पती निर्माण केलेल्या आहेत त्या वनस्पती सुद्धा फार वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. अगस्त्य नावाची वनस्पतीच आहे. ती अतिशय औषधी आहे.
1: ही कुठे आपल्याला
2: हादग्याची फुलं म्हणतो ना आपण, ते हादगा म्हणजे अगस्त्य. म्हणजे आपल्याकडचं नाव हादगा. आणि त्याच्या बऱ्याचशा वनस्पती आपल्या या संबंध हरिश्चंद्र रेंज मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या इथे
1: सह्याद्री किंवा गर्भगिरीचा डोंगर जो आपण
2: गर्भगिरीचा आहेच. पण गर्भगिरीमध्ये ज्याला आपण काय म्हणता येईल रिकल्टिवेशन झालेलं आहे. गर्भगिरीमध्ये रिकल्टिवेशन आहे आणि इथे ओरिजिनल आहे. गर्भगिरीमध्ये जे रिकल्टिवेशन केलंय ते नाथ संप्रदायाच्या लोकांनी केलेलं आहे.
1: नंतरचा काळ तो
2: नंतरचा काळ आहे थोडा अलग लक्षात. हा काळ अतिप्राचीन आहे आणि त्या काळामध्ये यांनी कल्टिवेशन केलेलं आहे त्याचं.
1: बरोबर
2: आलं लक्षात. म्हणजे आणि इतकं तरी पाहिलेलं आहे की कुठं कोणती पिकं येऊ शकतील याचं जे आज शास्त्र मांडलं जातं ना त्याचं त्यांनी ठरवून दिलेले आहेत की अशा प्रकारची माती असेल तर ही पिकं येतील. इतकं सखोल अशा प्रकारचं कृषी विज्ञान हे अगस्त्यांनी निर्माण केलेलं आहे. तसंच आयुर्वेद निर्माण केलेला आहे आणि आयुर्वेदामध्ये तर त्याच्यावर 50 मार्काचे प्रश्न येतात.
1: बरोबर.
2: आयुर्वेद याच्यामध्ये म्हणजे इतकं त्यांनी केलेलं आहे. पण हे एकट्या अगस्त्यांनीच केलं असं नाही, सर्व ऋषींच्या संहिता आहेत. सर्व ऋषींनी ज्योतिर्विज्ञान पाहिलेलंच आहे आणि त्या ज्योतिर्विज्ञानाच्या आधाराने नाडीशास्त्र म्हणजे भविष्य त्यांचा एक सिद्धांत आहे. या सगळ्या ऋषींचा एकच सिद्धांत आहे. त्या ऋषींमध्ये तुम्ही रावणाचाही समावेश करा. रावण हाही मोठा ऋषीच होता हे आपण विसरतो. रावण हा त्यांनी फक्त राजधर्म स्वीकारला होता. जसं विश्वामित्रांनी ऋषी धर्म स्वीकारला तसा त्यांनी राजधर्म स्वीकारला होता. पण तो मुळात ऋषी होता. त्याची संहिता ही सर्वश्रेष्ठ संहिता मानली जाते. अगस्त्य कुलातलाच तो, कारण क्रतु पुल आणि पौलस्त्य हे जे तीन ऋषी होते पहिल्या सप्तऋषींमधले त्या तिघांनीही अगस्त्य गोत्र स्वीकारलं. त्यामुळे तो अगस्त्य गोत्रीच झाला होता. पण त्याचा पाडाव करण्यासाठी, कारण त्यांनी जे शोध लावले होते त्याचा तो विपरीत हे करायला लागला होता. म्हणून हे सगळे ऋषी एकवटले होते. म्हणून रामचंद्राचं पुढं केलं असा तो त्याची सांगड आहे. तर मी सांगत होतो असं की त्यांनी ज्या संहिता लिहिलेल्या आहेत त्या संहितांमध्ये हे सगळे प्रयोग म्हणजे प्रॅक्टिकल कसं करावं हे केवळ अथर्ववेदात आलेलं नाहीये, तर त्या संहितांमध्ये प्रॅक्टिकल दिलेलं आहे. तर ते प्रॅक्टिकल उलगडून काढलं तर तुम्हाला सगळे ऋषी हे आज तुम्हाला जे पेटंटचं खूळ आलेलं आहे ते सगळे पेटंट भारताकडे द्यावे लागतील अशी स्थिती आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मॅक्स मुल्लरनी जो इंडियनिस्ट थिअरी लिहिली होती त्यामुळे तो बदनाम झाला. त्याच्यात त्यांनी नंतर कृत्या विप्त्या करून त्याच्यातून अंग काढून घेतलं. पण दॅट वॉज ट्रू. हे त्यांनी केलं होतं. इंडियनिस्ट थिअरीपर्यंत तो गेला होता आणि सगळ्या उपनिषदांमधून आणि पुराणांमधून तुम्हाला त्या थिअरीपर्यंत जावंच लागतं अशा तऱ्हेची. म्हणजे हे अगस्त्यांच्या संदर्भामध्ये लक्षात घेत असताना अगस्त्य हे काही कुणी बाबा नाहीत, ते काही चमत्कारिक वगैरे काही कुणी छू करू छा करू पैकी नाही. ते शास्त्रज्ञ आहेत आणि तेच एकटे शास्त्रज्ञ नाही, ते संपूर्ण ऋषी कुल जे आहे ऋषी लोक जो आहे तो शास्त्रज्ञांना ऋषी म्हणत असत. पण ऋषी हा शब्द कवीला पर्यायी शब्द आहे हे लक्षात घ्या. म्हणजे इंट्युशन प्रथम काव्यातून येते बाहेर आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना तो ऋषी होतो. असं ते आहे. आता आपण कवी कशाला म्हणतो आजकाल तो भाग सोडून देऊ, पण तिथे कवी आणि ऋषी हे एकमेकाला पॅरलल शब्द आहेत. अगस्त्यांच्या बाबतीमध्ये मग मी जे संशोधन सुरू केलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा अगस्त्य काय आहेत, त्यांच्या कोणकोणत्या फॅकल्टीज आहेत, या सगळ्या तुम्ही अगस्त्य महात्म्य वाचलं तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या फॅकल्टीज आलेल्या आहेत ऑटोमॅटिक. हां, आणि ते त्यांची सगळी स्थानं भारतात किती आहेत, 28 स्थानांपाशी मी जाऊन आलेलो आहे. ॲक्च्युअली प्रत्यक्ष स्थान, त्याचं महात्म्य काय आहे, कुठं कशाचं महात्म्य, कुठं कशाचं महात्म्य हे देखील पाहून आलो मी. पण ते नंतर
1: दक्षिण भारतामध्ये जास्त अगस्त्यांना
2: भगवानच म्हणतात तिथे. म्हणजे अगस्त्य फॉल्स पासून ताम्रपर्णी निर्माण केली, कावेरी निर्माण केली, त्यामुळे त्याला भगवान म्हणतात कारण सुजलाम सुफलाम केलं. आणि काही लोक त्याला स्कंदांचे शिष्य म्हणतात, पण तसं नाहीये. ते स्कंदांचे बंधू ठरतात कारण ते शिवरूप आहेत. गणपती आणि स्कंद यांचे ते बंधू ठरतात. खरे ते मित्रावरुणी, मित्रावरुणी ऋषी असे खरंच होते की नव्हते, तर मित्र म्हणजे सूर्य आणि वरुण म्हणजे पाणी, या दोघांपासून निर्माण झालेले. म्हणून ते मुळात प्रकटले ते मानस सरोवराच्या मध्यातून प्रकटले. अलग लक्षात. म्हणून त्यांना मान मानस अशी पण नावं आहेत अगस्त्यांना. आणि वशिष्ठ काठातून प्रकटले, मानस सरोवरातून दोघांचा जन्म झालेला आहे. म्हणून ते दोघे अयोनी संभव आहेत. म्हणून ते जुळे भाऊ, पण ते असे ते थोरले आणि हे धाकटे असे. आणि त्यामुळे त्यांचा इतिहास लिहिताना सुद्धा अनेक लोकांनी खूप घोळ केलेला आहे. तर अरुंधतीलाच अगस्त्यांची पत्नी म्हटलंय, वशिष्ठांची पत्नी तीच असं झालं. खरं म्हणजे ही लोपामुद्रा. आता हे जे लोपामुद्रांमध्ये आपण जातक यज्ञ नाटक लिहिलं ते सुद्धा अतिशय मूलभूत स्वरूपाचं विज्ञान आहे की आजही आपण कृत्रिमरित्या जीव तयार करू शकतो. पण जीव तयार करायचं कृत्रिमरित्या म्हणजे जैविक पदार्थ घेऊनच करू शकतो, त्याच्यासाठी दुसरे पदार्थ घेऊन चालत नाही. ज्याच्यामध्ये जैविक पदार्थ नॅचरली आलेले आहेत त्याच्यापासून करू शकतो. आणि आता जे चाललेलं आहे याच्यामध्ये प्रयोगशाळांमध्ये, त्याच्यामध्ये कुठं चुकतायत लोक तर ते काय करतायत की रसायनांमधून करता येईल का? रसायनं ज्यावेळी तुम्ही वेगळी करता त्यावेळी त्याच्यामधून जैविकता नाहीशी होऊ लागते, त्यामुळे ती तिथपर्यंत जातात आणि मागे येतात. यांनी काय केलेलं आहे, सुंदर सुंदर जे जीव जैविक पदार्थ आहेत, संबंध निरनिराळ्या मुद्रा म्हणजे निरनिराळे योनीज, त्या योनीच्या मधून कण घेऊन त्याच्यापासून लोपा मुद्रा तयार केली, म्हणून तिला लोपा मुद्रा म्हणायचं. मुद्रा लोप पावली आणि ते सगळं अग्नीतून रिफाईंड केलेलं आहे त्यांनी, सौर ऊर्जेतून ते केलेलं आहे आणि त्यातून लोपा मुद्रा स्वतः प्रकट करवली आणि मग तिला स्वतःची पत्नी म्हणून स्वीकारलं. असं ते आहे म्हणजे तिथपासून, म्हणजे जुनूक तत्वज्ञान जे आता आलेलं आहे त्याच्यामध्येही त्यांचं संशोधन आहे. ज्याला प्रजापतीचं काम हे आयुनी संभवातून होऊ शकतं की नाही, तर होऊ शकतं, पण त्याच्यासाठी खूप कष्ट आहेत. आणि म्हणून मग त्यांनी गोत्र स्थापन करायचं ठरवलं. पण गोत्र स्थापन करताना हे करता येतं हे त्यांनी पहिल्यांदा दाखवून दिलं. म्हणजे लोपामुद्रा त्यांनी स्वीकारल्या आणि मग लोपामुद्रांपासून संभोगातून पुनरुत्पत्ती हे करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणून हे कर्तृ पुलं पौलस्ते हे सगळे त्यांच्यामध्ये येऊन मिसळले. ते त्यांच्या कर्तृत्वाने सप्तऋषींना ललांभूत झाले.
1: असं हे वेगवेगळ्या भाषांमध्ये पण आता जाऊ लागलेलं आहे.
2: मुळात म्हणजे काय की हे मुळात आलेलं आहे तमिळमधून. म्हणजे अगस्त्यांचं जे संबंध कर्तृत्व आहे ते तमिळमधून आलंय. आता नवीन भाषा वैज्ञानिक विचार तुम्ही केलात तर तमिळ ही अतिप्राचीन भाषा आहे. अतिप्राचीन म्हणजे ती आजचं जे तमिळचं स्वरूप आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळी असणार. आणि त्याची जर तुलनात्मक अभ्यास केला तर तो वेदपूर्व काळातलं जे संस्कृत होतं, वैदिक संस्कृत आणि वेदपूर्व काळातलं संस्कृत, ते त्यावेळी कलोक्विलच होतं, त्याच्याशी साम्य आहे. त्यातून संस्कृत निर्माण झालं आणि ते संस्कृत मग पाणिनी काळामध्ये व्याकरण शुद्ध केलं गेलं आणि पाणिनोत्तर संस्कृत वेगळं. म्हणून वैदिक संस्कृत, वेदपूर्व काळातलं संस्कृत, मग पाणिनी काळातलं संस्कृत, पाणिनोत्तर काळातलं संस्कृत असं म्हटलं जातं. आपण जे शिकतो ते पाणिनोत्तर काळातलं संस्कृत शिकतो, त्यामुळे तिथपर्यंत जाऊ शकत नाही असं होतं आपलं.
1: तुमच्या ग्रंथाचं पण मला वाटतं कानडीमध्ये.
2: हा कन्नड काय झालं की माझा अगस्त्य महात्म्य लिहून झाल्यानंतर ते निरनिराळ्या भाषांमध्ये जावं, कारण ते मुळात तमिळमधलं आहे, म्हणून मी प्रयत्न करायला सुरुवात केली. तेवढ्यात मला फाटक भेटले आणि त्यांनी दासबोध कन्नडमध्ये केला होता. मी म्हटलं यांना हे जमेल, म्हणून मग त्यांना म्हटलं तुम्ही हे करू शकाल का? आनंदाने करतो म्हणाले आणि त्यांनी ते केलं. म्हणजे आज कन्नडमध्ये अगस्त्य महात्म्य उपलब्ध आहे, त्याची कर्नाटकात पारायण होत आहे, ते चालू आहे. पण अगस्त्य कादंबरीच्या बाबतीमध्ये आणखीन वेगळं घडलं. त्याचं पहिल्यांदा इंग्रजीमध्ये रूपांतर झालं. ते इंग्रजीमध्ये रूपांतर झाल्यानंतर आता त्याचं तमिळमध्ये पण रूपांतर होत आहे. कन्नडमध्ये त्याचं रूपांतर झालंय. सांगली म्हणून गुरुदेव रानडे यांचे शिष्य आहेत, त्यांनी ते तमिळ कन्नडमध्ये केलंय. ते आपण आता वेबसाईटवर टाकलंय. आणि स्वामीजी आहेत ठाण्यामध्येच राहतात, ते तमिळमध्ये त्याचं रूपांतर करतात. आणि आपल्या इथले जे विनायक पोळे आहेत ते त्याचं हिंदीमध्ये पण रूपांतर करतात. म्हणजे असे ते निरनिराळ्या भाषांमध्येही जाईल आणि तमिळमध्ये गेलं की मग ते सगळीकडे गेलं असं होईल. इंग्रजीमध्ये का केलं आपण, तर इंग्रजी सर्वदूर आज हे केली जाते. आता काय अमेरिकेमध्ये त्या ट्रस्टचं मला नाव आठवत नाही, एक ट्रस्ट स्थापन झाला आहे. ते ऋषींच्या बाबतीत अभ्यास करतायत आणि ते सारखे आता संपर्क करतायत. मी त्यांना सगळी आम्हाला स्थानं सांगा, कुठं जाऊन काय केलं पाहिजे, त्यांना नाऊ अँड देन मी त्यांना त्याचं रेफरन्सेस देतो, हे तुम्ही करा. पण मलाच वेठील नाही करायचं, तुम्हीच सांगा मग आम्ही करतो असं नाही चालणार. म्हटलं तुम्ही जा व्हेरीफाय करा, तुम्हाला जे सापडेल ते तुम्ही लिहा.
1: सर तुमच्या या सगळ्या लेखन कार्याबद्दल संशोधनाबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्याविषयी थोडस.
2: आता ह्या सगळ्या लेखनापेक्षा थोडं वेगळं लेखन मी जे केलं ते तत्वज्ञानामध्ये केलं. तर मी तत्वज्ञानाच्या दृष्टीने पहिला जो ग्रंथ लिहिला तो लोकनिष्ठ अध्यात्मवाद. ह्या ज्या सगळ्या ट्रॅडिशन्स आपल्याकडे येतात, उदाहरणार्थ आज पोळा आहे तर बैलांची पूजा करा, तर बैल हे काय देव आहेत का, त्यांची पूजा करायला सांगितली का, सांगितली असेल, त्यांच्याकडून आपण श्रम घेतो. बरं, ते श्रम ज्या अवजारांच्या हाताने यांनी घेतो माध्यमातून, त्या अवजारांची पूजा करायला सांगितली. म्हणजे प्रत्येक कणाकणात, प्रत्येक गोष्टीत, मॅनमेड गोष्टींमध्ये सुद्धा देव पहा. थोडक्यात म्हणजे कृतज्ञता म्हणजे देव. कृतज्ञतेची भावना प्रकट करणं म्हणजे देवाला शरण जाणं, म्हणजे आपलं कर्तृत्व दुय्यम आहे, जे आहे तेच आपण मॅनेज करतो आहोत, याच्याशी प्रामाणिक असणं, अहंकाराला तिलांजली देणं, यासाठी ह्या सगळ्या ट्रॅडिशन्स आणलेल्या आहेत. ह्या ट्रॅडिशन्स म्हणजे भंपकपणा नाहीये, तर ह्याच्यामुळे लोकांचा अहंकार नाहीसा होतो. आणि ते मग एकदा का अहंकार नाहीसा झाला की प्राण्यांना आणि आपल्या बरोबरच्या माणसांना सुद्धा माणुसकीनी वागवायला लागतात. यासाठीच्या ह्या सगळ्या ट्रॅडिशन्स आहेत, हे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मी लोकनिष्ठ अध्यात्मवाद म्हणलो. की या सगळ्या ऋषींनी ह्या स्मृतिग्रंथ लिहिले. स्मृतिग्रंथाविषयी आपल्या इतके गैरसमज आहेत. स्मृतिग्रंथ हे लोकसाहित्याचे ग्रंथ आहेत हे आपल्याला कधी कळलंच नाही. स्मृतिग्रंथ हे धर्मशास्त्र आहे असं आपण म्हणायला लागलो. पण तुम्ही साध्या एखाद्या गावात जा, तिथे म्हण आमच्या गावामध्ये ही रूढी आहे, आम्ही याप्रमाणेच वागणार, ही स्मृती नाही तर काय झालं, आलं का लक्षात. तशा प्रकारे हे जे स्मृतिग्रंथ आहेत हे सगळे त्या त्या काळामध्ये आत्तापर्यंत कसं कसं वागत आले ते संकलितपणे मांडण्याचा प्रथा आहे. म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की नुसत्या मनुस्मृतीचा प्रवास याज्ञवल्क्य स्मृतीपर्यंत होत असताना लाख श्लोकांचं 4000 श्लोकांपर्यंत येऊन थांबलं. म्हणजे जे नको ते डिलीट करा, जे आवश्यक आहे ते आत्ता पाहिजे ते त्यात भर टाका. याज्ञवल्क्य स्मृती एकदम नवीन आहे, कारण याज्ञवल्क्यांचा काळ अलीकडचा आहे. पण स्मृतिग्रंथ लिहिला नाही असाही ऋषी नाही. भृगुसंहिता आहे त्या स्मृती आहे, नारदांनी स्मृतिग्रंथ लिहिलाय. त्या प्रत्येक स्मृतिग्रंथामध्ये काय काय घडलंय आतापर्यंत आणि कसं वागावं याविषयीचे मार्गदर्शक तत्व दिले. ती कोणती आहेत, ती लोकसाहित्याची, जसं आज आपण संकलन करतो तसेच ते केलेले आहेत. म्हणून त्याच्याकडे धर्मग्रंथ म्हणून पाहण्यापेक्षा त्या त्या संस्कृतीचे दंडक या दृष्टीने पाहिजे. मार्गदर्शक तत्व, पण ते स्थल काल परिस्थिती सापेक्षतेनं बदलायचे असतात. जसे आज आपण राज्यघटना त्या काळात जी केली आज ती चालते का, किती त्याच्यामध्ये दुरुस्त कराव्या लागल्या, किती तुम्ही राज्यघटनेला अगदी पवित्र स्थान द्या आणि बाबासाहेबांनी केले आणि ते बदलायचं नाही असं म्हणा, पण ती बदलावी लागणारच, कारण काळ बदलतो तसं त्याच्यामध्ये बदल होतात. तर हे स्मृतिग्रंथ हे सुद्धा त्यांनी लिहून ठेवले. हे सगळे ऋषींचं जे कार्य आहे ते फार महत्वाचं आहे ना. आणि त्यातून मला हे सुचलं की लोकनिष्ठ कुणासाठी हे करायचं आहे. जर ऋषींना फक्त मोक्षच व्हायचं होतं, मोक्षच पाहिजे असतं, तर ते एकटे बसले असते. पण ऋषींनी सगळं लिहून ठेवलं आणि ते तुमच्यासाठी लिहून ठेवलं,
1: समाजासाठी.
2: म्हणजे जे आपण ज्ञान घेणार आहोत, जे मिळत आहे आपल्याला, ते सगळ्यांना उपयोगात आलं पाहिजे. त्यासाठी मग ते लोकनिष्ठ अध्यात्मवादामध्ये मी ते सप्रमाण मांडलं. ते मांडल्यानंतर त्याला मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. ते झाल्यानंतर अगदी अलीकडे मी मनोस्वरूप विचार असा एक ग्रंथ आता परवा प्रसिद्ध केलाय. जो ग्रंथ मला ज्ञानेश्वरांच्या पहिल्या ओळीतून सुचला, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप हे स्वसंवेद्य आहे. मनाविषयी अनेक प्रकारे विचार केलाय. वैदिक परंपरेमध्ये मनाला जड म्हटलेलं आहे. स्वामी विज्ञानानंद थोडे पुढे गेले आणि त्यांनी मनाला अजड म्हटलं. मी त्याच्या पुढे थोडं गेलो की मन हेच आत्मरूप आहे. आत्मा आणि मन हे दोन नाहीत असं मी सांगायला लागलो. ते त्या मनोस्वरूप मध्ये मांडलेलं आहे. आणि ते तो ग्रंथ जेव्हा यांनी वाचला, आपल्या सदानंद मोरेंनी वाचला, ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत, ते म्हणाले की अरे हे तर म्हणजे आत्तापर्यंतच्या तत्वज्ञानाच्या इतिहासामध्ये एकदम पुढे गेलेलं आहे आणि ते मान्यच करावं लागेल. आणि मग मी त्याला म्हटलं की हे मी नवीन मांडत नाहीये, दिस इज नॉट न्यू, हे मध्ययुगीन संतांनी अगोदरच मांडलेलं आहे. रामदासांनी सत जन असं म्हटलं. सत म्हणजेच केवल परमात्मा, आणि त्या परमात्म्याला सांगितलं मन, मग मना सज्जना,
1: मनाचे श्लोक
2: हा, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत निळोबरायांपर्यंत सर्वांनी मनाविषयी लिहिले ते संत प्रबोधित मनोस्वरूप विचार असं मी स्वतंत्र पुस्तक केलं. म्हणजे एका पुस्तकामध्ये मनोस्वरूप विचार हा जो स्वरूप संबंध आहे, आपण अहम ब्रह्मास्मी म्हणतो पण अहम ब्रह्मास्मीचा नेमका अर्थ काय, तो स्वरूप संबंध लक्षात घ्यावा लागतो. तो स्वरूप संबंध लक्षात घेतला की कैवल्य आणि आपण म्हणजे आपल्यामधलं चैतन्य हे कसं एक आहे हे स्पष्ट होतं. आणि ते स्पष्ट झालेलं संतांनी सतत कसं प्रबोधित केलंय ते कुणासाठी आहे हे कुणाला कळलं पाहिजे, संतांना कळलं पाहिजे का, मोक्षाला जाणाऱ्या माणसाला कळलं पाहिजे का, हे सामान्य माणसाला कळलं पाहिजे, तर तो पूर्ण त्याचा आत्मविश्वास जागृत होईल, त्याच्यामधलं नैराश्य पूर्ण नाहीसं होईल. आज जो आत्महत्या करायला निघतो तो आत्महत्या हा विषयच त्याच्या डोक्यामध्ये येणार नाही. आत्महत्याला पहिल्यापासून पाप का मानलं, त्याचं कारणच हे ना, आणि तू जर परमेश्वर आहेस तर तू कसं काय त्याची हत्या करू शकतो, तूच तुझी हत्या कशी करू शकतो, हे त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आणि ते आपण जास्त स्ट्रेस देऊन त्या दोन्ही ग्रंथांमध्ये मांडलं आणि म्हणून ते ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीवर प्रथम ते ग्रंथ समर्पित करून मग त्याचे त्याचा प्रकाश
1: आळंदीला तो नुकताच कार्यक्रम झाला
2: तर त्याला आता हे दोन पुरस्कार माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे जरी पुरस्कार असले तरी सगळ्यात पहिला जो मला पुरस्कार मिळाला त्याची उंची ही माझ्या दृष्टीने कुठं कशाशीच मोजता येणार नाही. तो कोणता पुरस्कार होता, माझे जे मी सुरुवातीला सांगितलं की फडके सर हे माझे गुरु आहेत खरं म्हणजे आणि ते माझे सद्गुरूच आहेत. माझा थिसिस हा मी फडके सरांनाच अर्पण केलेला आहे आणि तो जेव्हा मी त्यांना दाखवायला गेलो त्यावेळी अक्षरशः ते गलबलले. मला आईसारखं त्याने असं पोटाशी धरलं, त्यांच्या डोळ्यातून अश्रुपात इतका होत होतं त्यांना आवरेना. त्यामुळे फार मोठं काम केलंय आणि त्यांनी ते राहुल त्यांचे आणि यशवंतराव चव्हाणांचे फार जवळचे संबंध होते. त्यांनी यशवंतराव चव्हाणांना पत्र लिहिलं, यशवंतराव चव्हाण कॉल मी टू सी हिम सर्किट हाऊस पुणे, तिथं त्यांची माझी वन टू वेट भेट झालेली आहे यशवंतराव चव्हाणांची माझी, आपण करूया म्हणे त्याचं काहीतरी, पण पुढे काहीच होऊ शकलं नाही. त्या फडके सरांनी त्या दिवशी माझ्या हातामध्ये एक पुस्तक दिलं भेट, बरं का, ते होतं गुरुदेव रानड्यांचं भगवद्गीतेवरचं भाष्य आणि मला ते म्हणाले आणि तू एवढं सगळं केलंयस तू ज्ञानेश्वरीवर काहीतरी लिह, हे फडके सरांनी मला सांगितलं. हा प्रसंग पुण्यामध्ये युनायटेड वेस्टर्न बँक त्यावेळी होती त्याच्या क्वार्टरमध्ये घडला. मी आलो त्यावेळी मी मिरीकरांच्या वाड्यात राहत होतो, सुदैवाने मिरीकरांच्या वाड्यात राहत होतो, म्हणजे त्या जिथे
1: कोल्ड गल्लीतला
2: ज्ञानेश्वरी दर्शन
1: हो
2: त्याचं सगळी चर्चा झाली होती त्या घरात मी राहत होतो. मला माहित होती इथं ज्ञानेश्वरी दर्शनची चर्चा झाली वगैरे कारण मोर्जे सरांच्या मठीमध्येच आम्ही सतत असायचो, ते सगळं चाललेलं असायचं. तिथं बसलो मी, म्हणलं होता आपण ज्ञानेश्वरीवर काय लिहायचं, यानं शब्द तर देऊन टाकला, लिहायचं काय, आपण साहित्याच्या अभ्यासक आहोत, साहित्य शिकवतो ना, आपण ज्ञानेश्वरीतील साहित्य विचार म्हणजे साहित्याविषयी ज्ञानेश्वरांनी काय म्हटलेलं आहे, साहित्याचं तत्वज्ञान त्यांनी काय मांडलंय तेवढं करूया. म्हणून मी ज्ञानेश्वरीतील साहित्य विचार असा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ लिहिला तो लिहिला ज्ञानेश्वरी लेखन सप्तशताब्दीच्या वर्षामध्ये आणि तो दास्ताने रामचंद्र आणि कंपनीने छापला. आणि एक दिवस अचानक मला टेलिग्राम आला की अटेंड द फंक्शन फॉर अवार्ड, बरं का, आणि ते पुण्यातून आला तर ते मी घेतलं. मला तेवढं समजत होतं इंग्लिश, मी गेलो त्या कार्यक्रमाला पण त्यांनी सहकुटुंब बोललो होते मला कळलंच नाही, मी मिसेस न दिलं नाही. आणि तो कार्यक्रम कांची कामकुटी पीठाचं जे तिथलं सेंटर आहे तिथे जयेंद्र सरस्वतींनी आयोजित केलेला होता आणि तिथे 9 विद्वानांची निवड केलेली होती महाराष्ट्रातून. त्याच्यामध्ये राचीम ढेरे होते, वदी कुलकर्णी होते, त्यानंतर हे वीरा करंदीकर होते, हेवी इनामदार होते, उषाताई देशमुख होत्या आणि त्याच्या सगळ्यात लहान मी होतो, बरं का. आणि त्या 9 विद्वानांमध्ये मला विद्वत पुरस्काराने सन्मानित केलं. हा माझ्या दृष्टीने सर्वात मोठा पुरस्कार मला मिळाला आणि तो ज्ञानेश्वरांच्या नावाने मिळाला. मी खरोखरीच म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पुढे का नतमस्तक होतो सारखा. केवळ ज्ञानेश्वरी अद्वितीय आहे ते सर्वांनीच ठरवलेली आहे, पण ज्ञानेश्वर असे सद्गुरू आहेत. आणि सद्गुरू हा असा असतो आपणासारखे करीती तात्काळ, तशा ते त्यांना जे पाहिजे ते तुमच्याकडून करूनच घेतात. असं ते माझ्याकडून करून घेतलं, तो मला मिळालेला साहित्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार. तो साहित्याविषयीच मिळाला, ज्ञानेश्वरांच्या साहित्य विचारावरच मिळाला. आणि तिथून मग पुढे आणखीन संत वाङ्मयामध्ये लिहायला सुरुवात केली, पुष्कळ पुस्तकं झाली. आज परवाच्या एक अभय टिळकांनी एक वेगळंच सूत्र माझ्या या लेखनाच्या संदर्भामध्ये म्हटलं की लोकनिष्ठ अध्यात्मवाद, त्यानंतर संत वाङ्मयाच्या आशयनिष्ठ अभ्यासाची दिशा असं एक माझं पुस्तक आहे, गंधर्ववेद प्रकाशनांनी काढलेलं. हे लोकनिष्ठ अध्यात्मवाद पद्मगंधांनी काढलेलं आहे. त्यानंतर मनोस्वरूप विचार हे मोराया प्रकाशनांनी काढलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये संत प्रबोधी ते पण मोराया प्रकाशनांनी काढलंय. आणि आत्ता एक संतांच्या वचनांची मात असं गंधर्ववेद प्रकाशनाकडून पुस्तक येत आहे. या सगळ्यांचं सूत्र एकच आहे की हे सगळे संत ऋषी हे सगळे भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणसाचा विचार करतात, आणि तो विचार हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणीही संत किंवा कोणीही ऋषी हा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या ठराविक विचाराचा नसतो हे त्यातून स्पष्ट करणारा विचार असा संबंध माझ्या तत्वज्ञानाचं सूत्र हे त्यांना अवगत झालं. आणि त्यांचं असं चाललंय की आता रामदास आपलं तुकाराम ज्ञानेश्वर आणि नामदेव अध्यासन आणि मनसशक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या पाच ग्रंथांवर एक परिषद घ्यायची असं त्यांचं चाललंय. ते आता भविष्यामध्ये या सध्या आता 75 वर्षाच्या निमित्ताने निरनिराळे संस्था निरनिराळे मित्रमंडळी वेगवेगळे कार्यक्रम, मी त्यांना सांगितलं की असा उत्सवी मोठा कार्यक्रम वगैरे नका करू. जेव्हा मला चार लोकांनी विचारलं त्या म्हटलं तसं नाही, आणि माझा गौरव ग्रंथ वगैरे काढू नका म्हटलं, ते स्टेटअप दिलं सगळं झालेलं आहे. तर हा समाजाने करायचा तर त्याच्यामध्ये आता आपण एक चांगला उपक्रम प्रवरा परिक्रमेचा घेतलाच आहे. आता
1: त्याविषयी आपण बोलू. त्याच्याशी सर, आनंदोत्सव ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही साहित्यविषयक अनेक चळवळ सुरू झाली, अनेकांना लिहितं केलं, अनेकांच्या लिखाणाला कौतुक म्हणून शाबासकीची पाठ म्हणून पुरस्कार दिले. या ट्रस्टच्या स्थापनेमागे काय भूमिका होती?
2: खरं म्हणजे मी जेव्हा इथं आलो त्यावेळेपासूनच माझ्या डोक्यामध्ये असं होतं की आपण आता साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करतोय, साहित्य अध्यापन हा आपला विषय आहे. तर मग जसं आपण तिकडे आदिवासी क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करत होतो तर आता साहित्य क्षेत्रामध्ये काम करूया म्हणून माझ्या डोक्यामध्ये आलं. आणि मी पहिला जो एक प्रयोग केला तो स्फूर्ती प्रकाशन मंच असा स्थापन केला. मुलीचं नाव स्फूर्ती आहे, तिचंच नाव देऊन. आणि त्या प्रकाशन मंचावर 2 आम्ही ग्रंथयाग केले. हे 2 उपक्रम अतिशय महत्वाचे. पहिला उपक्रम हा आपल्या इथं जे साहित्य संमेलन झालं त्याच्या अगोदर झाला. त्याच्यामध्ये 12 कवींची 12 पुस्तकं एकत्रित केलं आणि त्याला प्रणव कुंज असं नाव दिलं. आणि त्या सगळ्याला कवी कुलगुरू म्हणून त्यांचा आपण उल्लेख करतो, त्या कुसुमाग्रजांचे आशीर्वाद आहेत ते त्याच्यावर. आणि त्याचा एक बॉक्स केला आणि त्याच्यावर केशवसुतांची ओळ लिहिली की शब्दसिद्धीची तरफा आमूच्या करी विधीने दिली असे. त्यांनी आपण जगही उलथून टाकू शकतो अशा आशयाची ती ऑल ओव्हर छापली. त्याचा तो बॉक्स तयार केला आणि ते बॉक्स आम्ही वितरित केले. पण त्याच्यामध्येच त्या पहिल्या यागामध्ये डॉक्टर खरवंडीकरांची आम्ही 2 पुस्तकं प्रसिद्ध केली संस्कृतची. त्याच्यामध्ये समानमस्तु ओ मना आणि प्रभवती भवतो धर्मातीत हा अशी 2 महत्वाची पुस्तकं. आणि त्या दोन्ही पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. हे त्याच्यातलं फार त्या याच्यामध्ये भोपर्डीकर सरांनी आणि गोविलकरबाईंनी खूप मोठा सहभाग नोंदवला होता. तर त्या कवितांपैकी प्रत्येकाच्या एकेका कवितेला चाल लावून त्याचं संगीतबद्ध सुद्धा सादरीकरण त्या समारंभामध्ये केलं. आणि त्याला रमेश तेंडुलकर बरं का आणि मंगेश पाडगावकर आणि दधी पुंडे असे उपस्थित होते. आणि तो सहकार सभागृहामध्ये मोठा तो याग झाला. नंतर आम्ही 92 साली म्हणजे ज्यावेळी इथं हे झालं साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा असाच ग्रंथ याग केला आणि त्यावेळी आम्ही 28 ग्रंथ एका वेळी प्रसिद्ध केले.
1: हो,
2: त्याच्यामध्ये आपल्याकडच्या अनेक लोकांचे दीक्षितांचा कविता संग्रह होता, हुद्देदारांचा कविता संग्रह होता, कांकरियाबाईंचा होता, अनेकांचे म्हणजे त्या 28 लोकांची पुस्तकं आपण निरनिराळ्या प्रकारची त्याच्यामध्ये प्रसिद्ध केले. तिथून मग जेव्हा मी विचार केला की हे नुसतं ग्रंथ प्रकाशन झालं, साहित्य आणि संस्कृती हे दोन नसतात, साहित्य हे संस्कृतीचं दर्शन असतं. तर ते संस्कृतीचं दर्शन असेल तर संपूर्ण संस्कृतीला पाठबळ देऊ शकेल असं आपण काही करू शकू का? तर त्याच्यासाठी मी आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट असा ट्रस्ट स्थापन केला प्राचार्य झाल्यानंतर. आणि मग त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा जे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये विशेषतः साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रामध्ये जे विशेष काम करतात, मग त्यामध्ये अभ्यास विशेषत्वाने करतायत किंवा चांगले प्रयत्न करतायत अशानं आपण हे करावं, त्यामध्ये उत्तुंग काम केलेलं आहे त्यांना आपण जीवनगौरव द्यावा, काही महिलांना पुरस्कृत करावं. त्याच्यामध्ये शारदा दुर्गा ह्या दोन विभूतिमत्वांच्या नावाने पुरस्कार दिला जावा, त्यानंतर लोपामुद्रांच्या नावाने पुरस्कार दिला, असे निरनिराळे माझ्या डोक्यामध्ये विषय आले आणि तशा प्रकारचे पुरस्कार आपण डिझाईन केले. आणि ते आत्तापर्यंत जवळजवळ आपण माझ्या कल्पनेप्रमाणे 100 लोकांना ते पुरस्कार आत्तापर्यंत आपण वितरित केलेले आहेत. आता ह्यामधल्या कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपण ते करू शकलो नाही, पण असं चाललंय की ते तुंबलेले सगळे आपण या वर्षा
1: या निमित्ताने कार्यक्रम पण तुम्ही फार सुंदर घेता आणि एक चांगला पाहुणा वक्ता म्हणून येतो, एक मोठं आकर्षण नगरकरांसाठी ते झालेलं आहे. सर, अलीकडेच प्रवरा परिक्रमा हा एक मोठा प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतलेला आहे. नर्मदा परिक्रमा सगळ्यांना माहिती, बरेच जण करून आलेले असतात, प्रवरा परिक्रमा काय आहे?
2: प्रवरा परिक्रमा ही कल्पना मला वाल्मिकी रामायणातून सुचली. खरं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं जे वास्तव्य अगस्त्य आश्रमामध्ये झालं आणि पंचवटीमध्ये झालं, तर पंचवटी ते अगस्त्य आश्रम असं एक भुयार आहे. ते भुयार आता निरनिराळ्या प्रकारे ते बंद झालंय, पण त्या भुयारातून दैनंदिन त्यांचा अगस्त्यांशी संवाद असायचा आणि त्यातून संबंध प्रवरेच्या भोवताली त्यांनी प्रवास केलेला आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने संबंध प्रवरा काठ असा पावन झालेला आहे, एक प्रकारे त्यांनी परिक्रमा केली आहे. तर ती परिक्रमा आपण जर केली तर आपल्याला ज्याला पुण्य म्हणतो आपण ते तर मिळेलच, पण प्रवरेचं एक वैशिष्ट्य आहे, प्रवरेचं पाणी हे इतर पाण्यालाही शुद्ध करणार आहे, म्हणून त्याला अमृत म्हणतात. तर ते अमृत प्रत्यक्ष अमृत मंथनामधून निर्माण झालेलं आहे आणि त्याच्या सगळ्या कथा या प्रवरेशी निगडीत आहेत. म्हणजे सगळ्या रत्नांचं माहेरघर म्हणून रत्नगड, तिथे सगळ्या रत्नांची पूजा झाली, तिथे जे वाटप झालं तिथे अमृताचं वाटप करायचं, तर अगस्त्य आणि नारदांनी अशी विनंती केली की माणसांना का नाही, देवांना आणि दानवांना जर आहे तर माणसांना मिळालं पाहिजे, पण माणूस काही तुमच्यासारखे लढणारे नाहीत, मग माणसांसाठी काहीतरी करा. ही जी पहिल्यापासूनचं सूत्र आहे की अखिल मानवजातीचं कल्याण, ते तिथं आपल्याला स्पष्ट दिसतं आणि त्याच्यासाठी विष्णू भगवंतांनी त्या कलशाला सगळ्या नद्या ह्या विष्णू भगवंतांच्या अंगठ्यातून पदकमलाच्या अंगठ्यातून निर्माण झाल्या अशी कल्पना आहे. कारण तो जलस्वामीच आहे, नारायणच आहे तो, नीरामध्ये सतत वास्तव्य म्हणून नारायण, तर नारायणच होतो, त्याच्यापासूनच निर्माण झालेलं आहे. तशी त्यांनी ती आपल्याला दिली आणि त्याला अमृतवाहिनी म्हणू लागले, पण ती प्रवरा म्हणजे तेजस्वी आहे म्हणून त्याला प्रवरा हे नाव अगस्त्यांनी दिलं. असं त्याला पेहरा असं पण नाव दिलं कारण पेहरेपासून निर्माण झाली. असं दुग्धवाहिनी म्हणजे क्षीरवाहिनी असंही तिला म्हणतात, कारण ती सगळ्या आदिवासींना दूध देणारी एक गाय प्रवराम आहे अशी तिकडे लोककथाच आहे. तर अशी ती प्रवरा आहे आणि त्या प्रवरेच्या काठावर ही अति प्राचीन संस्कृती ही प्रत्यक्ष नांदलेली आहे. अति प्राचीन जिथे अगस्त्य ऋषी लाखो वर्षापूर्वीचं व्यक्तिमत्व जिथे आहे तिथे लाखो वर्षापूर्वींची संस्कृती इथं निश्चितपणे आहे आणि याचे पुरावे मिळायला लागले,
1: उत्खननामध्ये
2: पुरावे मिळायला लागले. आणि हे सगळं लक्षात घेतल्यानंतर मी असं म्हटलो की ह्या नदीची परिक्रमा आपण केली पाहिजे, ती केवळ श्रद्धेपोटी केली पाहिजे का, तर माझ्या डोक्यामध्ये असं आलं की तसं नाही, ज्या प्रवरेनी एवढं काम केलेलं आहे त्यांनी संबंध नगर जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे तो संबंध सुजलाम सुफलाम करून टाकला. आज त्याच्यावर गबर झालेलो, पण हे गबर होत असताना नदी वाळवंट करून टाकली. आणि एवढंच नव्हे तर नदीच्या केंद्रित असलेली संस्कृती ही हायवे केंद्रित व्हायला लागली. अशा काळामध्ये त्या नदीचं पावित्र्य कोण राखणार? मनामध्ये असं विचार आला की ते पावित्र्य जर आपण जागृत केलं तर प्रत्येक गावातली तरुण पिढी जी आहे ते तरुण एकत्र येतील, त्यांच्या डोक्यात हा प्रकाश पडेल की अरे माझ्या गावाला तरी निदान या नदीचं स्वच्छ शुद्ध पाणी मिळालं पाहिजे प्यायला. आज 15-15 दिवस पाणीच मिळत नाही प्यायला सुद्धा. तिकडे बागायतामध्ये पाणी जिरून चाललेलं आहे आणि वर खाताने ते सगळं जमीनही हे होत आहे. अशा याच्यामध्ये जो बुभुक्षितपणा वाढलेला आहे तो बुभुक्षितपणा थोडा कमी व्हावा आणि सगळेजण प्रवरा बचाव, जसं पश्चिम घाट बचाव हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचं झालं, तसं हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचं लक्षण आहे हे लक्षात घेऊन आपण काहीतरी काम करू शकू यासाठी प्रवरा परिक्रमा असा प्रकल्प हातात घेतला. आणि म्हणून मग आपण असं केलं की त्याच्यामध्ये हे जे सगळे आस्पेक्ट्स आहेत, पर्यावरण आहे, त्याचा इतिहास आहे, त्याच्यानंतर अर्थशास्त्र आहे त्याच्या पाठीमागचं, त्याच्यानंतर टुरिझम आहे,
1: लोकजीवन
2: आहे, या सगळ्याला स्पर्श करणारी माहिती ही त्यामध्ये येऊ शकेल अशी माणसं निवडली, त्यांना आपण ते तसे लेख लिहायला दिले, ते सगळे आपण एकत्र करून आता त्याला आणखीन चांगला आकार कसा येईल असा विचार करतो आहोत. आणि मग त्याची ट्रॅडिशन निर्माण जर झाली तर अनेकांच्या हाताला काम मिळेल, नवीन
1: प्रत्यक्ष हे बघता येईल, म्हणजे प्रवराच्या उगमापासून ते थेट प्रवरा संगमपर्यंत बरोबर या प्रवास करता येईल,
2: प्रवास करता येईल. आणि त्या प्रवासामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने तर अक्षरशः म्हणजे नंदनवनापासून तुम्ही सर्व प्रकारच्या उद्यानापर्यंत, नंदनवन ते उद्यान अशा सगळ्या बाबतीत तुम्ही पाहू शकता. अशा तऱ्हेचे ते प्रवरा परिक्रम आहे, तर त्या संदर्भामध्ये अनेकांनी ते उचलून धरलेलं आहे आणि सगळेजण त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि त्याची आता तो
1: सर खरं म्हणजे चौथा तरुणांना लाजवेल असं आहे, अनेक विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत, अनेक प्राध्यापक तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि लोकसाहित्य असेल, संत साहित्य असेल किंवा साहित्यातला वेगळा एक विचार असेल, यामध्ये खूप मोठं योगदान तुमचं आहे. आज रेडिओ नगरशी तुम्ही संवाद साधला, खरं म्हणजे अनेक विषय आहेत की आज आपण ज्याला स्पर्श करू शकलो नाही, पण कधीतरी पुन्हा एकदा आपण त्याविषयी बोलूयात.
2: असे विषय खरोखरीच आहेत आणि हीच मुलाखत खूप प्रदीर्घ झाली आहे, तर मला असं वाटतं थोडस आपण थांबून एकेका आस्पेक्टवर आपल्याला
1: वेगवेगळ्या निमित्ताने आपण भेटत राहू आणि बोलत राहू.
2: नगर रेडिओच्या माध्यमातून माझ्याकडे आलात आणि माझं जे काय आहे संचित ते काही फार मोठं नाही आहे. जगामध्ये इतकी उत्तुंग माणसं आहेत की ज्यांच्या पुढे नतमस्तकच नव्हे लोटांगण घालावं अशा प्रकारची दिव्य माणसं आहेत. एका सामान्य शिक्षकाचा प्रवास आपण आपल्या मुलाखतीतून लोकांसमोर नेत आहात, म्हणून मीही रेडिओ नगर रेडिओचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
0: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं.
3: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर जग बदलत आहे तसा आपला नगरही बदलत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।